वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुभवणी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 6 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. धैर्य ही कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टोनियाचा ताबा घेतला. अमेरिकेने हिरोशिमा जपानवर अणुबॉम्ब टाकला. इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली तीही आजच. अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. जमेकाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले तेही आजच. संयुक्त राष्ट्रांनी कुवेतला जोडण्यासाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले तेही आजच्याच दिवशी. डॉक्टर शिवराम कारंत यांना राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 6 बाद 952 धावा केल्या. त्यामध्ये सनत जयसूर्याने 340 धावा केल्या. दिवस होता आजचा, साल होत 1997. भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषण पूर आला तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. राजेंद्र सिंग भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म आजचाच आहे. विशाल भारद्वाज भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशीभविष्य सांगतेय. सुरुवात मेष राशीपासून. आज आपल्याला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींमध्ये त्रास होणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये स्पर्धात्मक वातावरण असेल. वृषभ रास आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधींपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. मिथुन रास आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्ट्या दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. कर्क रास आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील व त्यामुळे मानसिक दृष्ट्या आणि अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. सिंह रास आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्यस्थळी प्रवासाला जाल. कन्या रास आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. या होत्या सहा राशी आणि आता आणखी एक छान सभक्ती गीत ऐकत्र. वेणुधुनी 90.4 FM KLE.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत एक स्पेशल प्रोग्राम जो आहे वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता खारदुंगला खिंड सर केलेली आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. श्रीनगर लेह खारदुंगला ही सायकल मोहीम सुमारे 530 किलोमीटरच्या खडतर पर्वतीय मार्गावर पार पडली आणि या मोहिमेत सतत चढाव असलेले आणि जगातील अत्यंत कठीण मानले जाणारे झोजिला पास, नामिकाला, फोतुला, सोपास, मॅग्नेटिक हिल आणि अखेरीस खारदुंगला खिंड अशा उंच दऱ्याखोऱ्यातून हा प्रवास करण्यात आला. बेळगावच्या सायकलपटूंनी ही कठीण मोहीम अवघ्या 7 दिवसात पूर्ण केली. लालचौक मधून सुरू झालेल्या प्रवासात सोनमर्ग, द्रास, कारगिल, बुधक, रबू, नुरला आणि लेह मार्ग हे अंतिम शिखर गाठण्यात आलं. या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉक्टर श्रद्धा परुळेकर यांनी इतिहास रचत खारदुंगला खिंड सर करणाऱ्या बेळगावच्या पहिल्या महिला सायकलपटू होण्याचा त्यांनी मान मिळवलाय. राज्यस्तरीय हॉलीबॉल खेळाडू आणि दंतवैद्य असलेल्या डॉक्टर श्रद्धा यांनी सायकलिंगला आपल्या दैनंदिन फिटनेसचा भाग बनवला असून त्या नियमितपणे 30 ते 40 किलोमीटर सायकल चालवतात. त्यांनी धारवाड ते धनुषकोडी ही सायकलची मोहीम त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांच्यासोबत 58 वर्षीय रामनाथ चोडणकर यांनीही खारदुंगला मोहीम चौथ्यांदा पूर्ण केली. त्यांनी भारतातील सर्वात लांब समजली जाणारी 3900 किलोमीटरची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा पूर्ण केली आहे. वय हे केवळ एक आकडा आहे हे त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर सिद्ध केलंय. अतुल हेरेकर यांनी खारदुंगला खिंड तिसऱ्यांदा सर केली. त्यांनी बेळगाव कन्याकुमारी हा 1234 किलोमीटरचा प्रवास केवळ 6 दिवसात पूर्ण केलाय. त्यासोबत राष्ट्रस्तरीय स्तरावरील फुटबॉल आयर्न मॅन 70.3 फिनिशर आणि सुपर डॅरोन्यूर असलेले रोहन हरगुडे यांनी प्रथमच खारदुंगला खिंड सर केली. त्यांनी 1234 किलोमीटरचा बेळगाव कन्याकुमारी आणि 1551 किलोमीटरचा बेळगाव रन ऑफ कच्छ हा प्रवासही यशस्वीरित्या पूर्ण केलाय. त्यांच्यासोबत डॉक्टर भास्कर परुळेकर यांनी देखील ही मोहीम पूर्ण करत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायकल प्रवासाची आणि सर्वोच्च उंचीवरील चढाईची नोंद केली आहे. त्यांनी धारवाड ते धनुषकोडी ही सायकल यात्रा सुद्धा पूर्ण केलेली आहे. तर यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांचा जो सायकलचा प्रवास होता तो आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या सर्वांचं वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सुरुवात कुणापासून करूया की कोण सांगतंय सायकलचा हा प्रवास कसा सुरू झाला तुमचा?
1: रोहन सर
2: नमस्कार. बेळगावी अत्यंत आनंद होतोय की केली विनोदांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आणि आमच्या म्हणजे ह्या प्रवासाबद्दल थोडं माहिती द्यावी आणि आमचा एक छोटासा एक इंटरव्ह्यू ठेवला. सुरुवात कुठनं करायची हेच प्रश्न आहे आता, कारण की खूप सारे इव्हेंट्स आम्ही खेळलो सोबत आणि एक बाउंडिंग पण आहे आमच्या ग्रुपचं. ओव्हरऑल वेणुग्राम सायकलिंग क्लबचे आम्ही मेंबर आहोत आणि जवळजवळ 200 अधिक पण मेंबर्स आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत, त्याच्यामध्ये 45+ लेडीज आहेत. ते खूप प्राऊड ही आहे की आजच्या तारखेत महिला देखील आमच्यात सहभागी होऊन सकाळी आपली म्हणजे ही फिटनेसची सायकल राईड कम्प्लीट करून मग आपल्या कामाला लागतात, म्हणजे प्रोफेशनल असू देत किंवा हाऊस होय असू देत, त्या येतात आमच्या बरोबर. तर ह्या क्लबमुळे आम्हाला म्हणजे एक बाउंडिंग आले सगळ्यांमध्ये की फिटनेसला म्हणजे डायव्हर्ट झालेत लोक आणि आमचं बघून खूप सारे ग्रुप्स आहेत जे आता ऍक्टिव्हिटी स्टार्ट केले, रनिंग असू देत, सायकलिंग, स्विमिंग आणि अन्य अथलेटिक्स मध्ये म्हणजे भाग घेतात. माझा प्रवास स्टार्ट झाला वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या स्थापना दिवशीपासून 2018 पासून जवळजवळ. तर आम्ही सायकलिंग करायचो, आमच्याकडे ज्या नॉर्मल सायकल्स असायच्या जसं की MTB सायकल्स म्हणतो आम्ही, त्या सायकल्स घेऊन आम्ही स्टार्ट केलं. मग हळूहळू जसं जसं कळत झालं की कुठली सायकल कुठल्या लेवलला युज करायचं, एंड्युरन्ससाठी कुठली पाहत, रेसला कुठली पाहत, तर सगळे आम्ही 40+ होतो आणि आम्हाला काही रेसचं इंटेन्शन नव्हतं, फक्त फिटनेसवर कॉन्सन्ट्रेशन होतं आमचा. सो कुठल्या टाईपची सायकल घ्यायची, मग ती एकदम MTB म्हणजे जी साधी पण नाही किंवा एकदम रोड रेसची नको, तर हायब्रिड म्हणून एक सायकल घ्यायची. तर सगळ्यांकडे आमच्याकडे हायब्रिड सायकल यायच्या स्ट्रेट बारच्या आणि सगळ्या ओव्हरऑल बेळगावमध्ये आम्ही ते फिरायचो सायकल घेऊन किंवा बाहेर, एक एक मजा असायची. आणि फक्त मुलं असायचो आम्ही, 15-20-25 मुलं जायचो सकाळी यायचं बरोबर. मग कधीतरी संडेची मोठी राईड असायची, जसं की आम्ही महपाळगडला गेलो, येळूरगडला गेलो, कधी जांबोटीला गेलो, मग नाश्ता करून परत आलो, 12-1 वाजायचे आल्यानंतर सुस्तून झोपायचो आम्ही आणि नंतर मग संध्याकाळचा जो काय आहे कार्यक्रम म्हणजे नेक्स्ट डे कामाला. तर असाच हा प्रवास चालायचा. हळूहळू काय झालं, लोक मग सुपर रँडोनर म्हणून एक कॉन्सेप्ट स्टार्ट झाला, त्याच्यात जायला लागले. त्यामध्ये एका वर्षात तुम्ही 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर राईड्स करायला पाहिजे, तिथे थोडं डायव्हर्ट झालं. आणि त्याच्यानंतर मग आयर्न मॅन हे असे कॉन्सेप्ट हळूहळू, ट्रायथलेट म्हणजे सायकलिंग, रनिंग, स्विमिंग असे 3 डिसिप्लिन्स करून ते तुम्ही आयर्न मॅन होता. तर हे करत करत करत एक दिवस अतुलकडनं इन्स्पिरेशन आम्हाला मिळालं, कारण यांचे मामा ना कायम सायकलिंग मध्ये म्हणजे सायकलिंग म्हटलं की आम्हाला यांच्या मामांची आठवण. तर काय असतं की हा मामाने आमचा प्रवास हा केलाय, मामा हे ज्योतिबाला दररोज जातात कोल्हापूरला, म्हणजे रामनाथ तोडंगर मामा, तर ते कोल्हापूरचे असल्यामध्ये ज्योतिबाचा हिल जो आहे तो खूप म्हणजे असं कठीण असा, ते रोज जातात आणि येतात. मामाला ते इन्स्पिरेशन, मामा कसं करतात काय करतात. मग एकदा मामा आले आणि मामा कळालं की अतुल आणि आमचा मेंबर प्रसाद आणि मामा हे सगळे कन्याकुमारीच आले, तिघच लोक. त्यात माझं पण नाव घातलं गेलं, पण मी वन ऑफ द अदर रिझन, मला जमलं नाही त्या टायमाला जायला. आणि हे लोक जाऊन आले, जाऊन आल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स वाटला की हे लोक करू शकतात तर आपण पण का नाही करू शकत आणि आपले मेंबर्स का नाही करू शकत. मग काही एक वर्षानंतर आम्ही अनेक ग्रुप तयार झाला ज्याच्यात अतुलला जमलं नाही आला. आणि मग आम्ही कन्याकुमारीला गेलो, जो 1231 किलोमीटरचा प्रवास होता तो कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स पण आला, मी आयर्न मॅन पण माझं झालं आणि बाकीचे थोडे इव्हेंट्स पण केले आणि मग रन ऑफ कच्छ पण केला. आणि असं करत करत करत हे थोडं प्लस मायनस होत ब्रेक घेत घेत घेत एक 2 महिन्यापूर्वी अतुलचा फोन आला की एक महिन्यापूर्वीच म्हणा हरकत नाही की ठरलेला जायचं आणि खारदुंगला जायचं आहे. आणि ऑलरेडी 2023 हे लोक गेले तेव्हा मी नाही म्हटलेलं, कारण की माझे काहीतरी पर्सनल त्या टायमाला कमिटमेंट होते. आणि माझं एक स्वप्न होतं की जगातला सगळ्यात मोटरेबल रोड जो आम्ही 2 वर्षापूर्वी बाईकवर केलेला आणि 10 वर्षापूर्वी मी तो कारमध्ये केलेला, आता सायकलवर करायचा होता मला. सो हे एक स्वप्न होतं लिटररी, म्हणजे ते मला दिसत होतं पण मी कधी करणार माहित नाही. आणि मला असं आहे की मला बघायचं स्वप्न म्हणजे मी पूर्ण करायसाठीच बघतो. आणि ते स्वप्न अतुलने म्हटलं आता हे बाबा करायचं आहे, मग म्हटलं अरे एकदम शॉर्ट नोटीसवर आहे, मग तरी म्हटलं नाही करायला पाहिजे आपण करूया. ठीक आहे ठरलं. मग हे दोघं पण आहेत, मी सांगितलं भास्कर आणि शता, म्हटलं बरं झालं यांचे मामा पण आहेत आणि ते स्टार्ट झालं. पण काय झालं की हे लोक प्रॅक्टिसमध्ये होते आणि मी नव्हतो, आणि मग मी ह्यांच्यावर स्लोली प्रॅक्टिस स्टार्ट केली. मग एक थोडे प्रॅक्टिस 10-15 दिवसाची प्रॅक्टिस मला मिळाली, ह्यांच्याकडे चांगली प्रॅक्टिस होती आणि ह्यांच्यासोबत मी गेलो असं झालं. आणि तो जो प्रवास पुढचा होता ना, तो पहिला दिवस मला त्रास झाला पण नंतरचा सुंदर म्हणजे सुंदर होता. आजूबाजूचा निसर्ग आम्हाला वाटते की खूप सुंदर आहे, बघायला वेळ असतोय नसतोय आम्ही बघत येत होतो निवांत, कुठे काय वाटलं की खायचो. आमच्याकडे बॅकअप व्हेकल फक्त लगेज आणि पाण्यासाठी होती, आम्ही किती बॅकअप व्हेकल वापरली नाही. आणि 7 दिवस हे आम्ही एकत्र इतके म्हणजे एन्जॉय पण केलोय, त्रास तर झालाय भरपूर नो डाऊट, अजून देखील तर बसायला त्रास होता मला, पण एन्जॉय खूप केलो आम्ही. आम्ही इच अँड एव्हरी हे जो एरिया होता तिथला, समजा की आता कारगिलला गेलो तर कारगिलला आम्ही प्राऊडली आम्ही तिथे सांगू हे केलं की आपले मराठा लाईट इन्फंट्री वी इज टेकिंग केअर ऑफ दॅट हे सध्याला वॉर मेमोरियलचं. मग तिथं आम्हाला बरेच आपले महाराष्ट्रीयन किंवा आपल्या कर्नाटकाचे आपले आपली लोक भेटली, तर आपली लोक तिथं भेटणं म्हणजे खूप आहे. आणि आम्ही सायकल घेऊन आलो तर त्यांना खूप अभिमान वाटायचा, अरे तुम्ही सायकल घेऊन आले का. आर्मीवाले पण म्हणजे सायकल घेऊन आले मस्त मस्त, म्हणजे आम्हाला त्यांनी प्रेस करायचे. सो हे एकंदरीत आम्हाला ओव्हरऑल ते माहोल असा होता की सगळे आम्हाला अप्रिशिएट करायचे. लाल चौक पासून जिथं आम्ही स्टार्ट केलो तर आमचे मला वाटतं आम्हाला सेलिब्रिटी सारखे फोटोज घेतले आमचे, आम्हाला जरासं ऑड वाटलं. पण नंतर कळालं की खरोखर हे विचार करणं देखील पलीकडचं आहे, जे आम्ही करायला चाललोय ना ते विचार करायचं पण पलीकडचं आहे. मग हळूहळू जसं संपत आलं, जसं आम्ही लेहला पोहोचलो आणि एक दिवस उरलेला, तर दिसत होतं की आता आम्ही नेक्स्ट डे अचीव्ह करणार आहे. आणि असं कुठेच नाही की बाबा उद्या काय होईल उद्या, असं कुठेच नाही, कारण की आम्हाला ते करायचंच आहे. समजा 2 तास लेट झालं तरी आम्हाला करायचं आहे ते. सो आम्हाला ते अचीव्हमेंट करायचीच होती नो डाऊट ऍट एनी कॉस्ट. मग आम्ही हळूहळू करत सोबत एकमेकाचा साथ घेत थांबत थांबत करत मस्त म्हणजे खात पीत सगळं करून व्यवस्थित केलं. आणि ह्या प्रवासामध्ये मला वाटतं जास्ती एक्सपिरियन्स ना भास्कर शेअर केले, माझ्यापेक्षा जास्ती तो शेअर केले, कारण की तो सगळ्यांबरोबर असायचा, मी थोडा पाठीमागे असायचो. मग मी कधीतरी हिच्यावर बोललो हात, मग अतुल भास्कर आणि मामा एकत्र असायचे, मग तो थोडं परत आपल्या वाईफला भेटायला मागं किंवा मला भेटायला मागं यायचा असं, त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स आमच्यावर सगळ्याला तो सांगितलं.
1: ओके, माझं नाव डॉक्टर भास्कर परोळेकर, वेणुग्राम सायकलिंग क्लबचा मी मेंबर आहे. आणि ही जी मोहीम आम्ही पहिलं स्वप्नच बघितलेलं की आपल्याला होणार की नाही, अतुलने ज्यावेळी सांगितलं तेव्हा अतुलला मी पहिलं विचारलं की आम्हाला होणार की नाही पहिलं सांग, खरंच सांग काय ते. नाहीतर त्याचं मोटिवेशन द्यायची पद्धत अशी असते की आंबोली घाट अरे काय नाही करतं काहीच नाहीये, चोरला घाट अरे काहीच नाहीये, थोडं 5 किलोमीटर पुढे चालवायचं असंच त्यांनी मला सांगितलेलं. मग त्यांनी सांगितलं की काही नाही आपल्याबरोबर मामा येतात, म्हणजे रामनाथ चोडणकर सर जे नाही आहेत ऍक्च्युली ही इज द मोटिवेटर फॉर दिस एक्सपिडिशन. कारण जसं आता ह्यांनी सांगितलं तसं त्यांनी ज्योतिबा नेहमी जातात कोल्हापूरमधनं, पण त्यांना मामांना मी म्हटलेलं की काय करायचं कशी प्रॅक्टिस करायची, ते म्हणाले आपल्या इथे बागेवाडी घाट आहे तो किंवा चोरला घाट किंवा तुमचा जांबोटी हे एलिव्हेशन तुम्ही रेग्युलर आता तुमच्याकडे फक्त 1.5 महिन्याचा वेळ आहे त्याच्यामध्ये 10-12 वेळा करा. आणि नंतर ज्यावेळी आम्ही मध्ये एकदा मामाशी बोललो की मामा आता आणखी 1-2-3 करायचं आमचं राहिलंय, मग आमची प्रॅक्टिस झाली. ओके ओके ठीक आहे. मग मी अतुलला म्हटलं की मामा ज्योतिबा साधारण किती वर्ष करतायत, तर तू मामांना विचार म्हणून सांगितलं. तर मामांना मी विचारत, मामाने सांगितलं साधारण माझं 2-2500 वेळा ज्योतिबा झालेला आहे. मग मामांना म्हटलं आम्ही तुमच्या जवळपास पण नाहीये मामा, कसं करायचं म्हणजे काय प्लॅनिंग? नाही नाही होतंय, तुम्ही बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यावेळी श्रीनगरला आमची पहिली राईड स्टार्ट झाली 90-92 किलोमीटरची ती राईड होती, तर पहिल्या 10 किलोमीटर नंतर मी माझ्या वाईफ बरोबर म्हणजे श्रद्धा बरोबर चालवत होतो सायकल. तर मामाने सांगितलं सोडून टाक तिला आता आणि तू तुझ्या पेसने चालव आणि बरोबर जे ग्रुपमधले मेंबर्स आहेत जसं रोहनने सांगितलं तसं त्यांना एन्जॉय कर आणि त्यांच्याबरोबर चालव. मग मला थोडंसं ऑड वाटलं, मी मामाना विचारलं का सर ती डिमोटिवेट होणार, तर ते म्हणाले नाही तू तिच्यावर चालवलंस तर ती आणखी डिमोटिवेट होणार आणि ती कम्फर्ट झोन मध्ये जाणार. ह्याच्यानंतर मग ती सांगणार की नाही, मग ते कम्प्लेंट्स पहिल्या दिवसापासून चालू होणार. तसं नाही, आपल्याला सर्वात आधी तिला पोहोचवायचं आहे वरती, नंतर आपण सगळे आपण तर करणार आहे ह्या मेंटॅलिटीने चालव म्हणाले. मग तसं मी फॉलो केलं आणि पूर्ण राईडमध्ये म्हणजे रामनाथ सर तिला भरपूर सपोर्ट करायचे आणि आम्हाला पण सपोर्ट करायचे. आणि आम्ही कुठं फोटोग्राफीसाठी थांबलो, व्हिडिओग्राफीसाठी थांबलो, कारण आम्हाला पॅशन आहे. आम्ही मुळात सायकलिंग याच गोष्टीसाठी करतो की आमच्या रेग्युलर रुटीनमधनं बाहेर पडून, सायकलिंग हा एकमेव स्पोर्ट्स असा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडता. जिम किंवा रनिंगला एक लिमिटेड एरिया असतो, पण सायकलिंगला तुम्ही रनिंगसाठी असं नाही आहे की रनिंगसाठी तुम्हाला स्पेशल त्या लोकेशनला जाऊन किंवा कार घेऊन जाऊन तिथं रनिंग करायला लागतं.
0: बरोबर,
1: सायकलिंगला तसं नाही आहे. सायकलिंगला आज तुम्ही ठरवलं की आज ह्या रूटला जायचं, रोज तुम्ही वेगवेगळा रूट चूज करून तिथं जाऊ शकता. आणि तशा पद्धतीने आम्ही तिथं स्टार्ट केल्यानंतर मामा मला म्हणाला की आता तुम्ही हे सगळं जास्त याच्यामध्ये आपला वेळ फुकट जातोय, कारण इथे जे आम्ही 50 किलोमीटर 2.5 तासात किंवा 2 तासात पूर्ण करतो, तिथं 50 किलोमीटरला 10 तास लागतात मॅडम. म्हणजे आपलं ऍव्हरेज टायमिंग पडते किलोमीटर 5 ते 6 किलोमीटर असं होतंय. मला आठवते शेवटच्या दिवशीचा खारदुंगलाचा प्रवास आणि शेवटचे 8 किलोमीटर राहिलेले, 38 किलोमीटर वन वे होतं आणि 76 किलोमीटर होतं टू वे. तर 8 किलोमीटर राहिल्यानंतर रामनाथ सर म्हणाले की आता आपण सिंगल डिजिटमध्ये आलो, आता का आपलं होतंय 30 किलोमीटर तुम्ही चढाई करून वरती आलेला. मग मी अतुलशी बोललो, अतुलला म्हटलं की 8 किलोमीटरला काय आता आपण तासाभरात पोहोचू. तर अतुलने मला सांगितलं कमीत कमी 2.5 तास लागणार.
0: बापरे,
1: तेव्हा माइंडसेट खरं तुटलं माझं आणि म्हटलं की नाही अजून 2.5 तास चालवायचं आहे. तो म्हणाला हो आता ह्याच्यानंतर तुम्हाला स्नोफॉल एक्सपिरियन्स करायला मिळणार, ह्याच्यानंतर तुम्हाला रेन पण येईल, कारण तिथलं वेदर असं आहे की ते टोटली अनप्रेडिक्टेबल आहे.
0: बरोबर,
1: आमच्याबरोबर आमचे विंडप्रूफ जॅकेट्स पण होते, रेनकोट्स पण होते, थंडीचे कपडे पण होते आणि प्रत्येक 15 मिनिटानंतर वेदर चेंज होतं खारदुंगला. जे रायडर्स जातात किंवा कार घेऊन जातात त्यांना माहित आहे. मग तो म्हणाला की हा 8 किलोमीटर चॅलेंजिंग आहे आणि आजची राईड ही ह्या 8 किलोमीटरची आहे असं डोक्यात ठेवून चालो, आता जे 30 किलोमीटरचे केलेले आहे ते विसरून टाका तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे, आता श्रद्धाला हे सांगू नकोस परत, नाहीतर तिथंच थांबणार आणि क्विट करणार. मग रामनाथ सर आले आणि म्हणाले की नाही तुम्ही करू शकता, तुम्ही मी सर्वात जर समजा मी पुढे गेलो तर मी थांबतो आणि शेवटचा जो 2 किलोमीटरचा प्रवास आहे आपण सगळ्यांनी परत एकदा करूया. आणि तसं झालं नाही, फॉर्च्युनेटली आम्ही शेवटचे 4-5 किलोमीटर सगळ्यांनी एकत्र व्यवस्थित पूर्ण केलं. मजा आली, सगळ्यांनी हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे असं वाटतं मला.
0: नक्कीच. अतुल सर काय सांगाल?
3: नमस्कार, माझं नाव अतुल हेरेकर, बेळगावचाच. म्हणजे माझं म्हणणं आहे कसं, म्हणजे प्रत्येक सायकल पटू जो आहे त्याने एकदा तरी खारदुंगला केलं पाहिजे.
0: बर,
3: जशी पंढरीची वारी आहे तशी सायकलची वारी खारदुंगला. म्हणून मी पण म्हणजे कसं 2022 आधी मामावर गेलो सायकलिंगला, मला नव्हता हा विषय माहित म्हणजे एवढं टफ असेल वगैरे, तरी पण त्यांच्या बरोबर सहवासात राहून म्हणजे मी त्यांच्या पासूनच शिकलेलो आहे पूर्ण, सायकल असू दे ट्रेकिंग असू दे. मग परत 2023 काळ म्हणजे आमचे बेळगावचे वेणुग्राम सायकलिंग क्लब त्यांचे मेंबर्स घेऊन गेलो, परत हेना न्यायची इच्छा होती. म्हणजे एकदा तरी तुम्ही सायकल पट्टू आहे तर एकदा तरी लाईफ मध्ये
0: हे करावं
3: करावं अशी इच्छा आहे. आणि सायकल मुळे कसं आपण निसर्ग खूप जवळून बघतो,
0: अगदी
3: तुम्ही बाईक न जावा किंवा कार ने जावा जातो पण काही लक्षात नसतंय, सायकल कसं खूप म्हणजे निसर्गाच्या जवळ जातो. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी सायकल वाली करावी.
0: बरोबर, मग एखादा नवीन जर सायकल पट्टू तयार होत असेल किंवा आता यंग जनरेशन मध्ये जर असं क्रेज वाढलाय तर त्यांना काय ऍडवाइस कराल तुम्ही की त्यांनी सुरुवात कशापासून करावी?
3: सुरुवात सावकाशच. आता मी पण सुरुवात किती 5 किलोमीटर सायकल मारायला होत नव्हती सुरुवातीला, 2013 सायकलिंग चालू केलं. इथनं म्हणजे 5 किलोमीटर खूप हे व्हायचं हळूहळू सुरुवात, 5, 10, 15, 20, 25 आणि एकदा त्याला निसर्गाची आवड जर असेल तर तो ऑटोमॅटिकली सायकल चांगला तयार होतोय.
2: इनफॅक्ट त्याची वाईफ आणि मुलगी, जसं त्याची वाईफ चालते सायकल, त्याची वाईफ माझी वाईफ आणि माझी मुलगी पण, म्हणजे जेव्हा आम्ही 3-4 वर्षापूर्वी स्टार्ट म्हणजे केलं ना थोडं, तर त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व केला. तर त्यांनी देखील 30-40 किलोमीटर केलेत आणि करू शकतात, पण काय नाही तर काय अडचणीमुळे मे बी

0: समजून ना, दिवसातले अर्ध्या तास आपल्यासाठी मी टाइम म्हणतो त्याला मी, त्याच्यामध्ये माझे आई वडील नाहीत, माझी मुलगी नाही, माझे मुलं नाहीत, माझी बायको नाही, माझं कोणच नाही आहे, तो अर्धा तास फक्त आपल्या बॉडीला फिटनेस आणि फिट ठेवायसाठी द्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सायकलिंग असू दे, स्विमिंग, रनिंग काही करा, कुठलाही करा, कुठलाही असू दे, ते करायलाच पाहिजे. इट इज मस्ट. तुम्हाला जर व्यवस्थित आयुष्य तुमचं पुढे घेऊन जायचं आणि निसर्गामध्ये खूप काय काय बघायचं, काय भारतात काय बेळगावमध्ये खूप सगळं बघायचं आहे, आम्ही ट्रेकिंग्स पण जातो, ते एवढं सुंदर आहे जग ना, तर हे जर करायचं असलं ना तर हे डिसिप्लिन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सायकलिंगचं, मी जे तुम्ही म्हटलं लहान मुलांसाठी काय ऍडवाईस करता ना, सायकल ही विदाऊट गियरची सायकल 7वी ते 10वीच्या मुलांना विदाऊट गियरची सायकल चालवली पाहिजे. कारण की ह्या टायमाला ह्या एजमध्ये त्यांचे पाय ग्रो असतात. आम्ही कधीच कुठली पण ती MTB किंवा गियरची सायकल रेकमेंड करत नाही. माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो, त्यांचे मुलांचे पाय जर एकदम स्ट्रॉंग झाले ना, मग पुढे त्यांनी त्यांना कुठली पण तुम्ही 10,000 काय 1,00,000 पण सायकल देऊ शकता. पण सध्याला सिम्पल 7-8 हजारची तुमची विदाऊट गियरची सायकल, हर्क्युलस किंवा कुठल्या ऍटलची सायकल द्या तुम्ही. सो त्यांचे ते पाय स्ट्रॉंग होतील आणि त्यांना आवड निर्माण होईल.
1: बरोबर,
0: एकच हे होत.
1: मॅडम, तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव?
2: खारदुंगला जेव्हा जायचं असं अतुल म्हणाला तेव्हा असं वाटलं की अरे कसं होणार, शक्य नाही. म्हणजे आमच्याकडनं असं, आमच्या वेणुग्राम सायकलिंग क्लब मधल्या खूप लेडीज खूप चांगल्या एन्ड्युरन्स वाल्या आहेत, पण आम्ही कधीच इतकं 13-13 तास सायकलवरती बसलोय एका ह्याला असं आम्ही कधी केलेलंच नाही, सीटवरती बसणं. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे जसं म्हणतो ना, वेदर कंडिशन्स, चालवणं, ते एलिव्हेशन मारणं जसं डिफिकल्ट आहे, तसं मुळात सायकलवरती 12 तास किंवा 13 तास बसणं हे मी म्हणते एकदम मोस्ट डिफिकल्ट गोष्ट आहे. आम्ही कधीच केलेलं नव्हतं.
1: बरोबर.
2: तर धारवाड टू धनुषकोडी केलं होत, पण अरे कसं होणार म्हटलं, असं नाही होणार, प्रॅक्टिस नाही, काही नाही. त्या म्हणाला काय नाही, जांबोटी 1 महिना प्रॅक्टिस करायची आहे, फक्त 20 राईड मारल्या पाहिजे जांबोटी, रोज जायचं यायचं जायचं यायचं. म्हटलं ठीक आहे, 15-20 राईड मारल्या तर जमेल काय? तर हा म्हणाला, अतुल म्हणाला होय होय जमणार. त्याची मोटिवेशन द्यायची पद्धत थोडी वेगळी, तर सांगतच नाही अर्ध्या गोष्टी आम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही आपले मारतोय, आपले रोज जांबोटी प्रॅक्टिस करतोय. आणि मग तरी पण एक धाकधूक होती मनात की होते की नाही, होते की नाही. भास्कर तर होताच, रोहन आणि अतुल तर माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी ऍडजस्ट व्हायला मला काहीच प्रॉब्लेम नव्हतो. मला भीती होती मामांची की रामनाथ चोडणकर सर, म्हणजे ते एवढे ग्रेट सायकलिस्ट आहेत आणि आम्ही तिथे जाऊन जर गाडीमध्ये बसलो किंवा होत नाही बाबा म्हणून क्विट केलं तर अरे काय, वेणुग्राम सायकलिंग क्लबची थोडी तरी आम्हाला ठेवली पाहिजे अशी इतकी भीती होती मनामध्ये. पण नाही, लकीली रामनाथ सरांनी इतकं व्यवस्थित सांभाळून घेतलं. म्हणजे मला लास्ट शेवटच्या दिवशी असं जाणवलं की त्या माणसाला किती काळजी होती मनामध्ये की आपल्याबरोबर एक लेडीज येते तर तिला व्यवस्थित ते कम्प्लीट झालं पाहिजे, कोणताही प्रॉब्लेम येत आहे कामा नाही, एवढं हे होतं. हॅट्स ऑफ टू हिम, त्यांनी खूप सांभाळून घेतलं आम्हा सगळ्या मुलांना. म्हणजे अतुल तर त्यांचा भाचा आहे, पण आम्हाला सगळ्यांना त्यांनी छान सांभाळून घेतलं आणि नेलं आम्हाला. इतकं खरंच त्या माणूस ग्रेट आहे, त्याचं कौतुक आहे खूप. खूप अविस्मरणीय आहे हा म्हटला तसं. छोट्या छोट्या गोष्टी आपण निसर्गातल्या बघत जातो, खूप सुंदर आहे लेह लडाख. एकदा तरी सायकल जो चालवतो त्यांनी केलंच पाहिजे आयुष्यात, म्हणजे प्रयत्न तरी नक्कीच केला पाहिजे. सगळ्यांना जमेल, आमचे वेणुग्राम सायकलिंग क्लब वाले तर सगळ्या बायका सुद्धा ग्रेट आहेत, नक्की जमेल त्यांनी प्रयत्न केला तर. आणि बेळगावच्या आजूबाजूला हा म्हणतो तसं 10-15 किलोमीटर मध्ये इतक्या सुंदर सुंदर बघण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या आम्ही गाडीवरती कॉलेजमध्ये असताना कधीच बघितल्या नव्हत्या, ज्या सायकलिंग स्टार्ट केल्यावरती आता आम्हाला बघायला मिळतं. किती सुंदर आहे बेळगाव आपलं, आणि किती ब्लेस्ड आहोत आपण की इतकं सुंदर बेळगावात आपण राहतो, आपल्याला एवढं छान अनुभवता येतं वेदर, निसर्ग सगळं.
1: नक्कीच ना. पण एक लेडी म्हणून तुम्हाला काही चॅलेंजेस आले का हा प्रवास करत असताना?
2: आले ना. मेन म्हणजे वॉशरूम्स हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सगळीकडेच आहे असं मी काय म्हणणार नाही की तिथेच होता, सगळीकडेच. वॉशरूम्सना दरवाजे नाहीत, काही नाहीत, खूप प्रॉब्लेम आहे हा.

0: पेट्रोल पंप तरी आहेत तिथे, तर पेट्रोल पंप पण नाहीत. म्हणजे इतकं डिफिकल्ट होतं ते वॉशरूम प्रकार, आणि त्याच्यासाठी आम्हाला सकाळी 4 वाजता उठा, तुमचं काय करायचं ते व्यवस्थित आवरा रुटीन त्याच्यात आधी, आणि मग बाहेर पडा. मग छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला ऑप्शनच नाही. मग कुठंतरी तिथे झाडं पण नाहीत की बाबा झाडाच्या मागे तरी जात, अशी झाडं सुद्धा नाहीत की कुठे जागा मिळेल तिथे मिळायला चान्स की जाऊन या, एवढंच करू शकतो.
1: बापरे,
0: दॅट वॉज ऍक्च्युली टफ. म्हणजे ऍज अ लेडीज ते गोष्ट खूप, पण ऑन द वे बाकीच्या ज्या लेडीज आहेत ना त्या खूप मोटिवेट, भले त्या गाडीत असतील ना पण त्या इतकं तुम्हाला मोटिवेट करतात की रामनाथ मामा मला चिडवायचे की आम्ही पण एवढे सगळेजण तुझ्याबरोबर सायकलिंग करतोय पण 80% फुटेज हीच खाऊन जाते लेडीज आहे म्हणून, आणि मी म्हातार आहे म्हणून मला 10% मिळतात आणि उरलेले 10% ही 3 मुलं मिळून वाटून घ्यायचं म्हणून.
1: बरोबर, म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव खूप आहे या प्रवासामध्ये तुम्हाला, जसं तुम्ही एक एक्सपिरियन्स शेअर केला त्याप्रमाणे. आतापर्यंत आम्ही बाईकवाल्यांच्याकडनं ही स्टोरी ऐकली होती, म्हणजे लय लडाखला गेलेत ते ही स्टोरी, किंवा असं काहीतरी जर्नी केले त्यांनी ग्रुप जर्नी वगैरे, हे
2: बाईकवाल्यांचं एक्सपिरियन्स. मी क्रिटिसाइज नाही करणार त्यांना, कारण की मी पण बायकर आहे असं नाही आहे, मी सायकलिस्ट आहे, बायकर आहे, मी सगळंच आहे, सो ऑल इन वन. पण तिथं कसं झालं, त्यांना डायरेक्ट ले मध्ये जायला लागतंय. बघा तुम्ही 2-3 दिवसात लगेच लेला पोहोचताय, सो एकदम खालनं तुम्हाला वर फेकलं जाते, तुमचं तुम्ही फेकलं जातोय. आम्ही कसं झालं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्लोली स्लोली स्लोली अक्लेमेटाइज होत गेलो. सो आम्हाला, मला माझ्याकडे असे फुटेजेस आहेत ना की मी इतकं मस्त ब्रिदिंग करून व्हिडिओ करतोय सायकलवर, आणि पाठीमागे आमचा एक ड्रायव्हर, त्याला डायमॉक्स गोळी द्यायला लागली, डॉक्टरने दिले डायमॉक्स गोळी, त्याला ब्रिदिंग त्रास होता आमचाच ड्रायव्हरला. सो ही अशी परिस्थिती असते. मग खालती एक माणूस झोपून तो ऑक्सिजन घेत होता, बायकर एक ऑक्सिजन घेत होता, त्याचा व्हिडिओ काढला. सो अशा प्रसंग देखील आले आम्हाला, तर आम्हाला असं वाटत की यार आम्ही ह्युमन्स नाही आहे. म्हणजे तुम्ही एकदा सायकलिंग मध्ये गेला ना, त्या लेवलला गेला ना, की असं वाटतं की अरे हा आम्ही याच्यात नाही आहे. आणि त्यात खरोखर म्हणजे अप्रिशिएट करायच्यासारखं आहे, म्हणजे आय वी ऑल्सो फील प्राऊड अबाउट इट, की श्रद्धा म्हटली की त्रास खूप आहे, काहीच त्रास नाही झाला. मी तिच्या मागं बऱ्याच वेळा होतो, कारण की लास्ट मी असायचो, ती एवढं व्यवस्थित सायकल चालवत होती, एकदम व्यवस्थित, कुठेच नाही तिला असं कुठे. हा ती म्हटल्यासारखं जे नेचर कॉल्स आणि त्यासाठी थोडेसे कुठे कुठे तरी ऍडजस्टमेंट होते, पण तिला काही त्रास नाही झाला. आम्हाला, मला त्यातल्या त्यात थोडा फर्स्ट डेला त्रास झाला, बाकी त्रास आहे बघा सगळ्यांना, थोडाफार होत असतोय, थोडं नोज ब्लीडिंग होत आहे, थोडं घसा कोरडा होतोय, ओके, खाणं पिणं वेगळं झालं असतंय, मोशन्स क्लिअर नाही, कलर चेंज तर माझा अजूनही झाला सगळ्यांना झाला, पण शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी, मी खरं सांगतो, म्हणजे मेंटली पण आणि फिजिकली पण. मी माझ्या वाईफला पण 10 वेळा सांगितलं कसलं केली सायकलिंग तिने, जबरदस्त केली. तिला बघून मला असं वाटतं अरे मी तिच्या पुढे झालं पाहिजे थोडं, तर तिच्या मागे राहिलं तर म्हणणार हा लास्ट आला पण. त्या मोमेंटला एक वेगळे वेगळे आपले आपले एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन एकमेकांनाच आम्ही घेत होतो.
1: बरोबर,
2: आणि थोडं तुतू मेमे पण व्हायची, आम्हाला वेगळे वेगळे नावं पण ठेवले, ग्रुप व्हायचा, 2-3 ग्रुप व्हायचा, मग ह्याला नाव ठेवते.
3: तुम्ही मग असे म्हणाल तसं, मध्ये काही गोष्टी आठवतात मी सांगतो, की मामाने आम्हाला पहिल्या दिवशी रामनाथ सरांनी सांगितलेलं की आम्हाला असं सगळ्यांना समोर बसून सांगितलं त्यांनी, हे बघा आपला 7 दिवसाचा प्रवास आहे, 7 दिवसामध्ये कदाचित असं पण होणार की 2-3 दिवसानंतर एकमेकांची भांडणं होतील, मी सुद्धा तुम्हाला काहीतरी उलट बोलेन, तुम्ही मला बोलाल, हे सगळं इथंच विसरून जायचं, हे तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर भरपूर गोष्टींचे ऍडजस्टमेंट करायला लागतात. तर त्याच्यामुळे आमचं इथं अंडरस्टँडिंग आहेच, आम्ही एकाच ग्रुपमध्ये सायकलिंग करतो, एकत्र खूप राईड्स केल्यात, पण रामनाथ सर आल्यानंतर पण आम्हाला असं वाटत होतं की ह्यांच्यावर आम्ही ऍडजस्ट होऊ की नाही, किंवा त्यांच्या फूड हॅबिट्स, किंवा ते फार डिसिप्लिन्ड आहेत. एक मेन्शन करायसारखी गोष्ट मी, मामा तर हे जर ऐकतील कधी तर ते सांगतील कशाला सांगितलंस, पण मी सांगू इच्छितो, त्यांनी काश्मीर टू कन्याकुमारीची सायकल राईड 3900 किलोमीटरची कम्प्लीट केली, त्याच्यामध्ये त्यांनी एकही मिनरल वॉटरची बॉटल बाहेर न घेऊन पिली नाही. मग त्यांना मी विचारलं की मामा असं का केलं तुम्ही, म्हणजे कशासाठी एवढं रिस्क का घेता, की मध्ये जर समजा कुठे लूज मोशन स्टार्ट झाले, डायरिया किंवा काही ह्या झालं, कॉल असे कुठले कॉन्टॅमिनेटेड वॉटर असते, तुम्ही कशाला येतं. ते म्हणाले काही नाही, माझ्या डोक्यात एवढंच होतं की दिवसाला आपण 6 ते 7 लिटर पाणी पितो, जर समजा 150 किलोमीटर चालवायचं आहे तर 6-7-8 लिटर पाणी जातं. मग तू विचार कर की 6 लिटर नाही, ऍव्हरेज प्रमाणे मी 26 दिवस सायकल चालवली, 26 × 6 बॉटल्स मी कचरा वाचवला निसर्गामधला. हे माझ्यावर, त्यांच्यावर आणि जे रायडर्स होते त्यांनी पाण्याची बॉटल घेऊन पिलेली, पण त्यांनी मला सांगितलं की आता भारतामध्ये फॉर्च्युनेटली सगळीकडं हॉटेल्समध्ये किंवा सगळीकडं आपण मुद्दा मिनरल वॉटर पितो, पण ते काही पिण्याची गरज नाही आहे, सगळीकडं तुम्हाला आरओ वॉटर किंवा हे सगळं अवेलेबल आहे, पेट्रोल पंप मध्ये पण अवेलेबल असतंय, पण आपण हे करायला पाहिजे. मग असं काहीतरी एक डोक्यात मोटिवेशन घेऊन जर सायकलिस्ट नाही केलं तर खूप काही चेंजेस होऊ शकतात.
1: नक्कीच ना, आणि खूपच चांगला मुद्दा सांगितला त्यांनी, कारण आपण पर्यावरणाचाही तेवढाच विचार करायला करायला पाहिजे जेव्हा आपण अशा काही ट्रॅव्हलिंगला जातो, इव्हन आपण पिकनिकला वगैरे जेव्हा जातो तेव्हाही या सगळ्या गोष्टींचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. तर खूप साऱ्या चांगल्या वाईट आठवणी तुम्ही शेअर करता आणि खूपच मजा येते ऐकताना. आमचे लिस्नरही खूप एन्जॉय करतील हा प्रवास, अर्थात ते रेडिओवर ते ऐकतील पण तिथं गेल्यासारखं त्यांना फील येईल नक्कीच. तर एवढे चढ उतार सर होते, अतुल सर तुम्ही सांगा की एवढ्या चढ उतारांचा प्रवास आणि तो सायकलवरून करणं, मग त्याचं प्रॅक्टिस अर्थात तुम्ही सांगितलंच की जांभोटीला जाऊन तुम्ही बऱ्याचदा तिकडे जाऊन येऊन प्रॅक्टिस तुमचं झालं, पण असं काही टार्गेट तुम्ही ठेवला होता का की एवढ्या दिवसात हे कम्प्लीट व्हायलाच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे असं काही ठरवलं होतं का?
4: टार्गेट असं काही नसतंय, पण कसं आहे मिनिमम म्हणजे 8 दिवस कालावधी, 8 दिवस 7 दिवसात म्हणजे आपलं रेग्युलर सरासरी किती 70 किलोमीटर, पहिला दिवस 90 किलोमीटरचा होता.
1: बरं,
4: थोडं म्हणजे आपण खालच्या लेवलला होतो, जस जसं वर पोहोचत राहतो तसं ऑक्सिजनचा त्रास होतो, ब्रिदिंगचा त्रास होतो, म्हणून थोडस किलोमीटर धाप लागायला चालू होते. मग एक 50-60 किलोमीटरचं एव्हरेज प्रतिदिन आम्ही पूर्ण करत होतो. मग एका 50-60 किलोमीटर थोडं डाऊन हिल असायचं, 1-2 पास असायचे, त्याप्रमाणे आम्ही सावकाश आपल्या तब्येत सांभाळून आपल्याला जमेल त्या पद्धतीने आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि जे आम्ही ग्रुप म्हणजे MTB काश्मीर म्हणून एक ग्रुप आहे काश्मीरचा, म्हणजे त्यांच्यातर्फे आम्ही गेलो, त्यांनी म्हणून पूर्ण पॅकेज दिलेले, सायकली फूड जेवण वगैरे सगळं त्यांचं होतं पॅकेज. त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या 7 वर्ष त्यांनी चालू केले, म्हणजे त्यांची कंपनी MTB काश्मीर, ह्या 7 वर्षामध्ये तुम्ही पहिले 5 रायडर आहे की तुम्ही गाडीत चढून नाही सायकल.
2: इंडियातला पहिला ग्रुप आहे जो विदाऊट बॅकअप सपोर्ट म्हणजे जे गाडी तुम्ही पूर्ण केलाय.
1: आता
2: बरेच त्यांच्याकडे 8-9 वर्षापासून जे काही त्यांनी
4: ग्रुप्स येतात,
2: ग्रुप्स ते सगळं कोणतरी मग सायकल गाडीत घातली म्हणजे इंडियामध्ये. तसं त्यांचा पहिला ग्रुप एक मलेशियातून आलेला 11 लोकांचा, त्यांनी विदाऊट सपोर्ट केलेला 2 वर्षापूर्वी. सो ओव्हरऑल 2 ग्रुप्स आम्ही त्यांच्या मागे पूर्ण केल्या आणि आता सध्याला त्यांचा एक ग्रुप नाशिकचा चाललाय जो एकदम खूप चांगला करतोय, आणि पण त्याला थोडस फिजी म्हणजे वेदर कंडिशन डिफिकल्ट, खूप चांगला करले सध्याला प्रवास त्यांचा. पण आता मला वाटतं 4th डे चालू आहे आणि ते आता बहुतेक बुध खरबोल आहेत आणि माझे पण त्यामध्ये 3 चौघे मित्र आहेत, तर ते मला मेसेज करत असतात आम्ही आज हे केलं ते केलं, तर ते सांगितले की आता थोडं वेदर कंडिशन चेंज झालेत, मे बी खारदुंगला त्यांना परमिशन नाही मिळणार असं ते म्हणाले. डिपेंड्स आणि 2-3 दिवसात आणि काय आपल्याला माहित नाही, खूप स्नोफॉल आहे आणि रस्ता टोटली ब्लॉक्डच आहे,
4: म्हणजे तिकडचं वातावरण कसं 15 मिनिटात आपण काय सांगू शकत नाही,
1: बदल
4: थंडी वाजली म्हणून घालायचं परत गरम व्हायला चालू होत आहे, ते सगळं मजा येते म्हणजे निसर्ग काय आहे तो तिथे जाऊन आपल्याला.
5: आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा ऊन होता, नंतर थोडं गरम व्हायला लागलं, मग मध्ये थोडीशी थंडी वाजायला लागली, कुठेतरी जरासा स्नोफॉल पण झाला, पण करता करता आम्ही म्हणजे जवळपास 6:45 स्टार्ट केलेली राईड 38 किलोमीटरची चढण्याची, पोचता पोचता आम्हाला 5:30 वाजले संध्याकाळचे, आणि इतकं सडनली अर्ध्या तासात वेदर चेंज झालं, इतका वारा सुटला आणि -3 ला टेम्परेचर गेलं.
1: बापरे,
5: आम्ही ऍक्च्युली इतकं छान डिसाइड केलेलं की आपण हे रील करूया, आपण असे फोटो काढूया, सायकल उचलूया, असं करू तसं, असं तिथे काहीही झालं नाही. गेलो जेव्हा आम्ही तिथे इतका वारा आणि इतकी थंडी होती -3, आम्हाला अक्षरशः ग्रुप फोटो काढताना सुद्धा असं म्हणजे बापरे पटपट पटपट 3-4 फोटो काढूया आणि आपण पहिला खाली जाऊया, कारण की स्नोफॉल चालू झाला तर मग आणखी
2: ग्लाव्स चेंज करून मग खालती आलो, मग जसं जसं एक 1/2 तास 1/4 तास झाला मग खालती चहा थोडं खालती चहा घेतात मग जरा नॉर्मल झाला, म्हणजे कंडिशन एकदमच चेंज झाले. माझं मला पण थंडी झाली म्हणजे जॅकेट दिलं हिच्याकडे,
3: एवढं फोटोचं प्लॅनिंग होतं. आणि खाली येताना रोहन मला सायकल चालवतो ना विचारतो, श्रद्धा फर्स्ट लेडी आहे जी तिथं आपली बेळगावची, तिचा फोटो घेतलास काय? मी म्हटलं तू नाही घेतलास काय सिंगल, कारण एकमेकांना आम्ही विचारतो तिचा फोटो घेतला काय, अरे तुझी बायको तू फोटो घेतलास काय, अरे बाबा तसं नाही आहे म्हटलं, मला तिथं थांबायला होत नव्हतं, फोटो कुठला तिचा घेतला
2: म्हणजे मी प्लॅनिंग
1: निघून
3: क्लायमेट कंडिशन
1: बरोबर.
2: सोशल मीडियाचा थोडस छोटस पेज आहे तर त्यामुळे मी थोडस लिहित असतो थोडंफार जास्ती नाही, तर तिचं मी डोक्यात एक राईटअप रेडी करून ठेवलं सगळं, मला माहिती होतं काय लिहायचं आहे, पण ते अनफॉर्च्युनेटली काय झालं मी पण फोटो घेऊ शकलो तो पण घेऊ शकला, त्यामुळे ते राहिलं, पण ग्रुप फोटो झाले आमचे सगळ्यांचे.
1: छान. मग सर म्हणजे सायकल चालवत जाणं आणि आधीच क्लायमेट चेंज इतकं होतं, वरती गेल्यानंतर ब्रिदिंगचा पण एखाद्या वेळेस त्रास होऊ शकतो, मग आपल्याला म्हणजे ऑक्सिजनची गरज जास्त लागतेच, एनर्जी लागते, सायकल चालवायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात, मग ते सगळं कसं मॅनेज झालं तुमच्याकडून?
2: बेसिकली त्यांच्या बॅकअप व्हेकल मध्ये ऑक्सिजन सिलेंडर असतात, पण काय आहे जेव्हा तुम्ही लेहला येता ना तर ती व्हेकल साईडला जाते, म्हणजे लेह मध्ये यु आर नॉट अलाउड अदर व्हेकल्स, म्हणजे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट किंवा दुसऱ्या जागांचे व्हेकल्स अलाउड नाही. मग त्यांनी आपली पर्सनल व्हेकल ठेवला ज्याच्यामध्ये ऑक्सिजन अवेलेबल नव्हतं, आणि आम्हाला एवढं माहिती होतं की आम्हाला कम्प्लीट करायचं आहे, काय त्रास होणार नाही, मोस्टली झाला तर फक्त थंडीचा त्रास होईल हे डोक्यात होतं. मी दोनदा एक्सपिरियन्स केलेलं सायकलवर नाही पण बाईक आणि कार मध्ये, ह्यानी तर ऑलरेडी सायकल प्लस बाईक हे 4-5 वेळा केला असता त्यांनी, आणि आमचं बोलणं झालं की काय नाही. हा, त्यांनी एक आम्हाला इन्स्ट्रक्शन कंपल्सरी दिलं आणि त्यांनी पण सांगितलं ड्रायव्हर की ज्याला कोणा ब्रिदिंगचा त्रास झाला तो तिथनच परत खाली जाईल, कारण खाली हे सोपं झालंय ना, गाडी सायकल तुम्हाला पायडलिंग करायची गरज नाही, तुम्ही येता खाली आणि हळूहळू खाली यायला आणि तुम्हाला ऑक्सिजन मिळतेच, हे बेसिक हे होतं. पण आम्ही तर ऐकलं इथं सोडून दिलं, कारण की शेवटी हेच होतं ना की वापस जाणार कुठं, वापस बेळगावला आम्ही असं येऊ शकणार नाही ना. सो आम्ही हळू काय झालं, हा म्हणजे आम्हाला खालती सीटवर बसायला त्रास होत होता, हेच होता त्रास, बाकी काय नव्हता. खायला प्यायला होते, अंडी घेतलेली आम्ही कॅरी केले, केक होता, चिक्की होती, करदंड होता बेळगावचा, हे सगळं घरातल्या दिले केक, सगळे म्हणजे सगळं होतं आमच्या बरोबर गाडीमध्ये किंवा बॅगमध्ये. तर आम्ही खात खात गेलो आणि मला वाटतंय जिथं आम्हाला मे बी एक चांगला सायकलिस्ट व्यवस्थित अतुल सारखा किंवा मामांसारखा जे एक 20 ब्रेक घेत असतील किंवा 10 ब्रेक, आम्ही 30-35 ब्रेक्स घेतले असतील, जास्ती घेतले ब्रेक्स एवढंच डिफरन्स काय नाही, पण जास्ती ब्रेक घेतले आणि व्यवस्थित चहा पिला, मध्ये त्याचे चहाचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मग मत झालं की बाबा आता टाइम झाला, आता जास्ती फोटोज नाही काढायचे, कारण आपल्याला पोहोचायचं आणि त्यातनं खाली पण यायचं ना, कारण खाली असं नाही की एकदम उतारते म्हणजे तुम्ही 15 मिनिटात पोहोचणार, दॅट ऑल्सो विल टेक अराउंड 1.5 to 2 hours, आणि स्पीड कंट्रोल करायचं होतं. तर माझा एक मित्र आहे संतोष शानबाग म्हणून, मी त्याला एकदा फोन केला की येताना मला एक जरासं गाईड कर म्हणून कसं करायचं, तर त्यांनी क्लिअर सांगितलं जर स्नोफॉल झाला तर तू खूप स्लो आहे, अजिबात मोबाईलला व्हिडिओ काढू नकोस, मला सवय आहे ना व्हिडिओ काढायची, मोबाईल पहिला पॅक करून ठेवला, कारण की काय होतं स्लिपरी होते आणि काळसट होते ते, आणि ते कळत नाही रोडचा एंड असं वाटतो आणि ब्रेक आपण अचानक दाबतो. सो हे सगळे आस्पेक्ट होते. तर हे मला कळलं की आता स्नोफॉल तर नाही, त्यामुळे कोणाकडे बोलायची गरज नाही, जे झालं असतं तर मी नक्कीच त्या टाइमला सांगितलं की असं असं आहे आणि आपल्याला असं करायचं आहे म्हणून, पण फॉर्च्युनेटली काय असं झालं नाही, एकदम क्लायमॅटिक कंडिशन सुंदर मिळाले आम्हाला, सगळं व्यवस्थित झालं आम्हाला, कुठेच कुठे त्रास नाही झाला. नेक्स्ट आम्ही पोहोचल्यानंतर देखील आमचं स्वागत त्यांनी इतका छान केला आणि त्यांनी आम्हाला फेलिसिएट करून ट्रॉफीज दिली आणि सांगितलं की असं असं वी आर दी वन अमंग ओनली क्लब्स इन इंडिया त्यांच्या ग्रुपमध्ये केलेले की जे विदाऊट हे आणि विदाऊट काय हेल्थ इश्यूज पण सपोर्ट पण आणि हेल्थ इश्यूज पण तुम्ही पार केलाय म्हणून, आणि त्यांनी अप्रिसिएशन टोकन म्हणजे हिला पण चांगला दिला की ती वाटलंच नाही की ही म्हणजे असे एक लेडी येऊन असं आमच्याकडे येऊन व्यवस्थित करून जाईल म्हणून, त्यांच्यासाठी पण एक इन्स्पिरेशन ठरले की लेडी येऊन चांगला करून
1: जाईल. मग त्या गोष्टीचं प्रेशर असतं का जेव्हा आपण सायकलिंग करायला निघतो की एखाद्या क्लबनं आपल्याला स्पॉन्सर केलंय किंवा त्यांच्याकडून आपण जातोय, या गोष्टीचं प्रेशर थोडं असतं का माइंड?
2: मला ह्यांच्याबद्दल माहित नाही, मला खूप होतं प्रेशर पहिला दिवस, मला त्रास झाला.
3: मी थोडं रोहन बद्दल सांगतो, मी रोहन बरोबर भरपूर मोठ्या म्हणजे जास्त किलोमीटरच्या राईड केल्यात किंवा ज्या टफ आहेत चॅलेंजिंग आहेत. अतुल पण मला नेहमी सांगतो की हा जो सगळा गेम आहे, आपल्याकडे एक सायकलिस्ट आहेत बेळगावमध्ये डॉक्टर सतीश बागेवाडी सर, त्यांनी पण अशा मोठ्या मोठ्या राईड्स केल्या, त्यांनी ते नेहमी सांगतात, सगळेजणी सांगतात की हा गेम माइंड डिटर्मिनेशनचा आहे. तुम्ही एकदा जर मनात ठरवलं की मला करायचं आहे तर संकट किती म्हणे होते तुम्ही त्याच्यावरती मात करत पुढे पुढे जाता. जर समजा तुम्ही ठरवलं की नाही आता मला उद्यापासून सायकल चालवायला होणारच नाही, असं ह्या राईडला आम्हाला प्रत्येक दिवशी रात्री वाटलं की उद्यापासून नाही होणार बस झालं आता. पण नेक्स्ट डे सकाळी परत 4-4:30 सगळे उठून रेडी होतात आणि कारण ठरवलेलं असतं मनामध्ये, एकदा तुम्ही डिटर्मिनेशन तुमचं पक्क असतं ना की मला करायचं आहे तर मग ही संकट येत नाहीत मॅडम. ऑटोमॅटिकली शाहरुख खानचा डायलॉग आहे ना तसा आहे की तुम्ही एकदा मनात ठरवलं की मग निसर्ग तुमची साथ द्यायला
1: साथ देतो. बरोबर, ऍक्च्युअली हे आपल्या रोजच्या रुटीन मध्ये सुद्धा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे ठरवतो ते केलंच पाहिजे आणि ते होतच मग ठरवलं की एकदा. मग रोजचं तुमचं शेड्यूल फिक्स असेल की आज आपण इथं जाऊन थांबायचं किंवा असं काही असतं का ते ट्रॅव्हलिंग मध्ये?
4: फिक्स असते म्हणजे आज
1: इथपर्यंत आपण जाऊन हॉल्ट करायला पाहिजे.
4: उद्याचं शेड्यूल फिक्स असते की उद्या आमचं 70 kilometers आहे, तिथं जाऊन स्टे आहे, हे रोजचं फिक्स असायचं शेड्यूल. टायमिंग मागे पुढे व्हायची थोडं.
3: इथं 70 kilometers ठरवलेले असतात, आम्ही घरातनं बाहेर पडतो तेव्हा बेळगावला आणि ते करतो पूर्ण आम्ही इथे. आणि आम्हाला माहित असतं की आता समजा 5 निघालं तर आम्ही 8:30 to 8:30 70 kilometers कंप्लीट करून घरी येणार. तिथे तसं होत नाही, तिथे 70 kilometers ठरवलेलं असतं आणि संपता संपत नाही
2: किलोमीटर, 12:00 पोहोचून असं वाटतंय पण आम्ही संध्याकाळी 4-5 पोहोचलो. हा, ओव्हरऑल तुम्ही जर असं म्हटलं की आम्ही, त्यांनी पण एक प्लॅन दिला आम्हाला कोण त्या MTB काश्मीरच्या ग्रुपने की बुकिंग राहायचे आणि खायचे प्यायचे कुठे संध्याकाळचे ना हे अशी अशी ह्या ठिकाणी असतात, त्यामुळे तुम्हाला ते कव्हर करावं लागेल तेवढं. सो आम्हाला डोक्यात होतं की आज आज किती किलोमीटर करायचं आहे, आज कारगिलला जायचं आहे, तर आज कारगिलला द्रासपासून कारगिलला एवढे किलोमीटर 60 किलोमीटर करायचं आहे. सो काय ते 12 संपवा किंवा 2 संपवा तुमच्यावर आहे. मग आम्ही होईल तेवढं कुठे जास्त थांबत नव्हतो. आम्हाला फोटोग्राफी मिळाली चला ठीक आहे, प्रत्येक ह्याला तुम्हाला सेम भेटणार आहे तिथं, म्हणजे असं तुम्हाला वेगळं काय नाही. पण प्रॉब्लेम काय होतोय की एक एक ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की काहीतरी तुम्हाला क्लाउड छान दिसाले, लाइटिंग छान आलंय, कुठेतरी डल क्लाउड झालात, मग इथे थोडे फोटोज घेऊया, मग कुठेतरी बर्फ दिसालाय छान बॅकग्राऊंडला, असं प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं तुम्हाला भेटणार. पण ओव्हरऑल बघितलं ना ते सगळं तिकडचं जसं डेझर्ट भागच आहे आणि त्याच झाडी नसल्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे. पण आमचे हे जे म्हटलं सगळं, इव्हन आम्ही जेव्हा इकडनं कन्याकुमारी किंवा ह्यांनी गेले ना मामांनी गेले, तो एव्हरीडे आम्हाला एवढं करायचं आणि इथं आम्हाला थांबायचं असं एक आमचं प्री प्लॅन असते. असं उठून सुटलो असं नाहीये, थोडं प्री प्लॅन असते कुठे थांबायचं, किती किलोमीटर आज चालवायला पाहिजे, आजची ताकद उद्या थोडी वाचवायला पाहिजे, हे सगळं असं प्लॅन असते. ओव्हर एक्झर्शन नाही करून घ्यायला पाहिजे, कारण असल्या ठिकाणी तर नक्कीच नाही. कोण प्लॅन जरी करत असतील ना तर त्यांना एक व्यवस्थित एक राईटअप ठेवून ते प्लॅन करावं लागेल. तर काय होतं 10 किलोमीटर नाही 5 किलोमीटर एक्सेस जरी झालं ना तर तुमच्या नेक्स्ट ड्यूच्या राईड वर इफेक्ट पडतो.
1: मग तरी एखादे म्हणजे आता तुम्ही वरचेवर असल्या सगळ्या ट्रिप करत असता म्हणून ठीक आहे, पण एखादा सामान्य माणूस किंवा नुकतंच सायकलिंग साठी स्टार्ट केलेला आहे असा एखादा ग्रुप, किती अशी एनर्जी म्हणजे किती किलोमीटर तो दिवसाला व्यवस्थित चालवू शकतो आणि नेक्स्ट डे साठी आपली एनर्जी सेव्ह करू शकतो?
2: नवीन माणसाला मॅडम 5 आणि 10 किलोमीटर खूप झाला, खूप झालं म्हणजे खरोखर चांगला आहे, अप्रिशिएट करतो. आमच्यावर येतात तर पहिले 2 किलोमीटर फास्ट येतात आणि नंतर ते फुसून मग ते थांबले असतात. मग आम्ही मीच तर स्वतः किंवा आम्ही सांगतो त्यांना की तुम्ही इथं तर परत चला. म्हणजे समजा आज एक आमच्या क्लबने राईड घातले की आज खानापूर टोलला जाऊन परत यायचं आहे आरपीडी पासून, म्हणजे 30 किलोमीटरची राईड आहे असं आम्ही घालतो. मग नाव येत राहतात, श्रद्धा जॉईन केली, भास्कर केला, मी केलो, हा केला, असं जॉईन होत आहे. मग त्यात नवीन कोणतरी खालती जॉईन करतातच. मग ते ना काय होतंय, सर मी फक्त 10 किलोमीटर कळलं कसं, काय नाही तुम्ही 5 जायचं आणि 5 तुमचं बघितलं आणि टर्न करून टाकायचं, तुम्ही पुढे नाही यायचं. सो तसं नेक्स्ट डेला तुम्ही 10 करा न 12 करा. सो ओव्हरऑल ते बघत बघत मोटिवेट घेतात, हे नाही करत मी का नाही म्हणतो, एक ऑटोमॅटिकली ते म्हणतात की डिटर्मिन मनात चालू होते डिटर्मिनेशन की बाबा मला करायचं आहे म्हणून. सो ओव्हर अ पिरियड ऑफ 15 डेज ते ऑलरेडी आले असतात.
1: बरोबर.
2: तो हेच एक मोठे आहे खरं, 5 आणि 10 किलोमीटरची सायकलिंग केलेलं म्हणजे खूप चांगलं. आता इनिशियली कोण स्टार्ट करतं ते खूप चांगलं आहे.
6: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
7: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
6: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
7: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
6: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
7: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
6: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
7: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

0: मग आपल्यासोबत अशा कोणकोणत्या गोष्टी आपण कॅरी करायला पाहिजे जेव्हा आपण असं लॉंग डिस्टन्स कव्हर करणार असतो?
1: लॉंग डिस्टन्स साठी मॅडम खूप काय काय करायला पाहिजे, पण जेव्हा हे छोटे राईड्स करतात ना, भले 5-10 किलोमीटरला, एक बॉटल पाणी कंपल्सरी, पाण्याची एक बॉटल ठेवायची, इलेक्ट्रॉल त्याच्यामध्ये म्हणजे एक पॅकेट ठेवायचं पायातर घालायला, आणि चिक्की किंवा काहीतरी एक चॉकलेट ठेवायचं शुगरसाठी, एवढं खूप काय गरज नाही. 5-10 किलोमीटर 15 किलोमीटर 25-30 किलोमीटर पर्यंत, 50 किलोमीटरच्या वरती जेव्हा जाता तेव्हा थोडं काहीतरी खाऊन यायला पाहिजे घरात ना, किंवा इडली बाहेर. आम्ही कार्बोहायड्रेट्स म्हणतो, आम्ही काय करतो कुठल्याही रेस किंवा कुठल्याही मोठ्या इव्हेंटच्या आधी ना 4-5 दिवस कार्बोहायड्रेट इनटेक स्टार्ट, म्हणजे भात चालू करतो खायला, खूप सारा भात किंवा कार्ब लोडिंग मध्ये भात किंवा इडली. मला तर कुठे गेलं आठवतं मला इडली पाहिला पाहिजे, पण नॉर्थ साईडला इडली मिळतच नाही, सो जे काय मिळतं खातो आम्ही.
2: आणि कधी कधी असं होतं की आपण उगीच सगळ्या जास्त गोष्टी कॅरी करतो तेवढ्याची गरजच नसते, म्हणजे आपल्याकडे चिक्की असते, प्रोटीन बार असतात, इलेक्ट्रोलाइट्स असतात. पण तो म्हणाल तसं बेसिक जर आपलं क्लिअर असेल की किती खाल्ल्यानंतर, आता एक बनाना खाल्ल्यानंतर किती किलोमीटर आपली बॉडी आपल्याला साथ देणार आहे, एक प्रत्येकात इंडिव्हिज्युअलायझेशन आहे त्यांनी ठरवावं. पण आता असं आमच्या सगळ्या ग्रुपचं एक आहे की सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करत नव्हतो कारण आम्हाला टाईममध्ये निघायचं होतं, 5 आम्हाला रेडी व्हायचं होतं, 5:30-6 राईड चालू करायची होती, मग त्यावेळेला तिथं नाश्ता मिळायचा नाही. मग आम्ही सकाळी उठलो की घरनं आम्ही केक नेलेले, केक खायचो आणि एखादं केळं किंवा इलेक्ट्रोलाइट थोडंसं लोड करून आम्ही 1-1.5 तास पहिला सायकलिंग करायचो, कारण हे सगळे सीझन सायकलिस्ट म्हणायला हरकत नाही आम्ही करतो सायकलिंग, पण नवीन ह्यानी सायकलिस्टने असं करायचं नाही की एम्प्टी स्टमक बाहेर पडलाय, किंवा नेटवरती इंस्टाग्रामवरती तर भरपूर व्हिडिओ येतात की ब्लॅक कॉफी प्या आणि लगेच इन्स्टंट एनर्जी मिळते. मग लोक काय चूक करतात, कारण मी ही स्वतः केलेली आहे चूक म्हणून मी सांगतो, की ब्लॅक कॉफी पितात आणि डायरेक्ट 50 किलोमीटरच्या राईडला बाहेर पडतात. मग कदाचित तुम्हाला हेडेक जाणवू शकतो जर समजा तुम्हाला चक्कर आली, बीपी लो झालं, ते तिथं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन ह्या गोष्टी करायच्या नाहीत. तो म्हटलं तसं पहिला तुम्ही 5-10-15-20 असंच टार्गेट ठेवून चालू करा. प्रत्येक सायकलिस्टने खारदुंगला करायलाच पाहिजे, पण प्रत्येक सायकलिस्टने पहिल्यांदाच खारदुंगला करायला नाही पाहिजे. थोडस प्रॅक्टिस मध्ये या 1-2-3 वर्ष सायकल चालवा, मग नक्की डेफिनेटली ईच अँड एव्हरी सायकलिस्ट कॅन डू.
1: आपल्याला कसं आता गाडी चालवताना पेट्रोल लागते, पेट्रोल संपलं की आणि परत पेट्रोल घालायचं आणि गाडी चालते, आणि संपलं की आणि चालते, सेम थिंग आहे आपल्या ह्युमन बॉडी बरोबर. खाणं पायत पिणं पाहिजेत, इलेक्ट्रोलाइट किंवा पाणी पाहिजेतच आणि खायला पाहिजे, सो दॅट तुमचं नेक्स्ट आणि असं प्रत्येक तासाला करायला पाहिजे. आणि त्या प्रत्येक तासामध्ये पण एक मजा आहे, त्या प्रत्येक तासामध्ये जेवढे एक समजा किती 60 मिनिट आहेत ना, तर प्रत्येक 12-10 मिनिटांमध्ये तुम्हाला एक चिक्की खायला पाहिजे, एक चॉकलेट खायला पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये थोडं काहीतरी ग्लुकोज आणि इंटेक ठेवत राहायला पाहिजे. आणि हे 45 मिनिट्स नंतर लगेच जिरते, म्हणजे जळून जाते ते
0: बरोबर,
1: त्या सायकलिंगच्या तुमच्या त्या क्लायमेटच्या जळून जाते, सो तुम्हाला खात पीत झाला पाहिजे. तुम्ही खाल्ला पिला नाही तर नक्की, मी तर खूप खाल्लो याच्यापेक्षा जास्त.
2: एक्सपेक्टेशन करून आल्यानंतर सगळ्या मित्रांचं किंवा घरातल्यांचं पहिल्यांदा पहिला प्रश्न हा असतो की तुमचं वजन किती कमी झालं सांगा. 10 दिवस सायकलिंग करून आलं, वजन किती कमी झालं?
1: माझं हायस्ट झालं
2: नाही होतंय, कारण साधारण 700 कॅलरी 7,000 कॅलरी बर्न झाल्यानंतर 1 किलो वजन कमी होतंय, पण तेवढं असं गणित आहे शास्त्राप्रमाणे. पण ऍक्च्युली काय होतं की जेव्हा आम्ही आम्हाला हा म्हटलं तसं प्री एनर्जी लोडिंग करायचं असतंय, ते आम्ही कॅलरी जेवढ्या बर्न करणार त्याच्यापेक्षा जास्तच लोड करतो, त्याच्यामुळे वजन कदाचित 1-2 किलो वाढतंय वजन. आणि या सगळ्या गोष्टींकडे तसं लक्ष द्यायचं नसतो या अशा सगळ्या एक्सपिडिशन्स मध्ये, सगळ्यांचं झालं 4-4, 5-5, 6-6 किलो वजन कमी झालं. तर पण असं नाही आहे की वजन कमी करण्यासाठी, आता पंढरपूरच्या वारीला जातात लोक, ते म्हणतात मी 12 दिवस चाललो, माझं 4 किलो तरी वजन कमी व्हायला पाहिजे, पण त्या 12 दिवसात तू किती खाल्लास ते तू कॅल्क्युलेट केलास काय, की कॅलरी किती खाल्ले आणि किती बर्न झाले. ते जर त्या हा जर समजा तुम्हाला वजन कमी करण्यासाठीच जर जायचं असेल एखाद्या एक्सपिडिशनला, तर तुम्ही ते टार्गेट ठेवून जाऊ शकता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी लॉस होण्याची शक्यता फार जास्त आहे, की कदाचित तुम्हाला माहित नाही की पुढचं टेरेन काय आहे, तुम्ही सडनली उठून तिथे गेलेला आहे आणि तुमची जर समजा एनर्जी लॅक झाली तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. म्हणून हे टार्गेट कुणी ठेवू नका प्लीज कुठल्याही सायकलिस्टनी, की मी वजन कमी करण्यासाठी जातोय.
0: नक्कीच, म्हणजे कुठल्याही फिटनेस मध्ये आपण ज्यावेळी अशा काही ऍक्टिव्हिटीज करतो त्यावेळी एक माणसाला वाटत असतं की आपलं थोडस तरी वजन कमी व्हावं, वेट लॉस व्हावा, या दृष्टिकोनातून असे फिटनेस क्लब वगैरे जॉईन करतात आणि त्याच्या माध्यमातून मग ह्या अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. तर सर, खारदुंगला खिंडची सर केली तुम्ही, ते करण्यासाठी काही असं प्रोसिजर असतं का की हे सगळं आपण नियम अटी पाळल्या पाहिजेत किंवा असं काही?
1: डिसिप्लिन आहे त्याला, एक म्हणजे प्रोसिजर नाही पण एक डिसिप्लिन आहे की तुम्ही खारदुंगला म्हणजे खरोखर असं रात्री उठून मी जातो असं नाही आहे. मी म्हटलं, ह्यांनी म्हटलं जसं डिटर्मिनेशन आहे, मला स्वप्न आहे मी बघणार नाही, त्याला श्रम द्यायला पाहिजे, यू हॅव टू वर्क ऑन इट. मी खरोखर म्हणजे खूप कमी याच्यामध्ये केलो, मे बी मला माझ्याकडे मसल मेमरी होती आधीपासून, स्पोर्ट्समन असल्यामुळे मसल मेमरी आहे, पण मला वाटतं तिघं पण आणि मामाने पण म्हणजे डेडिकेटेडली प्रॅक्टिस केलेत. जसं त्यांनी म्हटले जांबोटी त्यांनी गेले, मी एकदा पण जांबोटी नाही गेलो, मला खालती जाऊन आणि वर जाय नाही बाबा कंटाळ येतो असं, म्हणजे बोरिंग होतं असं वाटतं आणि उद्या करूया असं ठरलं. पण ह्या लोकांनी खरोखर त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला सिन्सिअरली अटेम्प्ट केलेत. आणि प्रोसिजर खरंच नाही आहे, पण डिसिप्लिन आहे की तुम्ही डेली एक 25-30 किलोमीटर्स मिनिमम फॉर 3 मंथ्स तुम्ही प्रॅक्टिस केला, आणि मला वाटतं एक 20-25 वेळा जांबोटी किंवा चोरलाघाट एक 4-5-7-8 वेळा केला, मग तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येऊन जाईल इझिली, म्हणजे इझी होऊन जाईल तुम्हाला. नाहीतर मग थोडं डिफिकल्टीज फेस करायला लागतील, काय एनर्जी लॉस किंवा मला ताकद नाही मला पुढे जाईल ते होईल, पण सिंपल आहे की तुम्ही प्रॅक्टिस केला की डेफिनेटली यू कॅन कॉन्कर एनी वर्ल्ड.
0: मग या सगळ्या प्रवासासाठी कोणत्याशा वेगळ्या टाईपच्या सायकल आपण युज कराव्या लागतात का?
3: सायकल मेन म्हणजे पहिला गिअरच्या सायकल,
0: बर,
3: त्याच्याशिवाय आपण ताकद लागू शकत नाही आपली.
0: अच्छा,
3: एमटीबी सायकल्स त्या शक्यतो आपण वापरू शकतो.
1: एमटीबी म्हणजे बेसिकली माउंटन टेरेन बाईक्स, म्हणजे माउंटन ज्या क्लाइम्बिंगला युज करतात, क्लाइम्बसाठी थोडस इझी होतात त्या, पण शेवटी काय होतं तुम्हाला उतारतील आणि डिफिकल्ट तुम्हाला ते पुढे जात नाही सायकल. आणि जेव्हा तुम्हाला फ्लॅट रोड मिळतो म्हणजे असा एकदम प्लेन रोड आहे, तुम्ही किती पण ताकद लावा ती सायकल जात नाही, कारण की त्याचं टायर जाड असते आणि त्याचं गिअरचं एक लेवल असते, तिथंच सायकल जाते. सो त्याचे त्याचे आपले आपले ऍडव्हान्टेजेस आहेत आणि आपले आपले डिसएडव्हान्टेजेस आहेत, पण अशा एक्सपेडिशनला एमटीबी सायकल आहे. म्हणजे एमटीबी इज द बेस्ट सायकल. आणि ज्या दुसऱ्या तुम्ही रेस करता त्याला रोड बाईक्स म्हणतो आम्ही. रोड बाईक्स म्हणजे त्याचे टायर खूप छोटे असतात आणि ती स्पेसिफिकली ती एरोडायनामिक शेपमध्ये तयार केली असते की तुम्ही वाकून त्याला स्प्रिंट मध्ये म्हणजे खूप ह्याच्यामध्ये जाऊ शकता, कारण की ही सायकल तुम्ही प्लेन रोडला कुठलाही माणूस त्याला 25 स्पीडने पळू शकत नाही.
0: श्रद्धा मॅडम, तुम्ही एक पहिल्या सायकलपटू म्हणून आज म्हणजे इंट्रोड्यूस करून देतोय आपण, की ज्यांनी खारदुंगला केलं, तर कसं वाटतंय मग आता तुम्हाला?
4: खूप छान वाटतंय, आणि थँक्स टू अतुल, त्यांनी जर इतकं आम्हाला फोर्स केलं नसतं तर मी अटेम्प्टच केलं नसतं कदाचित. पण थँक्स रोहन भास्कर तरी असतोच कायम, आणि रामनाथ सर खूप हेल्प केली, आणि थँक्स त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि आमचं टीम आम्ही खूप छान 7-8 दिवस, इट वॉज रिअली मेमोरेबल हे ट्रिप.
2: म्हणजे सांगायचं असं की मी होतोच बरोबर, आमच्या ग्रुपचं असं ट्युनिंग आहे की आम्ही फर्स्ट डे श्रद्धाला घरातनं 4-5 लोकांचे कॉल आले म्हणजे रिलेटिव्हचे, की तू एकटीच जातेस, मुलगी त्यांच्याबरोबर, लेडी एकटीच जाते, कसं चालवणार तू सगळं? आणि पूर्ण जाईपर्यंत ऑर्गनायझिंग टीम पासनं येईपर्यंत फक्त एकटीच लेडी होती. तर ती म्हणाली काय नाही, माझे मित्र आहेत, आमचा ग्रुप आहे आणि आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असतो, फक्त काय टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे इथे, टॉयलेट्स अवेलेबल नाही आहेत. म्हणजे आहेत अवेलेबल सगळ्या ठिकाणी आहेत टॉयलेट्स, पण क्लीन नाही आहेत, ज्यांना दरवाजे नाहीत असे टॉयलेट्स आहेत. मग ते थोडं ऍडजस्ट केलं तर होऊन जाईल मला, मग तिनेच स्वतः ठरवलेलं असल्यामुळे ती करू शकली.
0: बरोबर. नाही, एका लेडीज साठी टॉयलेटचा प्रश्न म्हणजे खूपच मोठा झाला तो. खरंच खूपच छान वाटलं. मग याच्या व्यतिरिक्त फिजिकली काही अशा गोष्टी झाल्या का, किंवा फिजिकली त्रास असा किंवा हेल्थ इश्यूज असे काही होतात का अशा प्रवासा दरम्यान?
1: म्हणजे बिकॉज ऑफ ऑक्सिजन लेवल कमी असतं ना, ते ओव्हरऑल स्टार्ट होते श्रीनगर पासून, थोडं थोडं थोडं होत आहे, पण मला वाटतंय बुथरवरून म्हणजे साधारणतः 65% ची राईड आमची जेव्हा संपली, जेव्हा आम्ही ऑलमोस्ट 14-14.5 हजारच्या स्पीडला वरती होतो ना, तिथनं मग थोडस आम्हाला काय झालं म्हणजे राईड करताना थोडं होत की नाक जरासं म्हणजे घट झालंय, कारण की आत थोडस म्युकस किंवा क्लॉटिंग आहे, कळत होतं, पण नकाने काढायचं नाही, कारण की ते काढलं की आणि ब्लिडिंग होणार म्हणून मी कधी काढत नव्हतो. घरी आल्यानंतर मग ते गरम पाणी थोडस गेलं की नाही, मग तो क्लॉट निघून जायचा, आणि रात्री थोडस ओपन व्हायचं नोज, पण रात्री झोपल्यानंतर ना आम्ही पाणी प्यायला उठायचो, कारण की थ्रोट ड्राय असायचा, सुकायचा, नाक पण ड्राय असायचं, श्वास घेताना मन असं हे होतं, आणि मग ते हे करून ड्राय व्हायचं, कारण की तिथलं सगळं ऍक्च्युली ड्राय क्लायमेट, तिथलं थंडी असते पण ड्राय क्लायमेट. सो तो एक थोडासा बॅड एक्सपिरियन्स, कारण की झोप पाहिजे होती, मिळणार एक 3-4 तासाची झोप, त्याच्यात हे 2 पाणी प्यायला उठायचं आणि त्यात आणि वॉशरूमला उठायचं. सो हे एक थोडासा हे होतं, पण काय नाही ते ऑप्शन आम्हाला नव्हते. सो 3 दिवस तो जाणवला, आणि लेह मध्ये तर लिटरली नेक्स्ट दिवशी खारदुनच्या आधी मला झोप म्हणजे झालीच नाही, ते ऍक्च्युली ती कधी आलो झोपलो आणि कधी उठून गेलो कळालंच नाही. सो ते एक होतंय थोडं, पण त्याच्यासाठी काय मला वाटतंय थोडंफार मॉइश्चरायझिंग क्रीम आणि यु नो थोडं पाणी पित राहायचं, त्याला काय ऑप्शन नाही आहे, ते आपल्या आपल्याला जाणवते ते की ड्राय झालंय थोडं पाणी प्या असं.
0: आता याच्यानंतर आणखीन कुठले तुमचे प्लॅनिंग्स आहेत का पुढे जाऊन, की ते तुम्हाला करायचं आहे?
3: सध्या तरी अजून काही नाही,
2: पण ले सांगू शकत नाही, हे नंतर घरातले ऐकणार आहेत.
0: घरच्यांचा विषय काढलात म्हणून, मग तुमच्या सर्वांसाठी म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट होता, किंवा घरच्यांचं काय मत होतं या राईड साठी?
3: घरच्यांचा सपोर्ट होतात,
4: फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय शक्यच नाही. म्हणजे प्रत्येकाची दोन दोन मुलं आहेत, त्यांच्या एक्झाम्स हे ते, मग आज कुठले तरी आजी आजोबा येऊन त्यांनी मॅनेज केलं म्हणून हे सगळं शक्य झालं. अदरवाईज खरंच शक्य नाही, पॉसिबलच नाही आहे.
0: तुम्ही सगळे प्रोफेशनली वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताय, तर ते प्रोफेशन आणि हे सायकलिंगसाठी म्हणजे प्रॅक्टिस करणं किंवा ते एकत्र येणं, एवढे एवढे दिवस बाहेर जाणं कसं मॅनेज करता तुम्ही?
3: आवड असली की सवड होते.
0: ते तर एका वाक्यातलं झालं, पण इन डेप्थ.
1: माझ्या बिझनेसमध्ये म्हणजे मी स्टॉकिस्ट आहे, तर मी सगळं प्लॅन करून गेलो की हा आता नेक्स्ट 8 डेजला मला कोणाकोणाला काय माहिती नाही, ते माझ्या असिस्टंटला सगळं सांगून गेलो. सो त्यांनी प्लॅन म्हणजे मॅनेज केले आणि इमर्जन्सीसाठी मला फोन करा म्हटला, पण लकीली काही इमर्जन्सी किंवा काय असं स्टॉक मागवायचं किंवा असं काय नव्हतं, त्यामुळे माझा सुरळीत गेला, असं काही प्रॉब्लेम नव्हता. आणि जसं रोज यांच्या सगळ्यांच्या घरी रात्री व्हिडिओ कॉल्स आणि फोन यायचे, माझ्या घरात कधी कॉलच नाही आला, मीच बायकोला फोन करत होतो, करा येत नव्हतं असं नाही आहे, मम्मीला आणि म्हणजे वडिलांना की मी फोन डिस्टर्ब करायचं नसते मला म्हणून, कधी कधी चिडतो म्हणून ते केले नाहीत. पण एक होतं की हा आल्यानंतर त्याचा सत्कार करायचा एवढं माहिती होतं, कारण की मी करून येणार हे त्याला एक हे होतं. सो मला ते प्रेशर होतं, ते सगळ्यात मोठं प्रेशर की हा मला घरी पण तोंड दाखवायचं आहे. सो ते एक डोक्यात म्हणजे होतं की संपवायचं आहे म्हणून.
5: माझ्या घरी पंढरपूरची वारी आहे, मी स्वतः 25 वर्ष पंढरपूरची वारी केले आणि माझे आजोबा पंढरपूरची वारी चालवायचे, तर त्यावेळेला आजोबा सांगायचे की पंढरपूरला गेल्यानंतर त्यावेळेला म्हणजे ज्यावेळी मोबाईल नव्हते त्यावेळी ते वारकऱ्यांना आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांना न्यूजपेपर वर्तमानपत्र वाचायला द्यायचे नाही, ते सांगायचे तुम्ही इथं आला ना की मग तिकडचं सगळं विसरा आणि इथं या, कारण तुम्ही 15 दिवस जे इथं येता ते तेच एन्जॉय करायला येता, नाहीतर घरी जाऊन तुम्हाला वर्तमानपत्र आणि मोबाईल आणि हे सगळं आहेच. त्याच्यामुळे जर तुम्हाला असे एक्सपिडिशन जास्त एन्जॉय करायचे असतील तर तिथं गेल्यानंतर इथली टेन्शन्स, इथले घरात मग माझ्या काय चाललंय, मग माझ्या मुलाचा अभ्यास झाला की नाही आणि घरात कोण आजारी पडलाय काय किंवा काय. इवन असं एक झालं छोटासा प्रसंग की माझ्या मिसेसचे काका आहेत ते इथं त्या दिवशी शेवटच्या दिवशी ते पडले इथे घरात आणि त्यांना थोडंसं नाकाला लागलेलं वगैरे, तर हिने मला लगेच रूम मध्ये सांगितलं की काका पडलाय आता पुढे कसं काय ते, म्हटलं तर एक दिवस राहिलाय तो कम्प्लीट करायचा, कम्प्लीट झाल्यानंतर बघूया. समज तू फॉरेन कंट्री मध्ये असली असतीस कुठेतरी आणि तुला पोहोचायला इथे 2-3 दिवस लागले असते, असा विचार कर की तू फॉरेन कंट्री मध्ये आहेस आणि काय टेन्शन घेऊ नको, एक दिवसाची राईड कम्प्लीट करून मग जायचं आपण.
0: बरोबर. एकंदरीत खूपच चांगला एक्सपिरियन्स होता आणि आम्हालाही मजा आली ऐकताना की काय काय गोष्टी होतात ह्या जर्नी दरम्यान, किंवा सायकलिंग जेव्हा आपण करायला निघतो बाहेर किंवा एखादा सायकल पट्टू अशा प्रवासाला जातो त्यावेळी काय काय चॅलेंजेस त्यांच्या समोर येतात आणि कसे ते फेस करतात आणि कसा हा प्रवास आपण कम्प्लीट करतो, हे सगळ्या गोष्टी आपण तुमच्याकडून ऐकल्या, खूप छान वाटलं. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सायकल पट्टूनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता खारदुंगला खिंड सर केली. तो प्रवास आपण ऐकत होतो ज्यामध्ये आपल्या सोबत होते डॉक्टर श्रद्धा परुळेकर, अतुल हेरेकर, रोहन हरगुडे आणि डॉक्टर भास्कर परुळेकर यांना आपण ऐकलं आणि त्यांच्या सोबत होते रामनाथ चोडणकर, जे कार्यक्रमाला जरी उपस्थित नसले तरी त्यांची उणीव ही त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला जाणवली. हा कार्यक्रम आपण ऐकत होतो आणि यामध्ये संपूर्ण मोहिमेत बाह्य सायकलिंग सहाय्याशिवाय यशस्वीरित्या मोहीम पूर्ण करणारा हा एकमेव भारतीय गट म्हणून या संघाचा गौरव करण्यात आला. सामान आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक बॅकअप वाहन सोबत असले तरी संपूर्ण सायकलिंगचे आव्हान त्यांनी केवळ आपल्या जिद्द, ताकद आणि सांघिक भावनेच्या बळावर पूर्ण केलं. असा हा त्यांचा प्रवास आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकला. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू धोनी 90.4 FM KLE गणसू. नमस्कार.

0: असं म्हणतात की स्पायसी दिले की बाळाला थोडा संडास वगैरे लागतो असं. एक एक बाळांना होते, एक एक बाळांना नाही होत, ते काही म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे. तरी पण तुम्ही थोडं स्पायसी आणि तेलकट तिखटचे प्रमाण थोडं कमी करायची. जेव्हा बाळ झोपते तेव्हा झोपा म्हणतोय आपण, ते खरंच आहे का. म्हणजे आपण जेव्हा बाळ झोपते आपण आपल्याला आपला मी टाईम असतो आपण करतोय ते, बट जेव्हा बाळ उठते तेव्हा आपल्याला एवढं टायर्ड झालेलं असते तेव्हा बाळाची म्हणजे आपल्याला इरिटेशन चालू होतो. ते सांगायची गोष्ट आहे, बट मॅक्झिमम तुम्ही प्रयत्न करा की बाळ जेव्हा झोपते तेव्हा तुम्ही पण झोपून घ्या. आणि घरच्यांची जे सपोर्ट आहे ते खूप महत्त्वाचे आहे की आई झोपलेली आहे झोपू देत, मी थोडं बाळाकडे बघून घेते, किंवा आई एक्सप्रेस करून दूध ठेवलेले आहे त्याला थोडं बरं वाटत नाही मी बाळाला वाटी चमच्यानी पाजवतो, असं घरचे सपोर्ट दिले की ब्रेस्ट फीडिंग हे जे आपण सांगायची एक आठवड्याची हेतूच ते आहे की आई तरी आहे बाळ पण आहे. घरच्यांचं सपोर्ट जे आहे ते महत्त्वाचे आहे. फक्त घरच्यांचं नाही, आई काम करत असेल तर त्या इन्स्टिट्यूशन त्या म्हणजे जे म्हणजे जिथं पण काम करते त्यांचं लोकांचं पण सपोर्टची खूप गरज आहे. मग त्यामुळे त्यांचे सगळं सपोर्ट वगैरे असेल तर ती नक्की 6 महिने कंटिन्युअस दूध पाजवणार आणि शी कॅन एक्सटेंड अप टू 2 इयर्स ऑल्सो.
1: मग आता इथं तेच विचारेन की ज्या वर्किंग वुमन्स असतात त्यांनी कसं आपलं शेड्यूल ठेवावं की ब्रेस्ट फीडिंगचं, ते खूप महत्वाचं आहे, त्यांनी कसं मॅनेज करावं.
0: करेक्ट. आता तरी गव्हर्नमेंट मॅन्डेटरी केले की 6 महिन्याची पेड लीव्ह मिळणार सगळे मदरना. मग 6 महिने आपण जे 6 महिने आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग जे म्हणतोय ते 6 महिने त्याच्यासाठीच करतोय की 6 महिने तुम्ही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिला बाळाला आणि तेच झाला. आपण कंटिन्यू 2 वर्षापर्यंत करू म्हणतोय द्या, म्हणजे जॉईन तुम्ही व्हायचं आधी जे बाळाला ना थोडं आपण वरचं काहीतरी चालू करायचं, म्हणजे वरचं गंजी जो मी घरचे जे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतोय आपण ते चालू करायची आणि एक फीड म्हणजे घरी जे पण बघतात ना त्यांना ते थोडं द्यायला सांगायचं. म्हणजे कुठंही वर्किंग जायच्या आधी बाळाला थोडं दूध पाजून जायचं आणि मध्येचं गॅप असते त्याच्यामध्ये बाळाला ते कॉम्प्लिमेंटरी फीडिंग द्यायची आणि आफ्टरनूनची ब्रेक जे आहे आणि यायचं पाजवायचं परत ते बाळ झोपतात परत ते संध्याकाळी आल्यानंतर पाजू शकताय. हे एक गोष्ट तुम्ही करू शकताय जेव्हा तुमचं घर आणि तुमचं वर्किंग स्पेस जवळ आहे. जेव्हा तुमचं लांब आहे तुम्ही ब्रेस्ट म्हणजे जे ब्रेस्ट मिल्क आहे तुम्ही एक्सप्रेस करून ठेवू शकताय. ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेशनची मेथड्स म्हणजे आपण मॅन्युअल हातातनी पण करू शकतोय, इट इज टाइम कन्झ्युमिंग, थोडं टाइम कन्झ्युम होतो ते. त्याच्यानंतर अजून 2 मशीन्स आहेत, म्हणजे एक मॅन्युअल पंप म्हणतोय ते आपल्याला हातानेच मॅन्युअल पंप करून दूध काढू शकतोय. दुसरी गोष्ट इलेक्ट्रिकल पंप जे इलेक्ट्रिसिटी आपण लावतोय आणि ते दूध काढून घेतोय. मॅन्युअल पंप तुमच्याकडे नसेल तर काय ते काय म्हणजे व्यवस्थित दूध येत असेल तुम्ही मॅन्युअली काढून एक बाटीमध्ये किंवा एक स्वच्छ वाटी, हे काही आपण बाळाला यूज करतो सगळं स्वच्छ असायला पाहिजे, मग ते आपण ठेवून बाहेर आपण 4 ते 6 तास आपण ठेवू शकतो. हे क्लायमेटमध्ये तरी 4 ते 6 तास, थोडं कमी झालं तर 4 तास युजली आपण म्हणतोय. फ्रीजमध्ये आपण 24 आवर्स ठेवू शकतोय आणि फ्रीजरमध्ये 6 महिनेपर्यंत ठेवू शकतोय. मग जेव्हा आई घरी म्हणजे जाते घरी कोण असतात ना ते जे एक्सप्रेस केलेलं मिल्क आहे ते बाहेर काढायचं, त्याला काही उकळून जे आपण दूध उकळून हे करतोय तसं काही करायची गरज नाहीये. ते आपण केले तर त्याच्यामधलं न्यूट्रियंट सगळं जातात, त्यामुळे एक वॉर्म वॉटरमध्ये आपण जे फ्रीजमधलं ठेवलेले ते दूध असते त्याच्यामध्ये वॉर्म वॉटरमध्ये ते पातेलीमध्ये त्याला ठेवायचं, म्हणजे ते पण वॉर्म होते, पूर्ण गरम व्हायची काही गरज नाहीये, नॉर्मल टेम्परेचर मध्ये. त्याच्यानंतर बाळाला तुम्ही ते दूध तुम्ही पाजू शकता. ते हे एक वर्किंग मदरचं आपण करू शकतोय टिल 2 इयर्स, म्हणजे एक्सप्रेस पण करू शकतोय ज्यांचं वर्किंग स्पेस लांब असेल, ज्यांचं वर्किंग स्पेस जवळ आहे घरचे म्हणजे थोडे ती येऊन जाऊन करू शकते. मग घर म्हणजे ते सांगितले वर्किंग स्पेसची इम्पॉर्टन्स, म्हणजे त्यांनी जर त्यांनी अलाव केलं तर मग ती येऊन जाऊन करून दूध बाळाला पाजू शकते.
1: बरोबर, म्हणजे हे सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे.
0: हो, त्यामुळे
1: स्वच्छता खूप महत्वाची आहे.
0: करेक्ट करेक्ट. आणि आपण म्हणतोय की प्रति वेळ फीड करताना निप्पलची धुवायचं वगैरे काही गरज आहे, काहीच गरज नाहीये. तुम्ही दिवसात ना एकदा जर व्यवस्थित आंघोळ घेतला तर ते काय एव्हरी फीडला तुम्हाला निप्पल म्हणजे असं धुवून घेणं काही गरज नाहीये.
1: बरं, मग आता बाळाचं पोट भरतंय हे आपण कसं समजून घ्यावं.
0: करेक्ट. बाळाचं कसं आहे, तुम्हाला जे पहिल्यांचा आई पहिल्यांदा जे आई होतात त्यांना थोडं डिफिकल्ट, दुसऱ्यांचा म्हणजे त्यांना पहिल्यांचा एक्सपिरियन्स असतो त्यामुळे त्यांना ते माहीत होते. पहिल्यांदा जे आई बनतात त्यांना कसं आहे की बाळ नुसतं दूध मागा लागले, रात्री नुसतं रडते. रडणं हे फक्त त्यांना भूक लागले हे नाही आहे, रडणं त्यांचं मोड ऑफ कम्युनिकेशन आहे. काहीही झालं तर रडतात ते, त्यामुळे भूक लागले तरी पण रडणार, गॅस त्यांना झालं तरी पण रडणार, थंडी वाजलं तरी पण रडणार, बोर

0: हो झालं तरी पण रडणार. मग हे त्यांचं मोड ऑफ कम्युनिकेशन आहे. एक क्यूज आपण म्हणतोय की जेव्हा बाळ म्हणजे दूध पियायचं आधी त्यांना भूक लागले ते बघायचं. कसं म्हणजे बाळ असं आपल्याला तोंड जे आहे ना ते तिकडं इकडं करते, म्हणजे आई शोधायला हे करते, हात ना तोंडात घेऊन असं चोकायला चालू करते. दरवेळी चोकायचं ते काही म्हणजे त्यांना भूक लागले असं नाही आहे, बट ते चोकायला चालू करते. आणि हे स्टार्टिंग इनिशियल क्यूज आहे. नंतर काय होते, नंतर रडायला चालू करते. जर हे इनिशियल क्यूज मध्ये तुम्ही पकडून दूध पिला पाजवला तर ते म्हणजे ह्याचं मुळे आहे. बाळाला म्हणजे नंतर कसं होते, एक थोडे दोन तीन महिन्यानंतर त्यांचं ग्रोथ स्पर्ट म्हणजे ते मोठे व्हायला चालू होतात. मग ते झाल्यानंतर त्यांचं कसं आहे, त्यांचं रिक्वायरमेंट पण थोडं जास्त होते, त्यामुळे क्लस्टर फीडिंग म्हणतोय. त्यांनी आई येऊन सांगतात की हर एक एक तासाला म्हणजे मला माझ्या छातीला हे करतात, माझे दुधाचे प्रमाण कमी झाले, मग काय करू मी. त्याचं प्रमाण हे नाहीये की म्हणजे त्याचा अर्थ हे नाहीये की त्यांचं दुधाचे प्रमाण कमी झाले, त्याचा अर्थ हे आहे की ते क्लस्टर फीडिंग आहे. ते बाळ मोठं व्हायला लागले आणि त्याला दूध म्हणजे तुमचं केअर किंवा तुमचं बॉन्डिंग किंवा तुमचं ते दुधाचे प्रमाण जेवढं वाढ म्हणजे सक करते ना तेवढं दूध येते, तेवढं तसं ते क्लस्टर फीडिंग करतो. अँड इट इज टेम्पररी, हे काय हर दिवस होत नाही असं नाही आहे. दिवसात म्हणजे एक 15 दिवसात ना एक दोन वेळ होते जेव्हा ते स्पर्ट होत असतात, ते एक म्हणजे तुम्ही सांगू शकता. दुसरी गोष्ट, जेव्हा बाळ दिवसात 6 ते 7 मोर देन 6 टाइम्स युरिन जर पास केलं, बाळाचे वजन व्यवस्थित वाढत गेलं म्हणजे 20 ते 40 ग्राम पर डे आपण म्हणतोय एवढं वाढत गेलं, दूध पिल्यानंतर बाळ व्यवस्थित 1-2 तास झोपत असेल तर तुमची दुधाचे प्रमाण अडिक्वेट आहे, त्यामुळे त्याला काही वरचं द्यायची काही गरज नाही आहे. मग हे तुम्ही असं कल्पना करू शकतोय.
1: ओके, मग बाळ म्हणजे आपल्याला सांगितलं जातं घरी की हा आता बाळानं सू केलंय आणि लगेच त्याला पाजव, मग एव्हरी टाइम हे सू केल्यानंतर किंवा शी केल्यानंतर एक वेळ समजू शकतो, पण प्रत्येक वेळी सू केल्यानंतर सू करण्याचं प्रमाणही जास्त असतं लहान मुलांचं, तर मग एव्हरी टाइम तसं दूध पाजणं गरजेचं आहे का?
0: नाही नाही, हे शूचं प्रमाण म्हणजे मोर देन 6 टाइम्स तुम्ही जर बाळ शू करत असेल तर तुमचं दुधाचे प्रमाण चांगलं आहे, ते त्याचे अर्थ आहे. एव्हरी टाइम तुम्ही बाळ म्हणजे जेवढं जसं सू करते तसं दूध पाजवायची काही गरज नाहीये. त्यांनी विचारले मला की किती तासांनी पाजवायला पाहिजे, ते कसं आहे डिपेंड्स ऑन बेबी, म्हणजे सगळ्या मुलांना आपण एक असं समान करू शकतोय करू शकत नाही. हाताची म्हणजे 5 बोट आहे, सगळ्या वेगवेगळ्या असतात. मग एक एक बाळाचं कसं आहे, त्यांना 2-2 तासाला दूध लागते, मग आपण 2-2 तासाला एकदा बाळाला पाजवू शकतो. आपण सांगायचं 2-2 तासाचे हेतू फक्त एवढंच आहे की आई जेवढं पहिले दिवस म्हणजे पहिले 15 दिवस आई जेवढं दूध पाजवते तेवढं दूध येते, त्यामुळे आपण 1-15 दिवसात तेवढं सांगते, म्हणजे जेवढं बाळ ओढते तेवढं दूध येते, त्यामुळे तेव्हा सांगायचं. त्याच्यानंतर तुम्ही 2-2 तासाला जर तुम्ही पाजवायला गेलं तर हितपर्यंत आलं तर सगळे मुलं उलटी करतात, नंतर त्यांनी येणार की बाळ उलटी करायला लागले. त्यामुळे 2-2 तासाची पाजवायची काही गरज नाहीये. जस आणि जसं तुम्ही सांगितलं शू केले की पाजवायची त्याचं पण काही गरज नाहीये. जेव्हा बाळाला पाहिजे डिमांड फीडिंग आपण म्हणतोय तेव्हा तुम्ही दूध पाजवायचं आहे.
1: आईच्या आहाराबद्दलही त्याने एक प्रश्न विचारला, मग त्याच्यामध्ये काही गैरसमज असे आहेत की समजा आपण काहीतरी कठीण खातोय किंवा भाकरी थोडीशी कठीण असते आणि मग ती खाल्ली की रुतेल वगैरे असं आपल्याला सांगितलं जातं, तर आपण कंटिन्यू करूया. एक कॉलर जॉईन होत आहेत.
2: हॅलो नमस्कार.
3: हा हॅलो नमस्कार.
2: तम हेसरु?
3: ನನ್ನ ಹೆಸರು ರೇಖಾ ಅಂತರಿ.
2: ರೇಖಾ ಅವರೇ, ವೈದ್ಯರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ, ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಿ.
3: ಮೇಡಮ್, ಈಗ ಹಾಲು ಕುಡಿಸ ತಾಯಿ ರೀ, ಈಗ ಅದು ಇದು ತಿಂದ್ರೆ ಪಾಪು ಕಕ್ತತಿ, ಹಂಗಾಗಿ ಅದು ಇದು ತಿನ್ನಬಾರದು ಅಂತ ಬಹಳ ರೆಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ಸ್ ಹಾಕ್ತಾರಲ್ರಿ, ಹಂಗಾಗಿ ಆಕೆ ಏನ್ ತಿನ್ಬೇಕು ಅಂತರಿ?
0: ಅದು ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ಸ್ ಹಾಕಿದ್ದು ಮೊದಲಿಂದ ಪ್ರಮಾಣ ಮೊದಲಿನ ಕಾಲದಿಂದ ಬಂದೈತಮ್ಮ. ಅದು ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ಸ್ ಹಾಕುವುದೇನು ಗರಜ್ ಇಲ್ಲ. ಮನ್ಯಾಗ ನೀವೇನು ರುಟೀನ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ಅದನ್ನ ಊಟ ಮಾಡ್ಬೇಕಕ್ಕಿ. ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ, ಒಮ್ಮೆ ಮನ್ತೈತಿ ಪಾಪು ಕಕ್ತೈತಿ ಇಲ್ಲ ಗ್ಯಾಸ್ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ತಿಂದ್ರ ಅಂತ. ಅದು ಸೈಂಟಿಫಿಕಲಿ ಪ್ರೂವನ್ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ನಿಮಗೆ ಅನಿಸ್ಬೋದು. ಒಂದೊಂದು ಪಾಪುಗಳು ಒಂದೊಂದು ಇರ್ತಾವೆ. ನೀವು ಹಿಂಗೆ ಈಕಿ ಇದು ರಾಜ್ಮಾ ಅದು ಈಗ ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು, ರಾಜ್ಮಾ ಅದು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಗಟ್ಟಿನೂ ಐತಿ ಆಮೇಲೆ ಪಾಪು ಗ್ಯಾಸ್ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ, ಭಾಳ ಜಾಸ್ತಿ ಬ್ಯಾಳಿಗಳದು ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಹಿಂಗೆ ಇರ್ತೈತಿ ರಾಜ್ಮಾ ಅದು ಅದೆಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಇದನ್ನ ಪ್ರೋಟೀನ್ ಇರ್ತೈತಂತ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಕೊಟ್ರೆ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಐತಿ, ಬಟ್ ಅದರಲಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ನೀವು ಮನ್ಯಾಗ ಏನು ರುಟೀನ್ ಊಟ ಮಾಡ್ತೀರಿ, ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊರಿ, ನೀವು ತಾಯಿಗೆ ಏನು ಕೊಡ್ತಿರಲ್ಲ ಅದ ಪಾಪುಗೆ ಹೋಗ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ತಾಯಿಗೆ ನ್ಯೂಟ್ರಿಷಿಯಸ್ ಫುಡ್ ಅಂತಂದ್ರೆ ಮನ್ಯಾಗಿಂದ ರೊಟ್ಟಿ, ಅನ್ನ, ತುಪ್ಪ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಗ್ರೀನ್ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್, ಆಮೇಲೆ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗಿಂದ ಏನು ಅಂಶಗಳು ಇರ್ತಾವಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ತಾಯಿ ಅದೇ ಹಾಲ್ದಿಂದ ಪಾಪುಗೆ ಹೋಗ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ರೂಟೀನ್ಲಿ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ಅದನ್ನ ಕೊಡ್ಬೋದು. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೋಟೀನ್ ಕಂಟೆಂಟ್ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇರಬೇಕಂತ ನೋಡ್ಕೋಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ನೀವು ಏನರ ನಾನ್ ವೆಜ್ ಅದು ತಿನ್ನಕತ್ತಿದ್ರಿ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಎಗ್ ಆಮೇಲೆ ಚಿಕನ್ ಅದು ಕೊಡ್ಬೋದು. ವೆಜಿಟೇರಿಯನ್ ಆಗ ಅಂತಂತಂದ್ರೆ ನೀವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬ್ಯಾಳಿಗಳದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಕೊಟ್ಟರು ಅಂತಂದ್ರು ಇದನ್ನಾಗ್ತೈತಿ. ಈಗ ರಾಜ್ಮಾ ಅದು ಕೊಟ್ಟರೆ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತಾರೋ ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ತೊಗರಿ ಬ್ಯಾಳಿ ಅದು ಕೊಟ್ಟರು ಏನು ಆಗಂಗಿಲ್ಲಮ್ಮ. ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟು ನೀವು ಕೊಡ್ಬೋದು. ನೀವು ಏನು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಹೇಳ್ರಿ, ನಾ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತೇನೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ.
2: ಕರೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ. ಕಟ್ ಆಗಿದೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ತಾವು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಬಹುದು. ಇದು KLA ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ನೀರಫ್ ನಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ವಿಶ್ವ ಸ್ತನ್ಯಪಾನ ಸಪ್ತಾಹ ಕುರಿತು. ಹಾಟ್ಲೈನ್ ಸಂಖ್ಯೆ 9019049904. ಈ ನಂಬರ್ ಮೇಲೆ ತಾವು ಕರೆ ಮಾಡಿ ಭಾಗವಹಿಸಿ ತಾವು ಕೇಳು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿ ಎಂಡ್ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಲಿದ್ದಾರೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ತಜ್ಞೆ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕುರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಡಾಕ್ಟರ್ ಸೋನಾಲಿ ಬಿಜ್ಜರ್ಗಿ ಅವರು. ಈಗ ಈ ಒಂದು ಸಪ್ತಾಹದ ಕುರಿತು ಮಾತನಾಡೋಣ. ಈ ಸಪ್ತಾಹ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಯಾವೆಲ್ಲ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ?
0: ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎವ್ರಿ ಇಯರ್ ನಾವು ವರ್ಲ್ಡ್ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ವೀಕ್ ಅಂತ KLEದಲ್ಲಿ ಆಚರಿಸ್ತೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಈ ವಾರ ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಮಂಡೇನೆ ಎಸ್ ಜಾನಕಿ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ರು, IAS ಆಫೀಸರ್. ಅವ್ರು ಬಂದು ಅದ್ರದ್ದು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇದೆ ಅಂತಂತಂದ್ರೆ ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಹಾಲಿಂದ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂದ್ರೆ ಯಾರ್ಯಾರು ತಾಯಿಗಳದ್ದು ಜಾಸ್ತಿ ಸಿಕ್ರೀಷನ್ ಇದೆ ಏನಿದೆ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲಾರ್ದು ಅದು ಹಾಯಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಯಾವ ಪಾಪುಗಳಿಗೆ ಅದು ಹಾಲು ಇಲ್ಲ ಅದನ್ನ ನಾವು ಅದನ್ನ ಪ್ಯಾಸ್ಚುರೈಸ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಆ ಹಾಲು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ತಾಯಿ ಹಾಲು ಇಷ್ಟು ಮಹತ್ವ ಇದೆ. ಸೊ ಅದ್ರದ್ದು ಯಾರ್ಯಾರು ತಾಯಿಗಳು ಜಾಸ್ತಿ ಹಾಲು ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದು ಅವ್ರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ತಾಯಿ 5000 ml ಅಂತಂದ್ರೆ 5 liter ಹಾಲು ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದು ಪುರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ರಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಲ್ಲಿ ಈಗ ಪಾಪುಗಳು ಯಾವ್ಯಾವ NICU, ಈ ಪಾಪುಗಳಿಗೆ ಯಾವ ಪಾಪುಗಳಿಗೆ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಹಾಲು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಮೊದಲೇ 3 ದಿನ ಯಾರು ಅಂತಾರೆ ನನಗೆ ಹಾಲೇ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಪಾಪುಗಳಿಗೆ, ಅದು ಆಕ್ಚುಲಿ ನಾವು ಕೊಡಲ್ಲ, ಬಟ್ ಪಾಪು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದಿತ್ತು ಶುಗರ್ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ತಾಯಿ ಹಾಲು ಕೊಡ್ತೀವಿ. ಇನ್ನೊಂದಂತಂದ್ರೆ ಜಲ್ದಿ ಹುಟ್ಟಿದ ಪಾಪುಗಳು, ಪ್ರೀಟಮ್ ಕಡಿಮೆ ತೂಕದ ಪಾಪುಗಳು ಅವೇನ್ರೆ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಅವಕ್ಕೆ ತಾಯಿ ಎಲ್ಲರೇ ತಳಗಿದ್ಲು ಆ ಪಾಪು NICU ಅಂತಂತಂದ್ರೆ ಇದು ತಾಯಿ ಅದೇ ಹಾಲಿದ ಬ್ಯಾಂಕ್ನಾಗಿಂದ ಏನು ಹಾಲಿದೆ ಅಲ್ಲ ಅದನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ತಾಯಿಗೆ ಏನು ಆರಾಮಿಲ್ಲ ICUನಲ್ಲಿದ್ದಾಳೆ ಪಾಪು ಹೊರಗಡೆ ಇದೆ ಆ ಪಾಪುಗಳಿಗೂ ನಾವು ಈ ಹಾಲೆಲ್ಲ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಅದ್ರದ್ದು ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಿದ್ರಲ್ಲ ಅದು ಅವ್ರ ಮದರಿಗೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇನ್ನೊಂದಂತಂದ್ರೆ ಯಾವ್ಯಾವ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಯಾರು ನಮ್ಮಲ್ಲಿ NICUನಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಇಲ್ಲಕೆ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ದಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅವ್ರು ಯಾರ್ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ ತಗೊಂಡು ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಪುರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ವಿ.
2: ಬಹಳ ಉತ್ತಮ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಯಶಸ್ವಿ ಸ್ತನಪಾನವನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸುವಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ತಂದೆಯ ಪಾತ್ರವೇನು ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಬೋದಾ?
0: ಕರೆಕ್ಟ್. ಈಗಿಂದ ವರ್ಲ್ಡ್ನಲ್ಲಿ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಇರ್ತಾರಂತಲ್ಲ ನ್ಯೂಕ್ಲಿಯರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂತಂದರೆ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಪಾಪು ಇಷ್ಟೇ ಇದೆ. ಸೊ ಆ ತಾಯಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆ ಗಂಡನ ಪಾತ್ರ ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಇದೆ. ಅಂತಂದರೆ ತಾಯಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಇದನ್ನಾಯಿತು ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಫೀಲಿಂಗ್ ಅಂತಂದರೆ ಹಿಂಗೆ ನಿದ್ದೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಏನಿದೆ ಪಾಪು ಅಳತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಗಂಡ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬಹುದು.
2: ಕರೆಯೊಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮೇಡಮ್. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ.
4: ಹಲೋ.
2: ಎಸ್
4: ಹಲೋ ರೀ, ನಾವು ಬಿಜಾಪುರಿಂದ ಮಾತಾಡೋದ್ರಿ.
2: ಎಸ್ ಹೇಳಿ, ಬಿಜಾಪುರಿನಿಂದ ಯಾರು, ತಮ್ಮ ಹೆಸರು?
4: ಕಾಂಚನಾ ಅಂತ ಮಾತಾಡೋದ್ರಿ.
2: ಕಾಂಚನಾ ಅವರೇ, ವೈದ್ಯರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಿ.
4: ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್.
0: ನಮಸ್ತೆ, ಹೇಳ್ರಲ್ಲ ಮೇಡಮ್.
4: ನನ್ನ ಮಗು 3 ತಿಂಗಳು ಮಗು ಅದರಿ ಮೇಡಮ್. ಅದು ಹೊಟ್ಟೆ ಸಂಡಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದರಿ ಮೇಡಮ್.
0: ಮಾಡಲ್ಲ?
4: ಹ್ಞೂ ಮಾಡಲ್ಲ ರೀ. ಯಾರು ಸಾರಿ ಹೋಗಿ ಬಂದಿವ್ರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ತೋರಿಸಿದ್ರಿ ರೀ ಬಿದ್ರಿ ದವಾಖಾನಿಗೆ, ಅವ್ರು ಏನು ತೊಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂದಾರಿ ಮೇಡಮ್.
0: ಹಾ, ಹೆಂಗೈತಮ್ಮ ಅದು, ಹೆಂಗಿರುತ್ತೆ? ನೀನ್ ಬರೀ ಅದೇ ಹಾಲು ಕುಡಿಸ್ತೀಯಲ್ಲ ಪಪ್ಪುಗ?
4: ಹ್ಞೂ.
0: ಮತ್ತೇನು ಕೊಡಂಗಿಲ್ಲಲ್ಲ?
4: ಆದ್ರೆ ಹಿಂಗ ಸಾಬೂನ್ ಹಚ್ಚಿ ಕಡ್ಡಿ ಹಾಕಿದ ಬೆಳಕ್ ಮಾಡ್ತಾವ್ರಿ.
0: ಇಲ್ಲಮ್ಮ, ನಾ ಹೇಳುದ್ ಕೇಳು, ನೀನ್ ಬರೀ ಅದೇ ಹಾಲು ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಾ ಇದೀಯಲ್ಲ?
4: ಹ್ಞೂ ರೀ.
0: ಹಾ, ನೀನ್ ಬರೇ ಅದೇ ಹಾಲು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಪಾಪುಗ ಆ ಪಾಪುದ ಹೇಗಾಗುತ್ತೆ, ನಿನ್ ಪಾಪು ಬರೇ ಎದೆ ಹಾಲು ಅಷ್ಟೇ ಇತ್ತು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಪಾಪುಗಳು ದಿವಸನಲ್ಲಿ ಒಂದ್ 10 ಸಲನು ಸಂಡಾಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾರ್ಮಲ್, ಆಮೇಲೆ ದಿವಸನಾಗ 4-5 ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ಸಂಡಾಸ್ ಮಾಡಿದ್ರು ನಾರ್ಮಲ್, ಬರೇ ನಿನ್ ಎದೆ ಹಾಲು ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿನ್ ಎದೆ ಹಾಲದಿಂದ ಪಾಪುಗೇನು ತ್ರಾಸ ಆಗಲ್ಲ. ನೀನ್ ಏನಾದ್ರೂ ಬೇರೆದ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿ ಅಂತಂದ್ರೆ ಪಾಪುನ್ ಸಂಡಾಸ್ ಘಟ್ಟಾಗುತ್ತೆ. ಅಂತಂದ್ರೆ ನೀನ್ ಏನಾದ್ರೂ ಮ್ಯಾಲಿನ ಫಾರ್ಮುಲಾ ಇಲ್ಲದ್ರ ಆಕಳ ಹಾಲು ಹಿಂಗೆ ಏನಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿ ಅಂದ್ರೆ ಘಟ್ಟಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಬರೇ ನಿನ್ ಎದೆ ಹಾಲು ಅಷ್ಟೇ ಕೊಡಾಕತ್ತಿದ್ದಿ, ಪಾಪು 4-5 ದಿವಸ ಬಿಟ್ಟರು ಸಂಡಾಸ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂತಂದ್ರೆ ನಾರ್ಮಲ್. ಪಾಪುಂದ್ ಹೊಟ್ಟಿ ಯಾವಾಗ ಸಾಫ್ಟ್ ಇರುತ್ತೆ, ಪಾಪು ಹಾಲು ಚೆನ್ನಾಗಿ ಕುಡಿತಾ ಇರುತ್ತೆ, ಆಕ್ಟಿವ್ ಇದೆ, ಏನು ಅಂಜಬೇಡ್ರಿ, ಅದು ನಾರ್ಮಲ್ಲೇ ಇರ್ತೈತಿ. ಇದೆಲ್ಲ ಏನು ಕಡ್ಡಿ ಗಿಡ್ಡಿ ಹಾಕುದದು ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಹಾಕಿದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಯ್ತು ಪಾಪುಗ ಅಂತಂದ್ರೆ ಪಾಪು ಮುಂದೆ ಅದು ನೋವಿನ ಸಂಬಂಧ ಸಂಡಾಸ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಅದೇ ಮನಿ ಅದ್ ನಾರ್ಮಲ್ ಇರ್ತೈತಿ. ನೀ ಕಡ್ಡಿ ಹಾಕಂತ್ಲೆ ಹೆಂಗ್ ಆಗ್ತೈತಿ, ಅದಕ್ಕೆ ನೋವು ಆಗ್ತೈತಿ, ನೋವು ಆಗಂತ್ಲೆ ಸಂಡಾಸ್ ತಡ್ಕೋತೈತಿ, ತಡ್ಕೊಳಂತ್ಲೆ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಮತ್ ಹಿಂಗ ಮುಂದ್ ಹೋಗ್ಕೋತೈತಿ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಕಡ್ಡಿ ಅದು ಏನ್ ಹಾಕ್ಬೇಡ, ಅದು ನೋವು ಆಯ್ತು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾರ್ಮಲ್ ನಿಂದ ಎದಿ
4: ಹಾಕ್ಬೇಕ್ರಿ
0: ಬ್ಯಾಡ್ರಿಮ್ಮ, ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿಮ್ಮ, ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಅದ್ ನೋವು ಆಯ್ತು ಅಂದ್ರೂ ಆಗ್ತೈತಿ, ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ. ನೀ ನೀರ್ ಜಾಸ್ತಿ ಕುಡಿ, ನಿನ್ ನೀರಿಂದ ಪಾಪುಗ್ ನೀರ್ ಕೊಡಕ್ ಹೇಳಂಗಿಲ್ಲಲ್ಲ, ನೀ ನೀರಿನ ಜಾಸ್ತಿ ಕುಡಿ. ಆಮೇಲೆ ಹಿಂಗ ಆಗಾಕತ್ತಿತ್ತು ಅಂತಂದ್ರ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ನೀ ತೋರ್ಸ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿರಿ ಅಂತೀರಿ, ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಥೈರಾಯ್ಡ್ ತಪಾಸಣಿ, ಆಮೇಲೆ ಪಾಪುನ್ ಹೊಟ್ಟಿ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಹಂಗೇನ್ರ ಇತ್ತು ಅಂದ್ರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸೊ ಬಂದ್ ಬೇಕಾದ್ರ ಒಂದ್ಸಲ ತೋರ್ಸ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ರಿ. ಓಕೆ ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
2: ಕರೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಕಾಂಚನಾ ಅವರೇ ಬಿಜಾಪುರಿನಿಂದ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ನೀವು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಿ ಹಾಟ್ಲೈನ್ ಸಂಖ್ಯೆ 9019904904 ಈ ನಂಬರ್ ಮೇಲೆ ಕರೆ ಮಾಡಿ, ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿ. ವಿಶ್ವ ಸ್ತನ್ಯಪಾನೀಯ ಸಪ್ತಾಹ ಕುರಿತು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಒಂದು ವಿಷಯ. ಈ ಒಂದು ವಿಷಯದ ಕುರಿತು ಡಾಕ್ಟರ್ ಸೋನಾಲಿ ಬಿಜ್ಜರ್ಗೆ ಅವರು ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
1: ऐकूनच कसं तरी वाटलं. आणि काय मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे एकतर मुलांचं समजून येत नाही आणि वरच्यावर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी व्यवस्थित सल्ला दिला तर ठीक असतं, नाहीतर एवढे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात.
0: घरी जे होत नाही काही डॉक्टर म्हणजे आपल्याला म्हणजे जे नॉर्मल आहे ते त्यांना वाटते की काहीतरी प्रॉब्लेम आहे.
1: हो ना,
0: मग आपण काहीतरी सांगायलाच पाहिजे त्यांना की हा हा हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक एक एकेकांचं तसं असते, बट युजली कसं असते, पहिले 6 महिन्याचं जे 6 महिने 1 मंथचं आपण युजली आपण पकडलं तर मोस्ट ऑफ द थिंग्स बाळाला जे होते युजली नॉर्मलच असतात. म्हणजे तुम्हाला नंतर तरी ते कळतं की बाळाला गॅस झाले, हे झाले. पहिले 1 महिने समजत नाहीये, त्यामुळे ते समजत नाहीये, ते रडा लागले हेच कारण असणार म्हणून काही काही करायला चालू करतात. बाळाचं कसं आहे म्हणजे संडासाची जे प्रमाण आहे, पहिले 6 महिने आपण एवढं सांगतोय की काहीच द्यायचं नाही काहीच द्यायचं नाही, मग आपण वरचं काहीतरी दिलं तर बाळाला इन्फेक्शन होणार किंवा संडास लागणार किंवा संडास घट होणार. वरचं आपण काहीच देत नाहीये तर बाळाचं आईचं दूध जेवढं चांगलं आहे ना की बाळाला ना 1 दिवसामध्ये 10-15 वेळ जर शी केलं, म्हणजे असं म्हणतात की असं पाजते बाळ आणि शी करते, पाजताना शी करते, ते नॉर्मल असतो का. म्हणजे पहिले थोडं 1 महिन्यात बाळाचं आतड्याचं प्रमाण जे असतं ना ते वाढायला म्हणजे हे करत असतात, त्यामुळे त्यांचं ग्रोथ होत असताना त्यांनी जास्त असं हे करून ते संडास होते, त्याला आपण गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतोय, ते नॉर्मल असतो ते. त्यामुळे त्याला काही करायची गरज नाहीये. आणि जसं त्यांनी सांगितले की संडास घट्ट व्हायला लागले, घट्ट कसं आहे बाळाला रुटीनली पण आपण 15 वेळ जसं सांगितले ते पण नॉर्मल आहे. बाळ जेव्हा दूध घेत असते बाकी सगळं चांगलं आहे, फक्त शी करायला लागले ते नॉर्मल असतो. तसंही बाळ 2-3 दिवस आड संडास करत असेल ते पण नॉर्मल असते. आपल्याला काय बघायचं आहे, बाळाचं पोट सॉफ्ट आहे, बाळ व्यवस्थित चांगलं खेळायला लागले, पोट घट्ट नाही झाले, उलट्या व्हायला लागले, हे सगळं आलं तर बाळाला प्रॉब्लेम आहे, संडास झाले नसेल तर. नाहीतरी युजली बाळ खेळायला लागले, पोट सॉफ्ट आहे, बाळाचं म्हणजे गॅस पास होतो, मग काही घाबरायचं काही नाही. आपण म्हणतोय बाळाला पाणी नाही देऊ शकत, युजली आपल्याला कसं आहे की संडास थोडं घट्ट झालं तर पाणी जास्त पी असं म्हणतात, बाळाला तरी पाणी देऊ शकत नाही. मग जे पण आहे आईवरून, सो आपण आईला सांगतोय की आई जास्त पाणी पियाव दे. आई जर जेवढं पाणी पिते ना तेच बाळाला जाऊन ना ते संडासाचे साफ होतो. हे नॉर्मलचे प्रमाण आहे. जेव्हा बाळाला संडास होत नाहीये असं आणि कंटिन्युअस होत नाहीये आणि वेगळं सिमटम जर असेल तर आपल्याला थायरॉइडची पण एकदा तपासणी करून बघावं लागणार.
1: लहान मुलांची
0: कंजनायटल हायपोथायरॉइडिझम म्हणतोय आपलं. केएलई मध्ये आपल्या सगळे बाळांचं आपण 3rd दिवस ना सगळ्यांचं आपण थायरॉइडची तपासणी करून घेतोय, म्हणजे टू रूल आउट की पुढे जाऊन काही होईना.
1: ओके,
0: तर त्याच्यामध्ये ते जास्त आलं थायरॉइडचं मग त्यांचं थोडं संडासाची प्रमाण थोडं घट्ट व्हायचं, अम्बलिकल हर्निया व्हायचं, क्राय व्हायची, त्यांनी थोडं वीक असणार असं होते. नाहीतरी युजुअली इट इज नॉर्मल ओनली. असं तुम्हाला जास्त वाटत गेलं तर रक्ताची तपासणी आणि सोनोग्राफी आपल्याला करून घ्यावं लागतं.
1: म्हणजे एकतर लहान मुलांचं लवकर कळून येत नाही आणि जर फर्स्ट बेबी असेल तर त्यांना तरी डिफिकल्टच जातं समजून घ्यायला. आणि हे पोटामध्ये जे काय होत असतं ते तर बाहेर काय दिसतच नाही, त्यामुळं बाळ जर एकसारखं रडायला लागलं किंवा थांबून थांबून जर रडलं तरी पहिला आपण पोटामध्ये काहीतरी गडबड असेल असं समजून
0: घेतो.
1: या सगळ्या गोष्टी तर झाल्या. आपण जेव्हा आईचा आहार आपण म्हणतो, पाणी जरी प्यायचं असेल तरी आपल्याला सांगितलं जातं की घोट घोट करून पाणी पी, एकदम असं घळाघळा पिऊ नकोस असं म्हटलं जातं, बाळाला त्याचा त्रास होईल. किंवा कठीण खाणं वगैरे जे आपण बोलत होतो ते खाल्लं की बाळाला पोट दुखेल किंवा पोटामध्ये रुतेल वगैरे वगैरे सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच आहेत का, किंवा डिलिव्हरीनंतर फक्त आपल्याला वरण भात किंवा तूप भात जास्त प्रमाणात म्हणजे मऊ खायला दिलं जातं, भाज्या वगैरे देत नाहीत, फक्त तेवढंच खावं असं असतं, तर हे सगळं कितपत म्हणजे योग्य आहे आणि नेमकं काय करावं?
0: पाणीचं तुम्ही म्हणला तर पाणी आपल्याला मी अगोदर सांगितले 3 ते 4 लिटर, म्हणजे 2 ते 4 लिटर पण पकडून घ्या. कसं आहे ते म्हणजे हॉर्मोन्स एवढं रिलीज होतात ना, मग त्यांना ताण लागतो. मग जेव्हा आई, आपण हे म्हणतोय की जेव्हा आई पाजवत आहे तेव्हा त्याच्या शेजारी एक बॉटल असायला पाहिजे पाणीचं, म्हणजे ते पाजवताना असं पाणी पिऊ देत का, म्हणजे त्याला ताण लागतेच. आणि थोडं थोडं पाजवलं ना ते दुधाचे प्रमाण घट्ट होते, त्याचं काही संबंध नाहीये. जर जेवढं दूध पिते तेवढं म्हणजे लिक्विड जाते तेवढं दूध प्रोड्यूस होते असं म्हणतोय आपण. त्यामुळे पाणी थोडं थोडं प्यायचं काही हे नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोंबट पाणी जे देत आहे ते असू दे, थोडं दिवस ते चांगलंच आहे, उकळून थंड केलेलं पाणी चांगलंच आहे. थंड पाणी पाजू पिऊ नका, ते तुम्हाला नंतर घशाला पण प्रॉब्लेम वगैरे होते, त्यामुळे ते काय थंड पाणी किंवा हे पाणी नाही. पहिले 2-3 महिने जे कोमट उकळून थंड केलेले पाणी असते तेच पिया, बट 2 ते 4 लिटर प्यायला पाहिजे. जेवढं पाणी पिते तेवढं दूध येते, ते असं सांगून पाठवतो आपण सगळ्यांना. आणि तुम्ही जसं म्हटले की स्टार्टिंगला फक्त मऊ मऊ देतात आणि हे फक्त भाताचे प्रमाण, एक रिसर्च पण झालेले आहे, फक्त भाताचे पॉलिस्ट राईस जे खातात आई पुढं बाळाला थायमिन डेफिशियन्सी होऊ शकते. त्यामुळे फक्त राईस वगैरे, त्यामुळे आपण सांगतोय की फक्त तुम्ही भात वगैरे देऊ नका आईना, पूर्ण पौष्टिक आहार सगळं द्या. म्हणजे ते दिल्यानंतर जे तुम्ही देताय आईना ते बाळाला जाते, हे डोक्यात ठेवूनच तुम्ही जे पण आईना देताय ना ते बाळाला द्यायला पाहिजे. त्यामुळे फक्त वरण भात तूप भात चांगलं आहे द्या, त्याच्यासोबत दुसरं पण द्या. म्हणजे असं नाहीये की पूर्ण तुम्ही 3 वेळ पण वरण भातच खात बसणार, त्यामुळे ते वेगळं देऊन त्याच्यासोबत ते द्या. म्हणजे असं न्यूट्रिशियस बॅलन्स डाएट असायला पाहिजे.
1: काही महिलांचा असा प्रॉब्लेम असतो की दूध त्यांना येणं कमी असतं मुळातच अंगचंच, तर अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे?
0: दूध कमी असं त्यांना वाटत असते, युजुअली नसणार. म्हणजे दूध कमी कधी येते, जेव्हा तुमचं बाळ म्हणजे लवकर जन्मले किंवा लो बर्थ वेट आहे आणि आयसीयू मध्ये आहे, बाळ ओढत नाही दूध येत नाही, दुधाचे प्रमाण तेव्हा कमी होते. दुसरी गोष्ट जेव्हा आयांना प्रॉब्लेम असतो की आईला म्हणजे अगोदर काहीतरी म्हणजे छातीचं सर्जरी होऊ, म्हणजे ब्रेस्टची ॲप्सेस झाले असणार किंवा त्यांची सर्जरी झाली असणार, त्यांना ते हे असते, ते एक असू शकते. तिसरी गोष्ट त्यांना अँग्झायटी असतो की हा मी दूध प्रोड्यूस करू शकते की नाही, ते गोष्ट असताना ते काल्पनिक ते दूध कमीचं प्रमाण असते. आणि त्यांना म्हणजे आईना बरंच नाही आहे त्यामुळे ते आयसीयूमध्ये तेव्हा बाळ घेत नाही त्यामुळे ते दूध कमी होते, हे म्हणजे नॉर्मल कॉजेसचे असतात. जेव्हा वाटते की रुटीनली नॉट सफिशियंट मिल्क आपण सांगतोय, आपण बाळाला बघतोय, म्हणजे पहिल्यांदा आपण सांगतोय की एक्सप्रेस करून बघा किती येते, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की बाळाला दूध यायला लागले की नाही. त्यामुळे आणि बाळाचे वजन पहिले 10 दिवसात तरी वजन कमीच होते, त्याच्यानंतर वाढायला चालू होते, मग ते वाढायला लागले व्यवस्थित दिवसातनं ते आपल्याला म्हणजे 6 वेळ शू करायला लागले, वजन वाढायला लागले, ते सगळं असत असेल तर ते इट इज जस्ट म्हणजे आईचं कल्पने आहे की माझं दूध कमी आहे. आणि स्मॉल ब्रेस्ट आहे दूध कमी येते ते पण असं काही नाही आहे. ब्रेस्टचे साईज कितीही असू दे दूध जेवढं प्रोड्यूस होते ते होतेच, म्हणजे असं नाही की मोठ्या ब्रेस्टचे जास्त प्रोड्यूस करतात असं नाहीये. बाळाला जेवढं पाहिजे तेवढं दूध सिक्रिशन होतेच. त्यामुळे आणि जेव्हा बाळ दूध घेते दुसऱ्या छातीला पण थोडं ड्रिप ड्रिप ड्रिप पडत असेल तर त्याची दुधाचे प्रमाण चांगलं आहे. कल्पने आहे की ऍक्च्युअल आहे ते आपल्याला बघून घ्यावं लागणार. त्यामुळे बाळाचं ओव्हरऑल ग्रोथ कसं व्हायला लागले ते बघून घेतलं ना आपल्याला कळतं ते.
1: ओके, दुसरी गोष्ट स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांना समजा ताप वगैरे आला किंवा दुसरं आणि काही व्हायरल इन्फेक्शन झालं तर अशा वेळी त्यांनी स्तनपान करणं योग्य आहे का?
0: हो हो नक्की. म्हणजे कसं आहे त्यांनी खूप सिरियस इलनेस नसेल आणि फक्त कोल्ड कॉफ किंवा फीवर आहे त्यांना, त्यांनी जे म्हणजे जे रुटीन मेडिकेशन जे त्यांचे फिजिशियन किंवा ऑब्स्टेट्रिशियन त्यांनी सजेस्ट केलेले ते मेडिसिन जर त्यांनी बाळा ते बघूनच दिलेले असतात मग ते घेऊन आई स्वच्छ हात धुवून मास्क घालून ते बाळाला फीड करू शकते. असं पण आहे की आईमध्ये जे इन्फेक्शन झालेले आहे त्याचे अँटीबॉडीज आईच्या दूध मध्ये जाऊन बाळाला जातो त्यामुळे ते अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह असतात आणि ते बाळाला ऑलरेडी जातात त्यामुळे त्यांना काही हे करून दोन तीन दिवस द्यायची गरज नाहीये. असं केलं ना मग ते बाळ ओढते आणि आईला परत त्रास होतो, ते छाती घट्ट होणं त्याला दुखणं सगळं चालू होते त्यामुळे व्यवस्थित मास्क घालून हात धुवून पाजवायची चालते, पाजवलं तर चालते.
1: व्हॉट्सअप थ्रू एक क्वेश्चन विचारला गेलाय की ते म्हणतात की तुम्ही म्हणताय की 6 महिने म्हणजे कंपल्सरी आपण अंगावरचं दूध पाजावं आणि नंतर किमान 1-2 वर्ष तरी पाजलं पाहिजे पण ते मुलांना समजल्यानंतर मग ते सोडण्यासाठी खूप त्रास करतात मग त्यावेळी काय केलं पाहिजे?
0: मग त्या 2 वर्षापर्यंत त्यांना युजली समजते मग त्यांना समजून समजून एक सोडायची गरज आहे म्हणजे ते आपण सोडू शकतो नाही तर आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे कसं आहे तुम्ही जवळ आहे त्यांना माहित असते की तुमच्याकडे दूध आहे मग तुमच्याकडे ते दूध मागून मागून हे करतात आणि 2 वर्ष झाल्यानंतर तुमची जेव्हा पण सोडायची इच्छा झाली की म्हणजे आपण 2 वर्षापर्यंत म्हणतोय त्याच्यानंतर आईना आणि बाळांना जेवढं जेव्हा कम्फर्टेबल आहे तेव्हा आपण सोडू शकतोय म्हणतोय बट युजली 2 वर्षापर्यंत का म्हणजे जास्त आपण एक्सटेंड केले की आपण बघतोय पण की त्यांचा सवय लागते जसं तुम्ही म्हणताय आणि ते दुसरं काही खात नाही आणि काय खात नाही
1: तब्येत
0: वीक होते आणि काही खात नाही हा दूध तरी पी असं हो चालू होते मग ते दुधामध्ये फक्त इट इज कम्फर्ट इट इज नथिंग म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्त बाळाची वाढ वगैरे व्हायला काही नसतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे 2 वर्षाच्या नंतर जेव्हा तुम्हाला हे करायचं असते तेव्हा त्यांना सांगायचं थोडं एक एक फीड ड्रॉप करायची. दिवसातनं तुम्ही 3 वेळ जर पाजवत असाल तेवढं पाजवायला नाही पाहिजे, 2 वर्षापर्यंत 2 वेळ तेवढंच पाजवायला पाहिजे. जास्त केलं तर मॉर्निंग फीड्स जे असतात म्हणजे ते ड्रॉप करायची फक्त नाईट फीड म्हणजे कम्फर्टला जे पाहिजे ते फीड द्यायची त्याच्यानंतर हळूहळू हळू करून नाईट फीड पण ड्रॉप करायची. आणि जर म्हणतात की इट इज व्हेरी इझी म्हणजे सांगायला तरी चांगलं आहे बट ते घेतच नाही सोडतच नाही, तुम्ही जर बाळाची जवळ असेल रात्री पण सोडायची रात्रीचं जे फीड तुम्ही ड्रॉप करायची हे केले आणि रात्री जेव्हा तुम्ही बाळाच्या जवळ असेल मग ते मागणारच त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या रूम मध्ये जाऊन आता मंजुनाथ सर विचारत होते की म्हणजे फॅमिलीचं काय इम्पॉर्टन्स आहे मग तेव्हा तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये झोपून त्यांचे हसबंड बाळाजोबर जर म्हणजे त्यांचं केअर केलं तर रडणार बाळ. असं नाहीये की रडा लागले काय पाजू देऊ, नाही रडणार त्यांना समजणार रडणार आणि 2 दिवसात तुम्हाला 3रा दिवस ते बाळ तुम्हाला मागणार पण नाही.
1: अच्छा.
0: पहिले 2 दिवस थोडं रडणार आणि त्याच्यानंतर रडून रडून झोपणार आणि त्याच्यानंतर 2 दिवस नंतर त्यांनी मागणार नाही. हे एक लास्ट रिसॉर्ट म्हणजे आपण म्हणतोय की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड रडू देत घट्ट मन म्हणजे आईला पण घट्ट करायला पाहिजे पूर्ण मन आणि बाळाला रडायचं कोणी कोणालाही बघायला होत नाही एवढं रडते ते बाळ त्यामुळे त्यांना घट्ट करून नाही मला सोडायचंच आहे म्हणून असं हे केलं तरी पण चालते. रात्री थोडं उठून उठून त्याला थोडं पाणी द्यायचं दुधाची वेळी पाणी द्यायची कप मधून ते असं केलं तर चालते. मग पूर्ण फीड सोडले आता बॉटल लावायचं म्हणून करायचं नाही, जे पण दूध पाजत आहे आता नेक्स्ट ते कप मध्येच असायला पाहिजे. बॉटल लावलं की मग त्याची वेगळी सगळं चालू होते त्यामुळे बॉटल पण लावायची नाही.
1: अच्छा. म्हणजे बॉटल मधलं दूध पाजणं सुद्धा
0: हो हो
1: रिस्कच
0: आहे. आपण काय म्हणतोय तुम्ही आईचं आता मी वर्किंग मदर्सचं सांगितले की त्यांनी ठेवून गेले आणि कोणाला तरी पाजवायला दिले ते ठेवून गेलेलं दूध आहे ते बॉटलमध्ये नाही पाजवायचं. बॉटलमध्ये जर बाळ घेत असेल तर समथिंग कॉल्ड अज निप्पल कन्फ्युजन म्हणजे जे दूध बॉटलचं दूध आहे ते इट इज पॅसिव्ह बाळाला असं येते आणि गट गट गट गट बाळ पिऊन जाते. आईचं दूध आहे ना त्याला ओढून ओढून प्यायला लागते.
1: बरोबर.
0: त्यामुळे बाळ नेहमीच लेझी असतात म्हणजे असं त्यांना ते प्यायला जमत नाही त्यांनी मग हे ह्याचं जे ना मग लत लागलं म्हणजे हे हॅबिट लागली तर त्यांनी आईचं दूध घेणार नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे जे पण घरी आहेत तुम्ही वर्किंग मदर आहे तुम्ही जाताय त्यांना वाटी चमच्यानेच पाजवायला पाहिजे. बॉटल लावले ना मग त्याचं ते त्याला म्हणजे हे हॅबिट होऊन ना मग ते तुमचं नंतर छाती पकडणार ते प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: बऱ्याचदा आपण इकडं तिकडे फिरताना किंवा कुठं आउटिंगला वगैरे गेलो तर तिथं बरेच लहान मुलांना बघितलं जातं की त्यांच्या तोंडात एक अशी चोकणी दिलेली असते
0: पॅसिफायर,
1: आणि त्याचा कसा परिणाम होतो मग त्यांच्या, म्हणजे तोंडाचा शेप तरी बदलतोच हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, पण इंटरनली असा काही परिणाम होतो का?
0: त्याला आपण पॅसिफायर म्हणतोय. ते सेम कॉन्सेप्ट बॉटल फिडिंगचं जे सांगितलं तेच आहे. ते म्हणतात की असं दिले की ते शांत होते, त्यांना ते कम्फर्ट होते. म्हणजे फिडिंग जसं कम्फर्ट आहे तसं ते कम्फर्ट आहे, त्यामुळे ते देतात. ते दिल्यानंतर जे दाताची वाढ, तुम्ही जसं म्हटले फेशियल सगळं चेंज होते, मग दाताची जे म्हणजे हे आहे ना वाढ किंवा माल ओक्लुजन ऑफ टीथ म्हणतोय ते होऊ शकते. आणि निप्पल कन्फ्युजन सेम, ते दिले की मग त्यांनी निप्पल म्हणजे छातीला पकडणार नाहीये, आणि ते पकडलं नाही तरी ते घेणार नाही. त्यामुळे आपण स्टार्टिंगच म्हणतोय की त्याची सवय बाळाला लावून घ्यायची नाही, बॉटलची आणि पॅसिफायरची. इवन आपण म्हणतोय की निप्पल शील्ड पण मिळतात, हे म्हणजे इट इज रेकमेंडेड की नाही द्यायला पाहिजे. निप्पल शील्डचं कसं आहे, तुम्ही निप्पल शील्ड स्टार्टिंगला आईंचं जे म्हणजे जे हे असतात ना निप्पल थोडं आत गेलेले आहे, बाळाला पकडायला येत नाही, स्टार्टिंग डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांनी देतात की निप्पल, म्हणजे ऍटलिस्ट त्याच्यामधून ते बाळ ओढले ना ते निप्पल होते. ते निप्पलचं कसं आहे, त्याचं पण सिलिकॉनचं असते, त्याला ते सवय होते, त्याच्यानंतर नॉर्मलने निप्पल पकडणार नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते निप्पल शील्ड पण आपल्याला वापरायला नाही पाहिजे. जे पण आईंचं म्हणजे जे तुंब आहे ते पाठीमग जर असेल तर त्यांचं आपण सिरिंजिंग करतोय, सिरिंजिंग करून जे आणून हे करतोय. तर मग हे सगळं एकच म्हणजे मेकॅनिझम आहे की जर ते घेतला तर त्यांचं फेशियल एक्सप्रेशन, डेंटल केरीज, माल ओक्लुजन ते सगळं होतेच, त्याच्यासोबत रुटीन ब्रेस्ट फिडिंग पण घेणार नाही, त्यामुळे ते अवॉइड करायला पाहिजे, आपण घ्यायची नाही.
1: बरोबर. केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे आणि ज्यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह सध्या सुरू आहे त्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगचं महत्व सांगतायत मॅडम डॉक्टर सोनाली बिजरगे आपल्यासोबत आहेत. तुम्हाला या संदर्भातले काही प्रश्न असतील तर नंबर आहे 9019904904, या नंबरवरती फोन करू शकता.
2: डॉक्टर मॅडम, ಈಗ ಸ್ತನಪಾನದ ಜೊತೆಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ ಪೂರಕ ಆಹಾರವನ್ನು ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಹೇಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕು?
0: ಸ್ತನಪಾನದ ಜೊತೆಗೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ 6 ಮಂತ್ಸ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್, 6 ಮಂತ್ಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಪಾಪುಗೆ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟರಿ ಫೀಡಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೀವಿ. ಸೊ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟರಿ ಫೀಡಿಂಗ್ ಇಸ್ ದಟ್ ಪೂರಕ ಆಹಾರ. ಅದ್ರೊಳಗೆ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ, 6 ಮಂತ್ಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅದ್ರ ಅಲಾಂಗ್ ವಿತ್ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆದ ಹಾಲು ಕೊಡ್ತೀವಿ, ಬ್ರೆಸ್ಟ್ ಮಿಲ್ಕ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟರಿ ಫೀಡಿಂಗು ಕೊಡ್ತೀವಿ. ಆಗಿಲ್ಲ, ನೀವು ಹಾಲು ಕುಡಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಬೇರೆ ಹಾಲದ ಗರಜಿಲ್ಲ ಮೇಲಿಂದ ಹಾಲದ. ಆಮೇಲೆ 1 ಇಯರ್ ತನ ಅಂತೂ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಆಕಳ ಹಾಲದು ಏನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ಸೊ 1 ಇಯರ್ ತನ ಅಂತೂ ಏನು ಬೇರೆದ ಹಾಲಂದು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ 6 ತಿಂಗಳು ಆದಮೇಲೆ ನಾವು ಏನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂತಂದ್ರೆ, ಇದರ್ ಇಟ್ ಇಸ್ ಫ್ರೂಟ್ ಬೇಸ್ಡ್ ಆರ್ ಅ ಸೀರಿಯಲ್ ಬೇಸ್ಡ್. ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಕೊಡುದಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಫ್ರೂಟ್ ಆದ್ರೂ ಕೊಡಬಹುದು, ಬನಾನಾ, ಆಪಲ್ ಎಲ್ಲ ಮೆತ್ತಗೆ ಮಾಡಿ ಮೌ ಮಾಡಿ ಪ್ಯೂರಿಗತ್ಲೆ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಎಲ್ಲಾನು ಪ್ಯೂರಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವು ಕಲ್ಲದು ಏನಿರಲ್ಲ. ಅಂಡ್ ದೇ ವಾಂಟ್ ಟು ಡೈಜೆಸ್ಟ್, ಈಗ ಬರೀ ಹಾಲ್ದಿಂದ ಟ್ರಾನ್ಸಿಷನ್ ಫ್ರಾಮ್ ಲಿಕ್ವಿಡ್ ಟು ಸಾಲಿಡ್ಸ್. ಸೊ ಅದರ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಮೆತ್ತಗೆ ನೀವು ಹೀಗೆ ಮೆತ್ತಗೆ ಅಂದ್ರೆ ಅಂತಂದ್ರೆ ದಾಲ್ ವಾಟರ್ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟರೆ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ದಾಲ್ ವಾಟರ್ ದಲ್ಲಿ ಏನು ಇರಲ್ಲ, ಬರೇ ನೀರಿರುತ್ತೆ. ಸೊ ದಾಲನ್ನೇ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಮ್ಯಾಶ್ ಮಾಡಿ ಮೌ ಆಗಿ ಕೊಡ್ಬಹುದು. ನೀವು ದಿವಸದಲ್ಲಿ ಒಂದು ಫೀಡಿಂಗ್ ದಿಂದ ಚಾಲು ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ 2 ಸಲ ಇದನ್ನ ಮಾಡಬಹುದು. ಅಂಡ್ ಟು ಬಿಗಿನ್ ವಿತ್ 1 to 2 ಸ್ಪೂನ್ಸ್ ತಿನ್ನಾಕತ್ತೈತಿ ಅಂತಂದು ಕೊಟ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಅದು ಪಚ್ಚನಾಗಿ ತ್ರಾಸಾಗಿ ಸಂಡಾಸು ಗಟ್ಟಿಯಾಗ್ಬೋದು, ಗ್ಯಾಸು ಆಗ್ತೈತಿ. ಸೊ ಇಟ್ ಡಿಪೆಂಡ್ಸ್ ಕಿ ನೀವು ಹೆಂಗೆ ಇದನ್ನು ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂತ. ಸೊ ಒಂದೊಂದು ಏನೇ ಐಟಮ್ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡೋದೈತಿ, ಈಗ ಕೊಡಾಕತ್ತೈತಿ ಗಂಜಿ ತೊಗೊಳಾಕತ್ತೈತಿ ಅಂತ ಬರೇ ಗಂಜಿ ಕೊಡ್ಕೊತ ಹೋದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರಾಗೇನು ಇರಲ್ಲ. ಸೊ ಆ್ಯಡ್ ಒನ್ ಐಟಮ್ ಅಟ್ ಅ ಟೈಮ್ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಒಂದು ವಾರ ಒಂದು 4-5 ದಿವಸ ಇದು ಕೊಟ್ರಿ, ಪಚನಾಯ್ತು, ಚೆನ್ನಾಗಾಯ್ತು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ನೊಂದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ತೀರಿ.
2: ಕರೆಯೊಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮೇಡಮ್. ಹಲೋ, ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ, ತಮ್ಮ ಹೆಸರು? ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರೇ, ವೈದ್ಯರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಿ. ಕೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ.
0: ಹೇಳ್ರಮ್ಮ.
5: ನಮಸ್ಕಾರ ಮೇಡಮ್.
0: ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್, ಹೇಳ್ರಲ್ಲ.
5: ಥ್ಯಾಂಕ್
0: ಯು. ಹಾಕ್ಬಾರ್ದಮ್ಮ ಪಾಪುಗ, ಗ್ರೈ ಪೌಡರ್ ಹಾಕಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಏನಿರ್ತೈತಿ?
5: ಒಬ್ರು ಹಾಕ್ಬೇಕು, ಒಬ್ರು ಹಾಕ್ಬಾರ್ದಂತಾರೆ.
0: ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಗ್ಯಾಸ್ ಆಗ್ತೈತಿ. ಹೆಂಗ ಆಗ್ತೈತಿ ಗ್ರೈ ಪೌಡರ್ನಾಗ ಮೊದ್ಲಿದ್ರನಾಗ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಬಹಳ ಎಲ್ಲ ಔಷಧ ಇರ್ತೈತಿ, ಅದ್ರಲಿಂದ ಹೆಂಗ ಆಗ್ತೈತಿ ಪಾಪು ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೈತಿ. ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಅಮೌಂಟ್, ಈಗಂತೂ ಇಲ್ಲ ಬಿಡು, ಮೊದ್ಲಿಂದ ಎಲ್ಲ ಗ್ರೈ ಪೌಡರ್ನಾಗ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಶರೇನೂ ಇರ್ತೈತಿ ಅಂತಿದ್ವಿ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ಅದ್ ಹಾಕಂತ್ಲೇ ಅವು ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾವ ಅಂತೇವೆ. ಅದ್ ಗ್ಯಾಸ್ ಇಂದ ಕಡಿಮೆ ಆಗುದಲ್ಲ, ಅವ್ಕ ನಿದ್ದಿ ಬಂದ್ ಮಲ್ಕೋತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬಾರ್ದು ಫಸ್ಟ್, ಆಮೇಲೆ ಕೊಟ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಜಗಾಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಇದನ್ನಾಗ್ತೈತಿ, ಗುಟ್ಟಿ ಆಗ್ಲಿ, ಗ್ರೈಪ್ ವಾಟರ್ ಆಗ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಜೇನುತುಪ್ಪ ಏನಂತೇವಲ್ಲ ಅದನ್ನೂ ಹಾಕ್ಬಾರ್ದು. ಅದ್ರೊಳಗೆ ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ, ಅದು ಒಂದ್ ವರ್ಷ ತನ ಅಂದ್ರೆ ಜೇನುತುಪ್ಪ ಹಾಕ್ಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ ಗುಟ್ಟಿ ಗ್ರೈಪ್ ವಾಟರ್ ಅಂತೂ ಹಾಕ್ಲೇಬಾರ್ದು. ಅದ್ ಹಾಕಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಪಾಪ ಮೇಲೆ ಮೊಳ್ಕೊತಾವ್. ಗ್ಯಾಸ್ ಆದ್ರೆ ಬರ್ರಿ, ಔಷಧ ಬರೆದು ಕೊಡ್ತೇವೆ ನಾವು, ಗ್ಯಾಸದ ಔಷಧ. ಔಷಧ ಹಾಕ್ರಿ, ಬಟ್ ಗ್ರೈಪ್ ವಾಟರ್ ಹಾಕಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
2: ಕರೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರೇ. ಒಂದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದರೆ, ತಾಯಿ ಸ್ತನಪಾನದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎದುರಿಸುವ ಚಾಲೆಂಜಸ್, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸಿ.
0: ಕರೆಕ್ಟ್. ಸೊ ಮೇನ್ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಡೆಲಿವರಿ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಇದರ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾರ್ಮಲ್ ಇರ್ಲಿ, ಸಿ ಸೆಕ್ಷನ್ ಇರ್ಲಿ, ನಾರ್ಮಲ್ ಅವ್ರ ಏನ್ ಆರಾಮ್ ಅದಾರ ಅಂತಾರ, ಸಿ ಸೆಕ್ಷನ್ ಏನ್ ಆರಾಮ, ಏನ್ ತ್ರಾಸ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಾರ. ಬಟ್ ಅದ್ರದೇ ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್ಸ್ ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. ಸಿ ಸೆಕ್ಷನ್ ಆದ್ಮೇಲೆ ಸ್ಪೈನಲ್ ಹೆಡೇಕ್ ಅನ್ರಿ, ಅದು ಹೀಲ್ ಆಗ್ಬೇಕು, ಅದು ಉಂಡ್ ಹೀಲ್ ಆಗ್ಬೇಕು, ಅದ್ರದೇ ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್ ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. ಹಾ, ಸೊ ಸಿ ಸೆಕ್ಷನ್ದವ್ರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಏನಿಲ್ಲ, ಸಿ ಸೆಕ್ಷನ್ ಏನ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ಆರಾಮ್ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಏನ್ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಪೋಸ್ಟ್ ಅದ್ರದ್ದು ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ನಾರ್ಮಲ್ ಡೆಲಿವರಿದವರಿಗೂ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ, ಒಂದ್ ಎರಡು ಮೂರು ದಿನ ಅವ್ರಿಗೆ ತ್ರಾಸ ಮೊದಲೇ ಆಗುತ್ತೆ. ಆ್ಯಂಡ್ ದೇ ಆರ್ ವೆರಿ ಟೈರ್ಡ್. ಫಸ್ಟ್ ನಾವು ಹೆಂಗಂತೀವಿ, ಫೀಡ್ ಮಾಡೋದು ನೀವು ಆ್ಯಸ್ ಅರ್ಲಿ ಆ್ಯಸ್ ಮದರ್ ಇಸ್ ಓಕೆ ಅಂತಂದರೆ, ಸಿ ಸೆಕ್ಷನ್ ವೀನ್ ಆಫ್ ಆದ ಅನಸ್ತೇಷಾ ವೀನ್ ಆಫ್ ಆದಮೇಲೆ ಮದರಿಗೆ ಹಾಲು ಕುಡಿಸಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಾರ್ಮಲ್ದವರಿಗೆ ಮದರ್ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ಇದ್ರಂತೆ ಅರ್ಧ ತಾಸೊಳಗೆ ಹಾಲು ಕುಡಿಸಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಇಬ್ಬರು ಇಷ್ಟು ಟಯರ್ಡ್ ಆಗಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆವಾಗ ನೀವು ಕುಡಿಸ್ರಿ ಕುಡಿಸ್ರಿ ಕುಡಿಸ್ರಿ ಅಂತಂತಂದರೆ ಇದನ್ನಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಟೇಕ್ ಕೇರ್ ಆಫ್ ದ್ಯಾಟ್. ಬಂತು ಅಂತಂದ್ರೆ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಕಾಲ್ ಎದಿಗೆ ಹಾಕೋದು, ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಜಗತೈತಿ ಅಷ್ಟು ಜಕ್ಕೋದು. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಅವರ್ನಾಗ ಬೇಬಿ ಇಸ್ ವೆರಿ ಆಕ್ಟಿವ್ ಆ್ಯಂಡ್ ಅಲರ್ಟ್. ನಾವು ಎದಕ್ಕೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಹೊರಗಡೆ ಬಂದೈತಿ ಒಮ್ಮೆಲೆ, ಹೊರಗಡೆ ಹೊಸ ಎನ್ವಿರಾನ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಇಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಆಕ್ಟಿವ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಕ್ಟಿವ್ ಆದಮೇಲೆ ಎದೆಗೆ ಜಗತ್ತದ ಪಾಪು ಚಲೋತಂಗೆ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಕುಡಿಸಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ದಿ ಗೋ ಟು ಸ್ಲೀಪ್. ಅದಕ್ಕೆ ಅವು ಕೆಬಿಸಿ ಆಮೇಲೆ ಕುಡಿಸೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಇದನ್ನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅವ್ರ ಅದ್ರೊಳಗೆ ಇದ್ದಾಗ ತಾಯಿಗೆ ಎಷ್ಟು ಆಗ್ತೈತಿ, ಫಸ್ಟ್ ಅದನ್ನ ಕುಡಿಸ್ಬೋದು. ಅಕ್ಕಿ ತಂದು ಇದ್ರೊಳಗೆ ಇರ್ತಾಳೆ, ತನಗೂ ತ್ರಾಸಾಗಿರ್ತೈತಿ, ನೋವು ಆಗ್ತಿರ್ತೈತಿ. ಸೊ ಅದ್ರೊಳಗೆ ಬೇರೆ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಗಂಡ ಆಗಲಿ ಇಲ್ಲ ಮನೆಯವರಾಗಲಿ ಅವ್ರದ್ದು ಸಪೋರ್ಟ್ ಆಗಿ ಪಾಪನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೇರ್ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅವಳು ಎಲ್ಲ ಇದನ್ನ ಆದಮೇಲೆ ಊಟದೊಂದು ಬರ್ತೈತಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಸೊ ಊಟ ಮನೆಯಾಗಿನವ್ರದ್ದು ಒಂದೊಂದು ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಹಾಕ್ತಾರೋ, ಆಮೇಲೆ ಹಾಲು ಕುಡ್ಸಕ್ಕಂತಂದ್ಲೆ ಇದನ್ನಾಗಿ ಆಕೆ ಹಸು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗ್ತೈತಿ. ನೀವು ಬರೀ ನೀವು ಏನು ಕೊಡ್ತೀರ ಅಷ್ಟೇ ತಿನ್ಕೋತ ಹೋದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಬರೀ ಅನ್ನ ಮೇಡಮ್ ಅಂದ್ರು ಅನ್ನ ಮತ್ತು ಆಲಷ್ಟು ಕೊಡ್ಕೋತ ಹೋದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಆಕೆಗೆ ನ್ಯೂಟ್ರಿಷಿಯಸ್ ಫುಡ್ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಎಲ್ಲ ನ್ಯೂಟ್ರಿಷಿಯಸ್ ಫುಡ್ ಅದೊಂದು ಕೊಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಹೆಂಗೆ, ಈಗ ಗಂಡನ ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಮೊದಲೇ 3 ತಿಂಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ 3 ತಿಂಗಳು ಆದಮೇಲೆ ಗಂಡನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಗಂಡನ ಮನೆಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಮನೆ ಕೆಲಸ ಅದು ಮಾಡಬೇಕು, ಕಸ ಪರ್ಶಿ ಬಟ್ಟಿ ಭಾಂಡಿ ಯೂಶಲಿ ವರ್ಕಿಂಗ್ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಾಡ್ಲೇಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಅದನ್ನ ಮಾಡುತ್ತ ಮುಂದ ಪಾಪುಂದ ಕೇರ್ ನೋಡ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ಕಡೆ ಪಾಪುನ ಒಳಾಕತ್ತೈತಿ, ಈ ಕಡೆ ಇದನ್ನು ಮಾಡ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅಣಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಮನೆಯವ್ರದ್ದು ಗಂಡನ ಮನೆ ಇಲ್ಲಕ ಗಂಡನ ಸಪೋರ್ಟ್ ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಗಂಡ ಇಫ್ ಎಟ್ ಆಲ್ ತಾಯಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಅವನ್ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಪಾಪುಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡ ಇಲ್ಲಕ ಅವ್ರ ಅತ್ತೆ ಮಾವ ಏನಾದ್ರೂ ಮನೆಗಿದ್ರು ನೋಡ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಆ ತಾಯಿಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಂಫರ್ಟ್. ಹಾ, ನಾನು ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿ ಪಾಪು ಹಾಲು ಕುಡಿಸ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಕ ಹಾಲು ಕುಡಿಸಿ ಪಾಪು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೊ ಹಂಗ ಅದಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ಇಲ್ಲ ಏನ್ ಹಾಲು ಕುಡಿಸೋದೇನ್ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ನೀ ಕೆಲಸ ಮಾಡು ಅಂತ ಹಂಗಂದ್ರೆ ಆಕೆಗೆ ಅದು ಸ್ಟ್ರೆಸ್ ಇರುತ್ತೆ. ಪಾಪು ಅಳತಾ ಇದೆ, ಅದು ಸ್ಟ್ರೆಸ್ ಇದೆ, ಅಂಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಸ್ಟ್ರೆಸ್ ಇದೆ. ಸೊ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಅವಳಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗುತ್ತೆ. ಆ್ಯಂಡ್ ಫಸ್ಟ್ ಇದೆಲ್ಲ ಎದಕ್ಕಾಗೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಹಾರ್ಮೋನ್ ಫ್ಲಕ್ಚುಯೇಷನ್. ಎಲ್ಲ ಹಾರ್ಮೋನ್ ಒಮ್ಮೆಲೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಲೈಕ್ ಎಲ್ಲರೂ ಅಂತಾಳೆ ಏನು ಸುಮ್ ಸುಮ್ಮನೆ ಅಳ್ತಾಳೆ, ಸುಮ್ ಸುಮ್ಮನೆ ಇದನ್ನ ಮಾಡಕತ್ತಾಳೆ. ಇಟ್ ಇಸ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಇಸ್ ಹಾರ್ಮೋನ್ಸ್. ಸೊ ಅವಳು ಅಳುವುದಕ್ಕೂ ಕಾರಣ ಅದು ಹಾರ್ಮೋನ್ಸೇ. ಸೊ ಅವಳಿಗೆ ಮೆಂಟಲ್ ಸ್ಟೆಬಿಲಿಟಿ ಕೊಡೋದು ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಗಂಡನ ಮನೆಯವರು ಆಗಲಿ, ಗಂಡನೇ ಆಗಲಿ, ಇಲ್ಲಾದರೆ ತವ್ರ ಮನೆಯವರು ಆಗಲಿ. ಸೊ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಕರೆಕ್ಟ್ ನಾವು ಇದ್ದೀವಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಕು.
2: ಭಾಳ ಉತ್ತಮ. ಈಗ ವರ್ಕಿಂಗ್ ವುಮೆನ್ ಪೋಸ್ಟ್ ಪೇಯ್ಡ್ ಲೀವ್ ಅಥವಾ ಮೆಟರ್ನಿಟಿ ಲೀವ್ ವರ್ಕ್ ಪ್ರಾರಂಭಿಸುವಾಗ, ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭಿಸುವಾಗ ತಗೊಳ್ಳೋ ಕಾಳಜಿ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿ.
0: ಹಾಂ, 6 ಮಂತ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ. ಸೊ ಮೇಡಮ್, ನಾವು ಜಾಯ್ನ್ ಆಗಬೇಕಾಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮತ್ತು ನಮ್ದು ಈಗ 5 ತಿಂಗಳಾಗಿದೆ, ಆಮೇಲೆ ಪಾಪುಗೆ ನಾವು ಕೊಡ್ಸೋಕ್ಕಾಗಲ್ತಾ ಇಲ್ಲ, 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಹಾಲು ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಒಂದಂತಂದರೆ ನೀವು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ ಹಾಲು ಮನೆಯಲ್ಲಿಟ್ಟು ಕೊಡ್ಬೋದು ಪಾಪುಗೆ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ವರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಪೇಸ್ ನಿಮ್ದು ಕಡಿಮೆ ಸಮೀಪ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ವರ್ಕಿಂಗ್ ಎನ್ವಿರಾನ್ಮೆಂಟ್ದಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ಯಾರೇ ಇರಲಿ, ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಇರಲಿ, ನಿಮ್ಮ ಸೂಪರ್ವೈಸರ್ ಇರಲಿ, ನಿಮ್ಮ ಸೀನಿಯರ್ ಇರಲಿ, ಅವ್ರದ್ದು ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಡು ನೀವು ಬಂದು ಪಾಪುಗೆ ಅದೇ ಹಾಲು ಕುಡಿಸ್ಬೋದು. ಈಗೇನು 2-2 ತಾಸಿಗೆ ಕುಡಿಸೋದೇನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಪಾಪುಗೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದೆ, ಟೈಮಿಂಗ್ ಆಸ್ ಬೇಬಿ ಗ್ರೋಸ್ ಇನ್ಕ್ರೀಸಸ್, ಅವು ಆಟ ಅದ್ರದೊಳಗಿರ್ತವೆ. ಸೊ ಯು ಕ್ಯಾನ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಟೈಮಿಂಗ್. ಸೊ ಒಂದು ಶೆಡ್ಯೂಲ್ ಇಟ್ಕೊಂಡು ನಡಕ್ ನಡಕ್ ಬಂದು ಹಾಲು ಕುಡಿಸ್ಬೋದು. ಇಲ್ಲಾದರೆ ಮನೇಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ ಮನೇಲಿ ಯಾರಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಹಾಲು ಕೊಡಿಸ್ಬೋದು. ಇನ್ನೊಂದಂತಂದರೆ ಆಮೇಲೆ 6 ತಿಂಗಳಾದಮೇಲೆ ಒಂದೊಂದೇ ಫೀಡ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಪಾಪುಗೆ ಏನು ಹಾಲು ಇಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರ ಮೇಲಿಂದ ಹಾಲು ಕೊಟ್ಟರು ಪಾಪುಗೆ ಎದೆ ಹಾಲು ಏನೇನು ಫ್ರಿಜ್ದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದು ಹೊರಗೆ ತೆಗೆದು ಏನು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅದನ್ನ ಆಮೇಲೆ ಕೊಡ್ಬೋದು.
2: ಉತ್ತಮ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯದ ಕುರಿತು ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯವನ್ನು ಕ್ಲಿಯರಿಟಿ ಡೌಟ್ಸನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದರೆ ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿರೋ ಅದು KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಗೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರೋ ವಿತ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಟು ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ಏನೆಲ್ಲ ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ದಿ ಆರ್ಟ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಬೋದಾ?
0: ಕರೆಕ್ಟ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ಫಸ್ಟ್ ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇದೆ, ಅಮೃತ ಅಂತೀವಿ ನಾವು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪಾಪು, ಚಿಕ್ಕ ಪಾಪು ಇರಲಿ, ಯಾವುದೇ ಪಾಪುಗೆ ಹಾಲಿಲ್ಲ, ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಬ್ರೆಸ್ಟ್ ಐ ಮೀನ್ ಹ್ಯೂಮನ್ ಮಿಲ್ಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ದಿಂದನೇ ಕೊಡ್ತೀವಿ. ನಾವು ಮ್ಯಾಲಿಂದ ಏನು ಫಾರ್ಮುಲಾ ಇಲ್ಲಾದರೆ ಏನು ಅದೇನು ಕೊಡಲ್ಲ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಅಂದರೆ ತಾಯಿ ಹಾಲದ ಇಷ್ಟು ಮಹತ್ವ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅದರೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಇದೆ. ಅಫ್ಕೋರ್ಸ್ ಬೇರೆ ತಾಯಿ ಅಂದ್ರದಿದೆ, ನಾವೆಲ್ಲ ಪ್ಯಾಶ್ಚರೈಸ್ ಮಾಡಿ ಅದು ಬ್ಯಾಂಕೇ ಇದೆ, ಬ್ಯಾಂಕ್ದಲ್ಲಿ ರಕ್ತ ಹೇಗಿದೆ ಅಲ್ಲ ಹಾಗೆ ಹಾಲು. ಸೊ ಯಾವ ಪಾಪು ಬೇಕು ಆ ಪಾಪುದು ನೋಡಿ ಅಷ್ಟು ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಂತಂತಂದು ಎಲ್ಲ ಪಾಪುಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು. ಸೊ ಎಲ್ಲ ಆಗಿದ್ದಂತಂದರೆ ಅದ್ರದ್ದು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಇಷ್ಟಿದೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಪಾಪುದ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅದು ಬ್ರೆಸ್ಟ್ ಮಿಲ್ಕ್ ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನ ನೋಡೇ ನಾವು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ದು ಆದಮೇಲೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಚಾಲೂ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಇನ್ನೊಂದಂತಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೌನ್ಸಿಲರ್ಸ್ ಅಂದರೆ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ಲ್ಯಾಕ್ಟೇಷನಲ್ ಕೌನ್ಸಿಲರ್ಸ್ ಅದು ಅದೆಲ್ಲನೂ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಯಾರೇ ನೀವು ಬಂದರೂ ಏನೇ ತ್ರಾಸಾಯಿತು ಅಂತಂದರೆ ಏನಿಲ್ಲ, ಇದು ನಾರ್ಮಲ್ ಐತಿ, ಬರೀ ಪಿಡಿಯಾಟ್ರಿಕ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ನೋಡಲ್ಲ. ಸೊ ಇದ್ರದ್ದು ಏನಾದರೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಕೌನ್ಸಿಲರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ NICU ಸ್ಟಾಫ್ ಇಷ್ಟಿದಾರಲ್ಲ, ನೀವು ಏನರ ನಿಮ್ದು ಹಾಲ್ ಸಿಕ್ರೀಷನ್ ಪಾಪುನ ನಮ್ಮ ಕಡೆ ಒಪ್ಪಿಡಿದಕ್ಕೆ ಬಂತು, ಪಾಪುನ ತೂಕ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು, ಫೀಡಿಂಗ್ ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಫೀಡಿಂಗ್ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡುತ್ತೆ. ನೀವು ಬರೋದು ಒಂದು ಸಲ ಬಂದಿರ್ತೀರಿ ನಮ್ಮ ಕಡೆ, ಆಮೇಲೆ ಅವಾಗ ಫೀಡಿಂಗ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡಕತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನ ನೋಡಕ್ಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ KMC ಅಂತಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿಟ್ಟು ಹೇಗೆ ಹಾಲು ಕುಡಿಸ್ತಾರೆ, ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ ಹಾಲು, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೇನೋ ಇಲ್ಲೋ, ಫಸ್ಟ್ ಎದೆ ಹಾಲು ಕರೆಕ್ಟ್ ಪಾಪು ಲ್ಯಾಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೇನೋ ಇಲ್ಲೋ, ಕೌನ್ಸಿಲರ್ಸೇ ಇದ್ದಾರೆ. ಅಫ್ಕೋರ್ಸ್ ನಾವಂತೂ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೂಡ ಅವ್ರ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಆದ ಕೌನ್ಸಿಲರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕಂತಂದ್ರೆ IYCF ಒಂದು ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಇದೆ, ಇನ್ಫೆಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಚೈಲ್ಡ್ ಯಂಗ್ ಫೀಡಿಂಗ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್, ಅದನ್ನು ನಾವು September 4, 5, 6 ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದ್ರೊಳಗೆ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗನ್ನು ಬರುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಫಸ್ಟ್ 1000 days ಅಂತೀವಲ್ಲ. ಸೊ ಫಸ್ಟ್ 1000 days ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಇದೆ. ಸೊ ವಿ ಆರ್ ಕಂಡಕ್ಟಿಂಗ್ ದ್ಯಾಟ್ ಆಲ್ಸೋ ಇನ್ ಪಿಡಿಯಾಟ್ರಿಕ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಪಿಡಿಯಾಟ್ರಿಕ್ಸ್. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಫ್ರಮ್ ನ್ಯಾಷನಲ್ ವೈಡ್ ಫ್ಯಾಕಲ್ಟಿ ಬಂದು ಇದ್ರದ್ದು ಎಲ್ಲದ್ರದ್ದು ಮಹತ್ವ, ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ ಫೀಡಿಂಗ್ ಆಗಲಿ, ಬ್ರೆಸ್ಟ್ ಫೀಡಿಂಗ್ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲ ಥರದ್ದು ಮಹತ್ವ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಎಫರ್ಟ್ ಏನು, ಫಸ್ಟ್ 6 months ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಕೊಟ್ಟು ಆಮೇಲೆ ನೀವು 2 ವರ್ಷ ತನಕ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿರಿ. ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಇದ್ರದ್ದು ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು.
2: ಉತ್ತಮ.
1: कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिसनरना या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त काय मेसेज देऊ?
0: पहिले 6 महिने खूप इम्पॉर्टंट असतात, बाळाची वाढ, मेंदूची वाढ, नॉर्मल म्हणजे जे पण आहे सगळ्यांची वाढ. त्यामुळे आयांचा दूध एवढं महत्त्व आहे की तुमचं बाळ तुम्हाला हुशार पाहिजे, इंटेलिजंट पाहिजे असं असेल तर तुम्ही त्यांना अंगावरचं दूध पाजवाच. पहिले 6 महिने काहीच देऊ नका, अंगावरचं दूध पाजवा. अँड इट इज सायंटिफिकली प्रूव्हन, फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही आहे, त्याच्यावरती किती आर्टिकल्स आहेत. त्यामुळे ते एक पहिले 6 महिने करून त्याच्यानंतर 2 वर्षपर्यंत तुम्ही फीड करू शकताय. आणि काहीही तुम्हाला थोडं अडचण होणार पहिल्यांदा, त्यांना थोडं त्रास वगैरे असेल तर तुम्हाला त्रासची ते हे करायला खूप जण आहेत मदतीला, मग ते मदत घ्या. घरच्यांचं असू दे, डॉक्टरांचं असू दे किंवा कोणाचं पण असू दे, मदत मागा तुम्ही. म्हणजे असं नाही आहे की सगळं तुम्हीच करतोय म्हणून करू नका. ते फक्त बाळाची काळजी पण घ्यायची असते दुसरं कामाला, तुम्हाला जे तुम्हाला वाटतं की दुसरं करू शकताय मग त्यांची मदत घ्या, मग तुम्ही फोकसली बाळाची काळजी करून घेऊ शकताय.
1: थँक्यू सो मच मॅडम, या विषयाबद्दल तुम्ही वेळ दिलात आणि एवढी सविस्तर माहिती आपल्या लिस्नरपर्यंत पोहोचवली त्याबद्दल.
0: थँक्यू मॅडम मनीषा मॅम अँड मंजुनाथ सर, तुम्ही मला इथं बोलवून म्हणजे हे दिले म्हणतात, ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू.
1: केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू होता आणि ज्यामध्ये डॉक्टर सोनाली बिजरगी आपल्यासोबत होत्या, ज्या लहान मुलांच्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे. मी होते तुमच्यासोबत मनीषा,
2: ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ, ಇದು 90.4 FM KLE ಕನಸು ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ರೇಡಿಯೋ ಕೇಂದ್ರ. ನಮಸ್ಕಾರ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या युवा शक्ती कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सायली देवधरीला. सायली बद्दलची अधिकची माहिती सांगायची झालं तर सायलीचं शिक्षण BSc BEd झालेलं आहे आणि गेली 9 वर्ष नारदीय पटडीची रामदासी कीर्तनकार म्हणून ती कार्यरत आहे. समर्थ शिष्या आद्य कीर्तनकार संत वेणास्वामी यांच्या परंपरेतील रामदासी कीर्तनाचे मार्गदर्शन मिरज येथील संत वेणास्वामी मठाचे मठाधिपती गुरुवर्य सभ कौस्तुभ महाराज रामदासी यांच्याकडे सुरू आहे. कीर्तन विशारद ही पदवी प्राप्त झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक ठिकाणी सेवेची संधी तिला मिळालेली आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, कोल्हापूर, सज्जनगड, गोंदवले, बेळगाव, मुंबई, उगार, परांडा, मिरज, सांगली आदी अनेक ठिकाणी कीर्तनाची संधी प्राप्त झालेली आहे. सध्या व्यावसायिक कीर्तनकार तसेच एक शिक्षिका म्हणून ती कार्यरत आहे. सायली, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: खूप छान परिचय तुझा आहे आणि कीर्तनाचं मेन तुझा आहे, म्हणजे कीर्तनकार आहेस तू. तर सुरुवात आपण तिथूनच करूया की ही कीर्तनाची आवड तुला कशी लागली?
1: नक्कीच, खरं तर आमच्या घरामध्ये कुठेही कीर्तनाची पार्श्वभूमी नाहीये, पण माझे सद्भाग्य म्हणा किंवा माझी पूर्वपुण्याय म्हणा, तर मी ह्याच्याकडे ऍक्सिडेंटली वळले.
0: बर.
1: BSc ला असताना फर्स्ट इयरची एक्झाम झालेली होती आणि सुट्टीत काहीतरी नवीन शिकायचं. माझ्या आईच्या आत्या सौ अनिताताई नरगुणकर बेळगावच्याच आहेत त्या, त्याही कीर्तनकार आहेत.
0: बर.
1: तर जिथे तुम्ही उल्लेख केला वेणास्वामी मठ मिरज, त्याबद्दल थोडीशी मी आधी माहिती सांगते. तर तिकडे मठाधिपती माझे गुरुवर्य कौस्तुभ महाराज रामदासी हे निस्पृहपणे कीर्तन भक्तीचा प्रसार करतात, म्हणजे अगदी विनामूल्य ते कीर्तन प्रशिक्षण वर्ग ठेवतात. दर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये संस्कार शिबिर घेतली जातात, बाल संस्कार शिबिर. त्यासाठी महाराष्ट्र बाहेरून अनेक मुलं, मग त्यामध्ये संगीत, कीर्तन, वैदिकी वगैरे, पौरोहित्य इत्यादी सर्व. तसं माझ्या आजीनं आईला फोन केला की मे महिन्यामध्ये शिबिर आहे, तर काहीतरी नवीन शिकू देत. आणि होय नाही असं करत मला कीर्तनाचं क सुद्धा माहीत नव्हतं, असं म्हणलं तर हरकत नाही, काहीच मला पार्श्वभूमी नव्हती. पण नाही म्हणत म्हणत मी अचानक जायचा असा निर्णय घेतला आणि घरातल्यांच्या पाठिंब्यामुळे मी तिथे पोहोचले.
0: बर.
1: आणि तीही रंजक गोष्ट आहे खरं तर, मी कीर्तन शिकणारच नव्हते मुळामध्ये. घरामध्ये एक हार्मोनियम पडून होती, आईच्या आजोबांची ती होती आठवण म्हणून तिने आणलेली, आणि वाजवायला कुणालाच येत नव्हती.
0: बर.
1: मग तिथे जे वेगवेगळे विषय होते त्यामध्ये हार्मोनियम पण एक विषय होता. मग मी विचार केला की काय शिकूया, मग आपण हार्मोनियम शिकू आणि बाकीचे जे सत्र असायचे ती कॉमन असायची, आणि कुणी तबला शिकायचं, कुणी हार्मोनियम आणि कुणी कीर्तन.
0: बर.
1: मग मी हार्मोनियम शिकूया असा निर्णय घेतला. मग तिथे गेल्यानंतर जेव्हा रजिस्ट्रेशन करत होतो आम्ही सगळेजण गेलेलो घरातले आलेले सोडायला, आणि पहिल्यांदा असंच वाटलं की महिनाभर तू कशी काय राहशील अशी घरापासून लांब. आणि मलाही असं वाटलं नव्हतं की मी तिथे राहीन आणि ते शिबिर पूर्ण करीन. आणि महाराज असं म्हणाले, कदाचित त्यांना तसं काही जाणवलं असेल किंवा त्यांनी तसं हेरलं असेल, म्हणा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कीर्तनाला का नाही नाव घालत आहे हिचं. मग मी खरं तर हसायला लागले, आई आणि आजी सोबत होत्या. मी म्हटलं मला कीर्तनातला क सुद्धा येत नाही आणि कसं काय, म्हणजे कीर्तन मी कसं शिकेन. मग सगळ्यांनी असं मला सल्ला दिला की तू शिकून, महाराज पण म्हणाले बसून बघ एक दिवस, जर आवडलं तर ठीक, नाही तर पुन्हा बदल, काही हरकत नाही. आणि असं म्हणून ती झांज माझ्या हातात जी आली तेव्हा ती गुरुकृपेने ते आजवर अशीच चालू आहे. आणि त्याचा मला इतका आनंद मला मिळाला त्यातनं, जणू काही हे मी ओळखते जे हरवलेलं आहे ते मला काहीतरी सापडलंय, काहीतरी नवीन मला मिळालं असं मला वाटलं. खूप आनंद झाला मला. आणि ते शिबिर मी पूर्ण केलं एक महिन्याचं, त्यामध्ये प्रथम क्रमांक तिथं प्राप्त झाला. आणि असंच तेव्हापासून अगदी मी शनिवार रविवार कॉलेज सांभाळून 2-3 तासाचा प्रवास करून जमेल तसं जाऊन शिकले. तिथे गुरुकुलामध्ये महाराजांनी अनेक हजारो विद्यार्थी ते घडवतायत, ज्ञानदानाचं काम करतायत. म्हणजे खरोखर ज्ञानदान कसं आहे हे मला त्यांच्याकडे बघायला मिळालं, शिकायला मिळालं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं. आणि मग तिथून ती आवड निर्माण झाली आणि ह्याच्याकडे मी प्रोफेशन म्हणून पण बघीन असं मला वाटत नव्हतं. असंच आवड म्हणून, छंद म्हणून करत करत आज ते प्रोफेशन म्हणूनही करत आहे. त्यात अजून भरपूर कार्य करायचं आहे.
0: ओके.
1: अशी रंजक ही माझी गोष्ट आहे की ह्याच्याकडे कशी वळाले.
0: म्हणजे अशा प्रकारे तुझी सुरुवात झाली कीर्तनाची. म्हणजे कीर्तन हा जो प्रकार आहे तो थोडासा अवघड पण वाटतो, म्हणजे आम्हाला ऐकतानाच आता वाटत होता. तर मुळातच संगीताची पार्श्वभूमी नाही किंवा अजिबात असं काही पहिल्यांदा शिकलं नाही किंवा मूळची आवड नाही असं म्हणायला हरकत नाही थोडा वेळ, पण एवढा अवघड प्रकार आणि मग कसं काय एवढा इझिली शिकलीस आणि एवढं छान सादरीकरण आहे तुझं आता प्रेझेंटेशन?
1: खरं तर असं म्हणलं जातं की नव्याने सुरुवात अबकडे जेव्हा आपण शिकतो आणि जेव्हा पाटी कोरी असती तेव्हा शिकलेल्या जास्त सोपं असतं. काहीच माहीत नसल्यामुळे कदाचित मी ते छान ग्रास्पिंग करून घेतलं असेल असं मला वाटतं. आणि ही शेवटी गुरुकृपा पूर्वसंचित ज्याला म्हणलं जातं आणि हेच श्रेय मी माझ्या गुरुवर यांना दिल. म्हणजे ज्या कौशल्य त्यांनी शिकवलं आम्हाला धडे दिले की एका शिबिरामध्येच ते सादरीकरण त्यांनी इतकं छान करून घेतलं. शेवटच्या दिवशी जेव्हा पालक शिबिर बघण्यासाठी येतात तेव्हा घरातल्यांनाही असंच वाटलेलं की काय करेल बरं ही वगैरे, पण ते छान सादरीकरण घडलं ह्याला मी गुरुकृपा आणि गुरु आमच्या गुरुजींचं जे शिकवण्याचं कौशल्य आहे क्या, म्हणजे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अगदी 5 वर्षापासून ते 50, 60, 70 वर्षापर्यंतचे विद्यार्थी सुद्धा तिथे शिकायला होते एकाच शिबिरामध्ये वेगवेगळ्या वयोगटाचे. त्यामुळे शिकवताना ते 5 वर्षाच्या बालकालाही समजलं पाहिजे आणि 70 वर्षाच्या वृद्धालाही समजलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी ते शिकवलं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये मी गेले तेव्हा मला त्याचं काहीच गांभीर्य नव्हतं, निरागसपणा आणि आल्लडता. त्याच्यामुळे कदाचित ते मी खूप छान समृद्धतेने ग्रास करण्याचा प्रयत्न केला. आणि कीर्तन ही नुसती कला नाहीये तर ही भक्ती आहे. आणि ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की नारद मुनी देवर्षी नारद ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं आजच्या काळात तर चालतं बोलतं वर्तमानपत्र, तर त्यांनी ही कीर्तनाची परंपरा सुरू केली. आणि नवविधा भक्तीमधली दुसरी भक्ती ही कीर्तन भक्ती आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वांगीण आपल्याला ज्ञान असावं लागतं, गायनाचंही थोडं ज्ञान, तालाचंही ज्ञान, हातामध्ये झांज असते म्हणजे तालाचं ज्ञान, त्यानंतर वेगवेगळी पदं गायली जातात. आणि कीर्तनाचं इतकं महात्म्य आहे की साक्षात भगवंत कीर्तनात अधिष्ठान असतं. मी आज आल्यानंतर पण तुम्हाला सांगितलं असेल की माझ्या पायाखाली काहीतरी हवंय मला, कारण की ती कीर्तनाची गादी असते. आणि नारद मुनींनी एकदा भगवंतांना प्रश्न विचारला की तुम्ही नक्की कुठे असता, तुमचा पत्ता नक्की काय, तेव्हा भगवंत म्हणाले की नारदा नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रो मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे जिथं माझे भक्त असतात, जिथं भक्त माझं कीर्तन करतायत, तिथं मी प्रत्यक्ष उभा असतो. त्यामुळे तुम्ही आता पाहिलं असेल की मी उभ्यानं कीर्तन केलं, भगवंत सुद्धा आपल्या भक्तासाठी समोर तिष्ठत उभा राहिलेला असतो त्याचं कीर्तन ऐकण्यासाठी. म्हणून कीर्तनकार हे उभारून कीर्तन करतात अशी पद्धत आहे. आणि मी ज्या पठडीचं कीर्तन केलं त्याबद्दल थोडंसं सांगते. तर रामदासी पठडी नारदीय कीर्तनाचीच ही एक पठडी आहे. तर नारद मुनींनी ती कीर्तनाची परंपरा सुरू केली म्हणून त्याला नारदीय कीर्तन असं म्हणतात. आणि रामदास स्वामींच्या काळापासून म्हणजे जवळजवळ 350 वर्षापूर्वीपासून रामदास स्वामींच्या त्या कीर्तन परंपरेला रामदासी कीर्तन असं म्हणलं जातं. तर पद्धत अगदी ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त नमन आमचं थोडंसं वेगळं असतं. आणि रामदास स्वामींनी जे कार्य केलं ते आपण सगळे जाणतोच. आणि जिथे मी कीर्तन शिकले ते तिथला पण उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतंय, कारण ज्या परंपरेमध्ये मी शिकले त्या वेणा स्वामी म्हणजे रामदास स्वामींच्या शिष्या समर्थांच्या अनेक स्त्री शिष्या होऊन गेल्या, पण फक्त आणि फक्त वेणा स्वामींना कीर्तन करण्याचा अधिकार त्यांनी दिला होता, कारण तसा त्यांचा अधिकार होता आध्यात्मिक. आणि त्यांच्या कीर्तनाला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजही असायचे अशा लेखी दाखलेही त्यांच्या पद्यामध्ये काव्यामध्ये होत्या. आणि त्या आद्य कीर्तनकार म्हणजे जगातल्या पहिल्या स्त्री कीर्तनकार आपण म्हणू शकतो, नाहीतर त्याच्या आधी स्त्रिया कीर्तन करत नसत. म्हणजे थोडक्यात त्यांनी ती कीर्तनाची सुरुवात केली. अर्थात कीर्तनामध्ये स्त्री पुरुष हा असा अध्यात्मामध्ये भेद नाहीये. वेणा स्वामींचा अधिकारच तसा होता, त्यांच्यामुळे त्यांना ती परंपरा प्राप्त झाली. आणि समर्थांची ती परंपरा पुढे वेणा स्वामींपासून आत्ताचे जे मठपती आहेत तसा होता, त्यांच्यामुळे त्यांना ती परंपरा प्राप्त झाली. आणि समर्थांची ती परंपरा पुढे वेणा स्वामींपासून आत्ताचे जे मठपती आहेत विद्यमान कौस्तु महाराज रामदासी अगदी निस्पृहपणे विनामूल्य ते प्रसार आणि प्रचार करतात. आणि माझं भाग्य थोर की त्या आद्य स्त्री कीर्तनकारांच्या पठडीमध्ये मी कीर्तन करते. मग आता तुम्ही बघितलं असेल नारदीय, रामदासी, वारकरी हे वेगवेगळे जरी प्रकार आपल्याला दिसले तरी शेवटी कीर्तनाची गादी ही एकच आहे आणि ध्येय एकच आहे की भगवत प्राप्ती, कारण भक्तीतील ही द्वितीय भक्ती आहे. तर अशी ह्याची कहाणी किंवा गोष्ट आहे.
0: म्हणजे याचं महत्व इतकं आहे तर म्हणजे स्वतः भगवंत याला उपस्थित असतात किंवा ऐकतात किंवा त्यांचा काय म्हणू आपण ते आहेत असं आपल्याला हो भास होऊ शकतो किंवा अनुभव होऊ शकतो.
1: हो, खरं तर प्रत्येकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार हा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा येत असणार आहे. पण मला असं वाटतं की माझ्यासाठी मी आता प्रत्येक कीर्तन हे एक वेगळा अनुभव देऊन जाणारी गोष्ट असते. म्हणजे आपण इतर शैक्षणिक जर कोर्स बघितले तर त्याला एक कालावधी असतो की 3 वर्षात डिग्री, त्यानंतर 2 वर्षानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. पण कीर्तन ही भक्ती आहे, म्हणजे जेवढं मुरत जाईल, जसं लोणचं जेवढं मुरत जाईल तेवढं ते छान रुचकर होत जातं. तसं रोजचं कीर्तन नवीन, आज जरी मी कीर्तन केलं आणि हेच आख्यान उद्या जर मी नवीन मांडलं तर त्यातनं काहीतरी नवीन मला प्राप्त झालेलं असतं आणि काहीतरी नवीन अनुभूती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे अशी ही कीर्तनाची रंजक गोष्ट म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक कीर्तन हे नवीनच असतं, जरी किती वर्ष आपण कीर्तन केलं आणि ही अव्याहत चालू असणारी प्रक्रिया आहे. आणि कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन आहे कीर्तन भक्ती.
0: ओके.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: मग सायली, म्हणजे तू एवढ्या कमी वयामध्ये हे चालू केलीस, म्हणजे किती वर्षापासून तू हे सुरुवात केली?
2: आता हे 2017 साली मे महिन्यात मी जे शिबिर केलं आणि आता 2026 म्हणजे 9 वर्षाची ही जर्नी आहे आणि अशीच चालू राहणार आहे. गुरुकृपा आहे असंच म्हणेन मी. आणि हाच माझ्यासाठी अनुभव आहे की मी सगळा व्याप सांभाळून कीर्तन करू शकते. हीच माझ्यासाठी अनुभूती आहे की भगवंत आणि गुरुकृपा असल्यामुळे ते मी

0: करून घेत आहेत माझ्याकडून.
1: बरोबर. मग आताचं जर युथ जनरेशन आपण बघितलं, युवा पिढी जर पाहिली आपण, तर त्यांना अध्यात्माकडं तेवढी ओढ नाहीये म्हणावी तशी. ते सगळे म्हणजे वेगळ्या युगात गुंतलेले आहेत, सगळ्यांची आपली वेगवेगळी कामं. मग काय वाटतं तुला, म्हणजे आपण अध्यात्माकडं किती लक्ष आपलं असावं, किंवा किती त्याचं थोडं तरी आपल्या रुटीन मध्ये असावं का, असं काय वाटतं?
0: आता खरं तर आपला दृष्टिकोन असा असतो की 25 पर्यंत शिक्षण, मग लग्न, मग 30 मुलं बाळ आणि मग रिटायरमेंट आफ्टर 60 आपण ह्याच्याकडे वळूया, असा आपला दृष्टिकोन असतो.
1: हो ना.
0: पण म्हणजे आपण काय करतो तर आयुष्याच्या वेगवेगळ्या वयोगटाच्या टप्प्यांमध्ये त्याला बायफोकेट करतो. पण खरं तर अध्यात्म आपल्याला काय शिकवतं, तर कसं जगायचं हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. म्हणजे त्याला खूप काही वेळ काढावा असं काही नाहीये. रोजची 10-15 आपण ड्रील जर स्कोर करत असेल तर सहज एक तास आपला फोन मध्ये जातो, अगदी तुमचाही जात असेल माझाही जातो. मग तीच एक बैठक जर आपल्या समर्थ रामदास स्वामींनी तेच कार्य केलं जे रामदासी पठडीच्या कीर्तनात आम्ही ह्याचाच प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. वेणा स्वामींनी हेच कार्य केलं. देव, देश आणि धर्म ह्या गंगा यमुनांचा त्यांनी मेळ साधला आणि बलोपासनेचं सुद्धा त्यांनी महात्म्य सांगितलं. म्हणजे रामाची उपासना तर दिलीच, पण जे वेगवेगळ्या ठिकाणी मारुतींची स्थापना केली, आसेतू म्हणजे हिमालयापासून काश्मीर ते कन्याकुमारी भ्रमंती केली पायी, आणि तो काळच अर्थात तसा होता, यवनांचं राज्य होतं, त्या त्या ठिकाणी जावं, रामदासी संप्रदायाचा आपल्या संत साहित्य जतनासाठी सुद्धा खूप मोठा कार्यभार आहे, त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे थोडासा विषय डायव्हर्ट होतोय, पण हे सांगणं मला इथं गरजेचं वाटतंय की समर्थ रामदास स्वामींनी जे 1100 मठ स्थापन केले, त्या मठांचं खूप मोठं कार्य आहे. फक्त देव नाही तर देव, देश आणि धर्म या तिघांचा ऐक्य साधायचं असेल तर आध्यात्मिक बेस असणं खूप गरजेचं आहे. मग त्यामुळं शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या या दोघांच्या कार्यामुळं आज आपण अगदी निवांतपणे हा कार्यक्रम करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही.
1: अगदी 100%. माझा प्रश्न असा होता,
0: आध्यात्मिकतेची
1: युथ जनरेशन आता अध्यात्माकडे तेवढं नाही अट्रॅक्शन त्यांचं, तर त्यांनी कसं म्हणजे स्वतःला इकडं थोडस वळवावं?
0: तर कीर्तन हे सुद्धा एक प्रभावी माध्यम ठरू शकतं ह्याला अट्रॅक्ट करण्यासाठी असं मला वाटतं. तर जे आपण म्हणतो की एवढ्या वर्षानंतर आपण नाम घेऊया किंवा एवढ्या वर्षानंतर आपण भक्ती करूया किंवा मुळात अध्यात्म म्हणजे काय हेच किंबहुना कळत नाही. आता कीर्तनात जर आपण बघितलं तर तुम्ही आता पाहिलं असेल की 2 पार्ट आहेत कीर्तनाचे, म्हणजे पूर्वरंग आणि उत्तरंग. तर पूर्वरंग म्हणजे काय तर थोडक्यात सांगू तर फिलॉसॉफी, आणि उत्तरंग म्हणजे कथा सांगितली जाते.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याचं एक्झाम्पल थेअरी.
1: बरोबर.
0: कुठली गोष्ट आपल्याला सिद्ध करायची असेल तर थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही सांगावं लागतं. मग पूर्वरंगामध्ये वेगवेगळ्या संतांचे अभंग, श्लोक, ओव्या याच्याद्वारे निरूपण केलं जातं आणि आख्यानाद्वारे त्याचं एक्झाम्पल दिलं जातं जेणेकरून तो मुद्दा आपल्याला पटावा. आणि आता कीर्तनाचे सुद्धा राष्ट्रीय कीर्तन वगैरे असे अनेक प्रकार आहेत की हा योगे आपण तरुणाईला इथे ओढू शकतो असं मला वाटतं. आणि मला स्वतःला कीर्तनाचा माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप छान फायदा झाला. म्हणजे ह्याच्यामुळे आपला विवेक वाढतो, सत्सद्विवेक बुद्धी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मनाला एक शांतता प्राप्त होते, आणि जर टाइम मॅनेजमेंट आपण नीट केलं तर सगळ्या गोष्टी नक्कीच सहज आहेत आपल्याला, त्यात काही अवघड असं मला वाटत नाही.
1: आताच्या युगामध्ये अध्यात्माची गरज एवढी आहे का, आणि असेल तर मग ती कशी आपण आत्मसात करावी? जसं तू आता सांगितलीच आहेस की कीर्तनापासून सुरुवात करायला हरकत नाही, पण प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतील किंवा प्रत्येकांना ते जमेलच असं नाही, तर सुरुवात आपण कशी करावी?
0: प्रत्येकाला कीर्तन करणं जमेलच असं नाहीये, कारण की ह्याला अनेक गोष्टी पाहिजेत, अनेका खूप अभ्यास केला पाहिजे. पण तुम्ही श्रवण नक्कीच करू शकता. जसं मी मगाशी पूर्वरंगात उल्लेख केला की पहिल्यांदा श्रवण भक्ती येते, श्रवण म्हणजे ऐकणं, आणि श्रवणानंतर कीर्तन भक्ती येते. म्हणजे तुम्ही कीर्तन प्रत्येकाने कीर्तन करणं शक्य नाहीये. आता मी कीर्तनकार आहे त्यामुळे मी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करू शकते समाजाचं. तुम्ही श्रोते म्हणून ऐकू शकता, तेवढाही तुम्हाला वेळ नसेल तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाचा तर सगळ्यात सुलभ मार्ग आहे. आपल्या शास्त्रांनी आपल्याला अनेक मार्ग दिले, जो आपल्याला सुकर मार्ग आहे तो आपण निवडावा. पण ह्याचं योग्य ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाहीये. हल्लीच्या काळात थोडंसं डायव्हर्जन म्हणा किंवा अनेक जण येत आहेत, जर तुम्ही युट्यूब ओपन केलं, एक विषय टाकला तर हजारो लोकांचे दृष्टिकोन त्यावर आहेत. मग ह्याच्यासाठी काय करायचं? एक तर मी म्हणेन आपल्याला सद्गुरूंची, आता हा थोडासा अध्यात्मातला विषय आहे गहन, की गुरुकृपा आणि गुरुप्राप्ती. सद्गुरु प्राप्ती जर झाली आणि ते गुरु पण कसे असावेत, आजकाल अनेक लोक रोज नवीन नवीन गुरु आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. पडतायत आणि अनेक गोष्टी नको नको त्या कानावर पडतात. मग ह्यासाठी संत साहित्याचा जर आपण आश्रय घेतला, नामस्मरण करू शकतो, येता जाता उठता बसता. अनेक संतांच्या महात्म्या, आता आपण काम करतोय, कुठलंही काम करतोय व्यवहारातलं, स्वयंपाक करताना जर त्या स्त्रीनं नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम त्या अन्नावर होईल, ती सात्विकता त्यामध्ये उतरेल. आता मी शिक्षिका आहे, तर मी शिक्षिका असताना शिकवणं हे माझा तिथे धर्म झाला. ते सोडून जर मी कीर्तन करते किंवा ते सोडून जर मी नाम घेते असं म्हणलं तर ते वावगं ठरेल, परिणामी त्याचा काहीच फायदा होणार
1: नाही.
0: पण ते करत असताना त्याच्या जोडीला जर मी नामाचं त्याला साधन दिलं तर ते अधिक परिणामी होईल. म्हणजे आपलं कोणतंही कार्य करताना नाम साधण्यासारखा सुलभ मार्ग मला इथे सगळ्या लोकांनी जर स्वीकारला तर खूप छान प्रबोधन होईल. आणि आध्यात्मिक मार्गावर आपण जर सुरुवात केली चालायला तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोष्टी बदलून जातात, आपले दुर्गुण नष्ट होतात, हळूहळू आपल्यामध्ये चांगल्या गुणांचा वाढ होत जाते आणि शांतता, एक अलौकिक शांतता प्राप्त होऊन जाते. कारण आत्ताचं युग जर आपण बघितलं तर खरोखर ते खूप स्ट्रेसफुल आहे, खूप स्ट्रेसफुल आहे. म्हणजे कॉम्पिटिशन पण खूप आहे, म्हणजे रोज आपण ऐकतो नवीन एक्झाम, त्याचा स्ट्रेस, काहीतरी अचीव करायचंय, धकाधकीचं आयुष्य. 50 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर एवढं धकाधकीचं आयुष्य नव्हतं माणसाचं, पण आता खूप धकाधकीचं आयुष्य आहे, स्ट्रेस लेवल खूप वाढली आहे आणि मानसिक रोग सुद्धा खूप वाढलेत, किंबहुना शारीरिक रोग सुद्धा खूप वाढले. आणि ह्या सगळ्याचं मूळ हेच आहे की मनाची अस्वस्थता. म्हणजे अनेक रोग हे सायकोसोमॅटिकलच असतात, त्याचं मूळ काय तर मनाची अशांतता. मग मनच एकदा स्थिर झालं, तेच भगवंताकडे लागलं की आपले व्यवहारिक कुठली कार्य अगदी छानपणे पार पडतात, त्याला काही जास्त करावं लागत नाही, अगदी स्मूथली ते पार पडू शकत.
1: नक्कीच. मग सायली मला सांग की तू जेव्हा कीर्तन करायला सुरुवात केलीस किंवा शिकायला गेली होतीस तेव्हा तू किती वर्षाची होतीस?
0: आता साधारण मी 19-20 ह्यास.
1: अच्छा.
0: म्हणजे टीन एजरच होते.
1: बरोबर. 11वीला वगैरे असतील कदाचित.
0: फर्स्ट इयर मध्ये होते, फर्स्ट इयर माझं झालेलं होतं.
1: मग म्हणजे घरातली अशी काही पार्श्वभूमी नाही आणि तरी सुद्धा तू इकडे वळलीस, तिकडे जाऊन राहिलीस, एवढं छान शिकलीस आणि तुलाही त्याचा चांगला अनुभव आला, मग आताही तुझं असंच प्रॅक्टिस चालू असतं का आणि ते करणं गरजेचं आहे का?
0: हो, नित्य प्रॅक्टिस ही हवी. खरं तर आता थोड्याशा धकाधकीच्या ह्याच्यामुळे जास्त वेळ द्यायला जमत नाहीये. घरात जरी कीर्तनाची पार्श्वभूमी नसली तरी प्रत्येक घरामध्ये आपल्याला महाराष्ट्रात तर दासबोध, मनोबोध हे अगदी कॉमन आहे. म्हणजे तो उघडून मी कधी बघितला नव्हता, पण असतो दासबोध. आणि मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात की मग काय करावं, मग अशा वेळी दासबोध, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांचा जर आपण आधार घेतला, म्हणजे दासबोधामध्ये तर सगळंच ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि कीर्तनासाठी या ग्रंथांचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक ग्रंथ जरी आपण अभ्यासला व्यवस्थित तरी त्यामध्ये सगळे विषय कव्हर होतात अगदी समर्थाने. दासबोधात कसं वागावं, कसं बोलावं, अक्षर कसं असावं, कीर्तन कसं करावं, सगळं ज्ञान, म्हणजे आध्यात्मिकही ज्ञान आणि व्यवहारिकही ज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. आणि कीर्तनासाठी तर नित्य अभ्यास हा करावाच लागतो. जरी वाचायला वेळ मिळाला नाही तरी काहीतरी अनुसंधान हवं, काहीतरी चिंतन हवं त्या विषयाचं.
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

0: मग कीर्तन म्हणजे फक्त आपण एक चार गाणी पाठ केलीत आणि ती सादर केलीत असं होत नाही, त्याला थोडी पार्श्वभूमी हवी, आपल्याला थोडस स्टोरी सांगायला पाहिजे किंवा त्याच्या पाठीमागची स्टोरी किंवा त्याच्याशी रिलेटेड अशा गोष्टी सांगून मग ते एक व्यवस्थित त्याचं प्लॅटफॉर्म होतो असं म्हणायला हरकत. तर मग या सगळ्या गोष्टींसाठी अभ्यासही आपल्याला तेवढाच हवा.
1: हो नक्कीच.
0: मग त्याच्यासाठी कसं म्हणजे कसं असतं ते शेड्यूल किंवा काय काय शिकावं लागतं आपल्याला?
1: आता ह्याचं पुन्हा मी सगळं योगदान माझ्या गुरुजींनाच देईन, कारण की कीर्तन हे खरंच सोपं नाही आहे तसं म्हणलं तर. पूर्वरंग आख्यान आणि त्यामध्ये गायन, गायन हे भगवंताला प्रिय आहे. स्वर संगीत ईश्वर को भावे अंतरात्मा अवघावे म्हणजे भगवंताला प्रिय असलेली गायनाची भाषा आहे, त्यामुळे त्याला आळवण्यासाठी तिथं गायनाचा वापर केलेला आहे. सुरुवातीला जी दोन पदं म्हणली जातात ती नमनाची पदं असतात, जसं मी रामदास याच्यामध्ये रामा हो जय रामा, त्यानंतर रामदास माऊली, म्हणजे आपण त्यांना आळवणी करतो की तुम्ही कीर्तनाला या. त्यामुळे गायनाचं थोडंसं बेसिक तरी ज्ञान असलं पाहिजे आणि तालाचं थोडं बेसिक ज्ञान. आणि कीर्तनाची शिबिरं जी घेतली जातात तर त्याच्यामध्ये ही सगळी मांडी म्हणजे तो पाया आपल्याला करून दिला जातो. मग त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण मी माझी सुरुवातच योग्य ठिकाणी झाली, त्यामुळे मला कुठेही भटकावं लागलं नाही.
0: गुरु चांगले भेटले,
1: योग्य गुरु मिळाले, त्यामुळे पाया भक्कम झाला. इमारत अजून सुरू आहे कन्स्ट्रक्शन इमारतीचं. मग बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं म्हणजे आमचे ऑनलाईनही वर्ग होतात तर बऱ्याच ठिकाणून जाऊन येतात, समाधान प्राप्त होत नाही, योग्य ते ज्ञान मिळत नाही. मग ह्यासाठी योग्य गुरु असणं खूप गरजेचं आहे, मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण अनेकदा आपल्याला अनेक शंका निर्माण होतात, त्या शंकांचे समाधान प्रत्यक्ष गुरूंशिवाय नाही कोणी करू शकत आणि स्वतःचा अभ्यासही असावा लागतो.
0: मग सायली आता तू म्हटलीस की याला प्रोफेशनही तू बनवलेली आहेस, आता मग फ्युचर मध्ये काय प्लॅनिंग आहे तुझे?
1: प्रोफेशन ऍज अ प्रोफेशन सुद्धा यामध्ये खूप संधी आहे आता ऍज अ कीर्तनकार म्हणून. तर अशीच इच्छा आहे की कसं आहे, मी टीचिंग आणि कीर्तन हे दोन्ही प्रोफेशन सध्या करतेय. आपण डॉक्टर इंजिनियर हे कमी पडले तर काहीतरी सोय करू शकतो, पण जर कीर्तनकारच देशातनं नष्ट झाले तर जे काय आत्ताचं तुम्ही जे मगाशी तुम्ही उल्लेख केला की आजूबाजूचं जे वातावरण आहे, आपण म्हणतोय की पिढी भ्रष्ट होतीये किंवा संस्कारहीन होत जाते, जे कीर्तनाने काय होतंय तर आपल्या धर्मासाठी देशासाठी खूप मोठं योगदान हे कीर्तनकारांचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे सगळं सांभाळून अजून ह्याच्यामध्ये झेप घ्यायला मला खूप आवडेल. आणि आमच्या गुरूंनी जे सांगितलंय की एकदा जी झांज घेतलीय ती आता खाली ठेवायची नाही, म्हणजे काय हा वारसा चालू ठेवायचा. आणि ही शेवटी भगवंताची सेवा आहे, जरी तुम्ही प्रोफेशन म्हणून जरी केलं तरी ही एक प्रकारची सेवा आहे भगवंताची, ह्यातनं अनेक लोकांचं प्रबोधन होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून अनेक ठिकाणी संधी प्राप्त होतील, तिथे कीर्तन संधी म्हणून करायला खूप आवडेल कीर्तन सेवा वेगवेगळ्या ठिकाणी.
0: अच्छा, मग याच्या व्यतिरिक्त तुझ्या काय आवडीनिवडी आहेत?
1: गायन, कीर्तन हीच माझी खूप मोठी आवड आहे. वाचन ह्याला लागेल तेवढं थोडंफार वाचन, दासबोध, वेगवेगळी संताख्यानं वाचणं. गायनाला सध्या मला वेळ मिळत नाही स्वर साधनेला, पण ते पण त्याची पण आवड आहे. आणि कीर्तन हीच मोठी माझी आवड आहे, त्यामुळं त्यातनं वेळ मिळालं की ह्याचा काहीतरी अभ्यास करायचा.
0: अच्छा, मग आता म्हणजे कीर्तन किंवा संगीताची पार्श्वभूमी नसताना तू इतकी छान आता कीर्तन सादर करतेस, किंवा या क्षेत्रामध्ये पुढे करिअर करायचाही विचार आहे तुझा, घरच्यांचा काय विचार आहे?
1: घरच्यांच्या सपोर्टमुळेच आतापर्यंतची जर्नी चालू आहे, त्यामुळे त्यांचं मोलाचं योगदान म्हणायला हरकत नाही, त्यामुळेच ही जर्नी सुरू आहे. आणि पुढेही नक्कीच त्यांचा सपोर्ट मिळेल ह्याची खात्री आहे.
0: तू एक शिक्षिका म्हणून आता सध्या कार्यरत आहेस, तर काय वाटतं तुला मुलांच्याकडे बघून की काय त्यांच्यामध्ये बदल आपण घडवून आणावेत?
1: हो, जे मला सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी जाणवती की पेशन्सची लेवल खूप कमी होत चालली आहे. म्हणजे मी आता ह्या 3 ते 4 वर्ष ह्या प्रोफेशन मध्ये आहे शिक्षिका म्हणून सुद्धा, तर प्रत्येक वर्षी मला हे भासतंय की पेशन्स लेवल खूप कमी होत चालली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांची सुद्धा आणि त्यांच्या पालकांची सुद्धा. मग अगेन आपण मगाशी जे बोललो की ह्याचं कारण मूळ हेच आहे की अध्यात्मापासून आपण भरकटत चाललो.
0: बरोबर,
1: म्हणजे फक्त बाह्य देखावा, म्हणजे बाह्य देखाव्यासाठी. आता आपण जर कुठे बाहेर निघालो तर आपण असंच गबाळ्यासारखं बाहेर नाही पडत ना, छान राहतो, नीट नेटक राहायलाच पाहिजे. पण म्हणजे मला सांगायचं काय, फक्त बाह्य देखाव्याकडे, कुठलाही आता आपण सण साजरे करतो तर आपण पहिल्यांदा काय करतो, हा फोटो काढूया, हा पहिल्यांदा मला इन्स्टाला पोस्ट करायचंय, म्हणजे दिखाऊगिरी जी म्हणतो ते वाढलंय, त्यामधला खरा भावार्थ हरवत गेलाय. पूर्वीच्या काळी संयुक्त एकत्र कुटुंब पद्धती होती, आता न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे संस्कारहीनता खूप वाढलेली आहे. मुलांमध्ये पेशन्स कमी आहेत आणि लगेच क्रोध येतोय मुलांना लगेच. म्हणजे एखादा शब्द जरी बोलला तरी लगेच मारामारी करणं, म्हणजे हे खूप जास्त वाटतं मला ह्या वयाला, म्हणजे ते पेशन्स हळूहळू कमी होत चालले, ते संस्कारांचा अभाव जाणवतोय.
0: अच्छा, मग याच्यावरती तुझ्याकडून काही प्रयत्न चालू आहेत का?
1: हो, म्हणजे माझ्या लेवलला आता कसं होतं, शाळा म्हणल्यावरती काही मर्यादा येतात आपल्याला काही गोष्टींना, पण जे शक्य होईल तेवढं, म्हणजे काही श्लोक म्हणून घेणे मुलांचे, मनाचे श्लोक, मनाच्या श्लोकांचं तर एवढं सामर्थ्य आहे की समर्थ म्हणतात की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. म्हणजे त्याच्या नुसत्या श्रवणाने सुद्धा तुमच्या मनाचे विकार नष्ट होऊन जातात असं म्हणले. मनाला केलेला उपदेश आहे, म्हणजे सायकोलॉजिस्ट आहेत ते मोठे. मग काही मनाचे श्लोक म्हणून घेणे, रोज ठराविक श्लोक म्हणून घेणे, थोडस ध्यान करून घेणे, आणि यथा शक्ती जसं जमेल, म्हणजे आता एखादा सण आला तर त्या सणाचं महात्म्य काय, तो आपण का साजरा करतो, त्याचा शारीरिक म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार ते सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या ऋतुमानानुसार आपण सण साजरे करतो, आपल्या तब्येतीसाठी सुद्धा ते उपयुक्त असतं. म्हणजे तरुण पिढी काही करत नाही असं नाहीये, तुम्ही जर आता बघितलं तर अनेक जण ह्याच्याकडे वळतायत, पण होतंय असं त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एखादा मुद्दा आपण सायंटिफिकली पटवून द्यावा लागतो. कीर्तनामध्ये सुद्धा काहीही बडबडून किंवा फापट पसारा बोलून चालत नाही.
0: बरोबर,
1: तर प्रूफ सहित म्हणजे पुराव्यासहित, म्हणजे जे काही आता मी आजही कीर्तन साजरीकरण केलं तर अमुक अमुक संतांचा हा अभंग आहे किंवा दासबोधातली होऊ आहे वगैरे वगैरे, असं शास्त्राधार म्हणजे पटवून दिली ना कोणती गोष्ट, सायंटिफिकली पटवून दिली की नक्कीच आम्हाला पटतं. कारण मी सुद्धा क्युरियसली त्याच्यामध्ये आले, जेव्हा मी कीर्तनाकडे वळले ह्यातलं मला काही हे नव्हतं. नंतर गुरूंच्या मार्गदर्शनाने गायन आणि कीर्तन दोन्हीचा अभ्यास सुरू झाला, मग मी प्रत्येक गोष्टीकडे सायंटिफिक दृष्टिकोनानं बघण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे, जर आपण तसं मुलांना पटवून दिलं तर त्यांच्यामधले पॉझिटिव्ह बदल हे मला दिसून आले. थोडेसे जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे, पण अशक्य काहीच नाही असं मला वाटतं.
0: नक्कीच सायली, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि तू आलीस इकडं, आणि कीर्तन म्हणजे नेमकं काय, त्याचं शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे किंवा त्याची पारंपरिक हिस्ट्री काय आहे त्याबद्दल डिटेल आपण चर्चा केली, तुझ्या आवडीनिवडी आपण डिस्कस केल्या, आणि तुझ्याबरोबर बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.
1: धन्यवाद, आपणही मला संधी उपलब्ध करून केली. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.
0: हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सायली देवधर हिला ऐकत होतो. ती एक कीर्तनकार आहे आणि गेली 9 वर्ष कीर्तनाची सेवा ती करते. तिला आपण ऐकलं कसा होता आजचा कार्यक्रम, जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ठेवून आहात, आणि आता आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणाऱ्या न्यूज ऐकणार आहोत.
2: Earlier, the Lok Sabha was adjourned till 2 p.m. following opposition ruckus over several issues, including alleged police action during students' protest over the NET issue. When the House met at 11 a.m., the Lok Sabha paid tributes to the victims of the atomic bombings of Hiroshima and Nagasaki. The Lok Sabha Speaker Om Birla stated that today marks 81 years of the tragic atomic bombings in Japan.
3: 81 years ago, in Hiroshima and Nagasaki cities of Japan, on 6th and 9th August 1945, atomic bombs were dropped. In this terrible tragedy, lakhs of innocent people lost their lives and innumerable people were seriously injured. This house reaffirms its commitment to freeing the world from weapons of mass destruction.
2: The House also observed silence in memory of the victims of the atomic bombings of Hiroshima and Nagasaki. After that, Mr. Birla tried to take up the question hour, but the opposition members raised the issue of alleged police action during students' protests. The opposition members were demanding a statement from Union Home Minister Amit Shah on alleged police action during students' protests. As the pandemonium continued, the Lok Sabha was adjourned till 2 p.m. BJP MP and the chairperson of the Parliamentary Standing Committee on Communications and Information Technology, Nishikant Dubey, termed Meta CEO Mark Zuckerberg's apology a victory for India's laws, constitution and parliament. Talking to reporters at Parliament premises, he said, "It demonstrates that anyone wishing to do business in India must abide by Indian law."
4: ये भारत के कानून की जीत।
5: दिस इज अ विक्ट्री फॉर इंडियाज लॉज, कॉन्स्टिट्यूशन एंड पार्लियामेंट। इट डेमोंस्ट्रेट्स द स्ट्रेंथ ऑफ द प्राइम मिनिस्टर हु लीड्स 140 करोड़ पीपल, दैट एनीवन विशिंग टू डू बिजनेस इन इंडिया मस्ट अबाइड बाय द इंडियन लॉ।
4: उसको भारत का कानून मानना पड़ेगा।
2: Defence Minister Rajnath Singh today chaired a meeting in New Delhi as the Parliamentary Consultative Committee for the Ministry of Defence focused on the Territorial Army. Addressing the meeting, Mr. Singh said the Territorial Army is a living embodiment of the citizen-soldier concept. He said that while its members engage in civilian pursuits, they simultaneously don the uniform to safeguard the borders and maintain internal security. Mr. Singh acknowledged their role in carrying out relief and rescue work and providing medical aid to those in need during the Kerala floods, Odisha cyclone and the recent floods in Assam.
6: The Territorial Army has continuously expanded its role over the years. As new challenges emerged and circumstances evolved, the Territorial Army too steadily broadened its responsibilities beyond its limited mandate. Today, the Territorial Army is a trained, motivated and potent force comprising approximately 44,400 personnel and 59 different types of units across the country. Its contributions to social work and community service have also been widely appreciated.
2: Ports, Shipping and Waterways Minister Sarbananda Sonowal today said the port security environment is changing rapidly. He said that cyber threats, drones, supply chain disruptions, risks to digital networks, information systems and critical infrastructure have added an entirely new dimension to maritime security. Addressing the National Port Security Conference 2026 in New Delhi, Mr. Sonowal said security of the port is a shared national responsibility. The minister further said the government is moving towards the principle of security by design.
7: The proposed BOPS is ambitious to strengthen institutional capacity, improve regulatory oversight and enhance coordination among all stakeholders responsible for port security. It can help ensure better preparedness and more effective implementation of sensibility to protect our network, data and critical system.
2: Union Minister of New and Renewable Energy Prahlad Joshi today said the PM Surya Ghar Muft Bijli Yojana has crossed 50 lakh beneficiary households in India. Addressing the CII International Energy Conference and Exhibition in New Delhi, the minister highlighted that currently 19 lakh households are receiving zero electricity bills. Mr. Joshi said with the scheme, over 12 lakh households have earned 421 crore rupees by selling the surplus electricity. Talking about the non-fossil capacity, he said the country is well on the path to achieve the target of 500 gigawatts by 2030.
8: We have crossed 50 lakh beneficiary household. Today, 1 lakh households are added under the scheme every 6 days. The pace of the installation has increased more than 3.2 times in just 9 months, from 5,000 installation per day in October 2025 to over 16,328 per day in July 2026. And 19 lakh households are receiving zero electricity bill. More than 12 lakh households have earned 421 crore by selling the surplus electricity.
2: This is Akashvani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on our X handle at AIR News Alerts. And for details of stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download News on AIR app. Welcome back to the Midday News. The Bombay High Court today convicted former Tehalka editor Tarun Tejpal in the 2013 sexual assault case involving a former junior colleague. A division bench of Justices Neela Gokhale and Amit Jamsandikar of the Bombay High Court's Goa bench convicted Tejpal under provisions of the Indian Penal Code related to rape by a person in a position of trust or authority, sexual harassment and assault with intent to disrobe a woman. The court said it would pronounce the sentence later in the afternoon. During the hearing, Tejpal sought leniency, describing himself as a political victim and the father of two daughters. The case stems from allegations made by a former junior colleague who accused Tejpal of sexually assaulting her inside a hotel elevator during the ThinkFest event in Goa in November 2013. After he was acquitted by the trial court in 2021, the Goa government challenged the verdict in the High Court. The Supreme Court today refused to further relax the bail conditions of Ashish Mishra, the prime accused in the 2021 Lakhimpur Kheri violence case. A bench comprising Chief Justice Surya Kant and Justices Joymala Wagchi and V. Mohana dismissed Mishra's application, seeking relaxation of his bail conditions. The Supreme Court today asked petitioners, including Doctors Association, to file their responses to the centre's affidavit stating that shifting any ETUG from pen and paper to a computer-based format is under consideration. A bench of Justices P.S. Narasimha and Alok Aradhe scheduled the next hearing for August the 19th. The centre told the court that it is considering conducting any ETUG in a computer-based format, either in a single-stage or a two-stage model similar to the joint entrance examination, mains and advanced. In Jammu and Kashmir, the annual Sri Amarnath Ji Yatra has resumed after a one-day halt. The pilgrimage, which commenced on the 3rd of July, witnesses thousands of pilgrims undertaking the sacred journey under a multi-layered security grid on a daily basis. A report.
9: More than 470,000 pilgrims have performed darshan at the holy cave shrine since the commencement of the yatra. Every day, thousands of pilgrims, including men, women, children and others, undertake the yatra, which is scheduled to culminate on August 28. The yatra is presently continuing through the Baltal route only, as the traditional Pahalgam route is undergoing maintenance. Authorities have made elaborate arrangements to ensure smooth and safe conduct of the yatra. Shfaq Shah, Akashwani News, Srinagar.
2: The Indian Meteorological Department, IMD, has issued an orange colour warning for heavy to very heavy rainfall conditions over Uttarakhand, Jharkhand, Gangetic West Bengal, Odisha, Madhya Maharashtra, Konkan and Goa for the day. Heavy rainfall is also expected over Bihar, Chhattisgarh, Rajasthan, Himachal Pradesh, Madhya Pradesh, Uttar Pradesh, parts of Northeast India and the Andaman and Nicobar Islands till tomorrow. In Kerala, red alert indicating extremely heavy rainfall in three districts. More from our Thiruvananthapuram correspondent.
10: Idukki, Kottayam and Pathanamthitta districts in Kerala are under red alert, indicating the likelihood of extremely heavy rainfall. These districts were under orange alert earlier this morning. Orange alert predicting isolated very heavy rainfall remained in force in five districts. The remaining six districts in Kerala are under yellow alert, indicating the possibility of isolated heavy rainfall. Smithy M. Pallurithi, Akashvani News, Thiruvananthapuram.
2: Monsoon has intensified across Jharkhand, bringing a significant change in weather conditions over the past 24 hours. We have a report.
11: At least 20 people have lost their lives due to lightning strikes in Jharkhand during the past 24 hours. Giridih district reported the highest number of casualties with 11 deaths. The India Meteorological Department has issued an orange alert for the next 3 days in vulnerable areas of northwestern and central Jharkhand, warning of very heavy rainfall. A yellow alert has also been issued for the entire state, including Ranchi, Khuti, Ramgarh, Bokaro, Dhanbad and Kodarma, with a warning of strong winds. Mahvish Rahman, Akashwani News, Ranchi.
2: Flood conditions in Odisha continue to improve as water levels in all major rivers, including the Mahanadi, have receded. However, fresh heavy rainfall has caused widespread waterlogging in Bhubaneswar. Relief and restoration work is continuing in the flood-affected districts, even as authorities remain on high alert. We have more from our Odisha correspondent.
12: At present, 8 sluice gates of the Hirakud Dam remain open to regulate the reservoir level. Even as water levels fall, the hardships of flood-affected people continue, with restoration of normal life still a major challenge. Meanwhile, continuous heavy rain since last night has disrupted normal life in the capital city, Bhubaneswar. Several roads and low-lying areas in the city remain waterlogged, with rainwater entering many houses and damaging household belongings. The India Meteorological Department has issued an orange alert for heavy rainfall in Keonjhar and Mayurbhanj districts today and a yellow alert for the remaining districts. Rainfall alerts have also been issued for 20 districts tomorrow, though rainfall activity is expected to decrease over southern and western Odisha. Prakash Das for Akashwani News, Bhubaneswar.
2: On to sports, Indian javelin throwers Ashish Yadav and T. Dharanidharan, along with discus thrower Amanat Kamboj, secured places in the final rounds of their respective events at the World Athletics Under 20 Championships in Eugene in the USA. The finals will be played on Sunday. Hockey India today announced the 18-member Indian junior women's team for the AHF Asia Cup 2026 to be held in Mochi, China from August the 30th to September the 13th. The squad comprises 18 players along with two alternate players and will be led by midfielder Kaidem Shlema Chanu. And now before we end the bulletin, the headlines once again. Lok Sabha resumes proceedings amid opposition ruckus over several issues. Rajya Sabha adjourned till 2:15. Bombay High Court convicts former Tehalka editor Tarun Tejpal in 2013 sexual assault case. Amarnath Yatra resumes after day-long suspension due to security reasons. Orange alert issued for very heavy rainfall over Uttarakhand, Jharkhand, Odisha, Madhya Maharashtra, Konkan and Goa today. Hockey India announces 18-member junior women's team for AHF Asia Cup 2026 to be held in Mochi, China from August 30th. Javelin throwers Ashish Yadav and T. Dharanidharan, along with discus thrower Amanat Kamboj, storm into finals of World Athletics Under 20 Championships. With that, we end the midday news.
13: Namaskar. Aakashvani se dopahar samachar ke saath
0: 90.4 FM Venudhoni KLE Kanasuvarti tumhi tune in ahat ani आतापर्यंत आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणाऱ्या न्यूज ऐकत होतो. केली संगीत कट्टा हा शो सुरू होतोय, ज्यामध्ये मस्त गाणी प्ले करते. ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूर.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

गम्मत चम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला.

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैली

समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕೆಎಲ್ಇ ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ ಕೆಎಲ್ಇ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, ಜೆಎನ್ಎಂಸಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
1: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: फिलहाल तो यूं है कि कुछ कर नहीं सकते, तेरे बिन ही मरना होगा, साथ मर नहीं सकते। सूखे से पत्ते हैं एक टहनी पे लगे, किस्मत तो देखो कि झड़ नहीं सकते। फिलहाल तो यूं है कि कुछ कर नहीं सकते।
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद। जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी, मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना। उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे। आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय। याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात। ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी। तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम। आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OBD नंबर 16 येते। आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा।

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सदाशिव कृष्णा माळी यांना. ते मूळचे शिरदवाडचे आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी जी आधुनिक शेती केलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात ऐकतोय. तेव्हा कुठेही जाऊ नका, एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: आपण आधुनिक शेतीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आजकालची युवा पिढी जी आहे ती फक्त सर्व्हिस आपल्याला असावी किंवा बिझनेस काहीतरी करावा या गोष्टीकडेच आकर्षित होतीये, तर शेतीचं महत्व त्यांना सांगत असताना काय सांगाल?
1: तसं पाहिलं तर शेती फार फायदेशीर आहे, परंतु कर्तृत्व आणि माणसांचंच फक्त काम राहिलेलं आहे. वास्तविक बघितलं तर ग्रॅज्युएशन होऊन शेती करायला आलेत लोक. पूर्वी अनाडी लोक करत होते, पण आता एवढी सुविधा निर्माण झालेली आहे, त्या सुविधेचा जर उपयोग केला तर आज सुद्धा फार मोठी प्रगती आपल्याला करता येते असं माझं मत आहे. कारण मी 91-92 दरम्यान मी जवाहर रोजगार योजना म्हणून एक सरकारनं राबवलेली होती, त्या योजनेअंतर्गत मी आंबा बाग केलेली होती, हापूस आंब्याची बाग केली होती 1 हेक्टर.

0: त्या काळी माझ्याकडं वास्तविकबद्दल पाण्याची सोयही नव्हती. तरी सुद्धा पावसाच्या वर अवलंबून मी आंब्याची झाडं लावली. आपल्या भागात तसं पाहिलं तर हापूस आंब्याची झाड इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
1: हो ना, ती लागवड म्हणजे
0: गावात तिकडे देशी झाडं दिसतात, परंतु मी हापूस आंब्याची झाडं लावल्यामुळं लोकांना एक प्रकारचं आश्चर्य वाटलं. कारण आपलं का देश म्हणजे कोकण नाही आहे, आपण ह्या भागात असताना सुद्धा यांनी आंब्याची झाडं कशी लावली, हे
1: हापूस आंबा फक्त कोकणात येतो,
0: पण हे कसं काय याने केलं, हे काय मूर्ख आहेत का काय, हे काय कोकण आहे काय, असं मला काही लोकांनी म्हटलं त्याला. पण तरी सुद्धा मी माझं मन त्यात रमवलंच आणि मी हापूस आंब्याची झाडं लावली आणि 3 वर्षानंतर ती फळाला आली.
1: बर,
0: फळाला आली. निसर्गावर थोडे दिवस आम्ही त्याला जतन केलो. जतन करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पावसावर अवलंबून होतच, परंतु आम्ही पाण्याकंड कमी पडलो म्हणून आम्ही विहिरीतलं पाणी दुसऱ्याच्या आणून घालायचो. आम्ही कधी कधी आंघोळ सुद्धा प्रत्येक झाडाजवळ करायची. माझ्या कुटुंबातली माणसं 10-12 लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला मी असं सांगायचो की प्रत्येकाने आंघोळ जर करायचं असेल तर झाडाखाली प्रत्येकाने एकेका झाडाखाली करा असं मी सांगणार. असं करत करत मी ती झाडं 3 वर्षापर्यंत जतन केली आणि 3 वर्षानंतर योगायोग असा झाला की मला काहीतरी त्यातलं फळं दिसायला आली आणि गोड फळं दिसायला आली. आणि खरोखर त्याला मार्केट कसं आहे हे सुद्धा मला पूर्वी माहीत नव्हतं, पण मी माझ्या आसपासच्या बाजारात चौकशी केली तर तिथं असं वाटलं की हापूस आंब्याचा भाव फार मोठा आहे.
1: हो ना,
0: कारण देशी आंबे आम्ही 17-18 रुपये डझन विकतो, तर तिथं ती जवळजवळ 300-350 रुपये डझन विकत होती. मला आश्चर्याचा धक्का वाटला, खरोखर मी केलं ते अतिशय चांगलं केलो असं मला वाटलं. आणि त्यामुळे माझं आणि शेतीत मन रमलं. आणि तेव्हापासून म्हणजे ज्या क्षेत्रावर 1-1.5 एकर क्षेत्रावर 1 हेक्टर क्षेत्रावर अगदी 22,000 रुपये सुद्धा उत्पन्न होत नव्हतं, मला 3-4 वर्षानंतर थोडं वाढत म्हणजे 10,000 मिळाले, 20,000 मिळाले, 30,000 मिळाले. आज 5 लाख रुपये मला मिळतात त्याच क्षेत्रावर.
1: अरे वा.
0: आणि माझी पाण्याची सोय मला करता आली, इरिगेशनची सोय करता आली, पाण्याची मुबलक व्यवस्था करता आली नंतर मला, म्हणजे माझी परिस्थिती या आंब्याच्या झाडानं सुधारली असं मला म्हणायचं आहे. मग शेतीत बघितलं तर फार मोठा फायदा आहे, पण नुसतंच बघून काय उपयोगाचं नाही आहे. कर्तृत्ववान माणसं पाहिजेत, करणारी माणसं पाहिजेत असं मला म्हणायचं.
1: पण आता मनुष्यबळ कुठेतरी कमी पडते असं वाटतं तुम्हाला?
0: हा, तर मनुष्यबळ कमी पडते म्हणजे प्रत्येक माणूस हा शहराकडे चाललेला आहे, शेती करायला धजत नाही आहे आणि शेती परवडण्याची परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दृष्टिकोनातून. परंतु फळबाग जर केली आणि स्वतः रमण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा फायदेशीर आहे. आता आमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी ऊस शेतीत क्रांती करायचं ठरवलेलं आहे आणि क्रांती करत आहेत. आता आमच्या शेजारचे काही लोक आमच्या शेजारीच 30-40 टन सुद्धा कधी एकरी मिळत नव्हतं उत्पन्न, आता 100, 120, 130, 150 टनापर्यंत त्यांचा ओरेज गेलेला आहे. म्हणजे कोण लक्ष देत आहे, कोण शेती प्रामाणिकपणे करतोय, स्वतःहून लक्ष देऊन कोण करतोय, त्यांची शेती ही पिकतच आहे, त्यामुळे त्यांना फायदा होतच असतोय. पण आपण काहीच करायचं नाही आणि फक्त बांधावर जाऊन फिरून आलो आणि इतरांना सांगून करायला सांगून जर आम्ही दुसरीच काम करायला आलो तर शेती कधीही फायदेशीर ठरू शकत नाही.
1: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं?
0: माझं शिक्षण फक्त 11वी झालेलं आहे.
1: अच्छा,
0: जुनी 11वी.
1: मग 11वी नंतर तुमचं शिक्षण बंद झालं?
0: शिक्षण बंद झालं.
1: मग तुम्ही पूर्वीपासून म्हणजे शेतीच करताय?
0: नाही, पूर्वी मी 11वी शाळा सोडल्यानंतर इचलकरंजी शहरात एका इन्स्टिट्यूट मध्ये कामाला होतो.
1: अच्छा.
0: 10 वर्ष सर्व्हिस केली. मग सर्व्हिस नंतर सुद्धा तिथलं बदली करायला आली त्या कंपनीनं, इतर त्यांच्या कंपन्या होत्या. मग ठिकठिकाणी बदली करत मला जयशंपूरला घातलं. मग त्यानंतर मला ते येणं जाणं आणि तिथलं ते मला परवडेन असं वाटलं. मग त्यामुळे मी ती सर्व्हिस सोडली. आता सर्व्हिस सोडल्यानंतर करायचं काय म्हणून शेवटी मी आमच्या वडिलांची शेती आहे त्या शेतीत राबण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा. मग तुम्ही किती लोक आहेत आता सध्या?
0: मी आता सध्या आमचे 3 मुलं आहेत, 3 मुलांची 3 सुना आहेत.
1: बर.
0: आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत.
1: अरे वा,
0: अशी आमची व्यवस्था आहे.
1: अच्छा, म्हणजे अशी ही तुमची जॉईंट फॅमिली आहे. तर बर, मग शेतीबद्दल आणखीन विचारत असताना सर, तुम्ही तर म्हणजे त्याचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतलात, म्हणजे जी योजना काढली होती सरकारनं त्याचा फायदा करून घेतलात. पण आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना थोडं आधुनिक शेतीबद्दल ज्ञान असायला हवं किंवा त्याचा त्यांनी अभ्यास करून शेतीकडे वळायला हवं असं वाटतं तुम्हाला?
0: हो, मला तरी अतिशय असं वाटतंय की शेती आपल्याकडे भरपूर आहे आणि शेती आपण करावीच, कारण शेतीत जे मिळणार आहे ते उत्पन्न लाखो रुपयाने मिळणार आहे. शिवाय आपल्याला प्रत्येक प्रत्येक जण जर सर्व्हिसेस म्हणत बसलो तर शेतीचं काय व्हायचं? शेती असून आपल्याला म्हणजे किमती शेती असून सुद्धा त्याचा आपल्याला लाभ नाही आहे. मग सर्व्हिस न करता जर तुम्ही शेती करण्याचा चांगला प्रयत्न केला तर हजारो नवे लाखो रुपये सुद्धा मिळू शकतात. आज कित्येक उदाहरणं अशी आहेत की 10-10 लाख रुपये मिळवणारे आहेत
1: शेतकरी आहेत. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा आपण सदाशिव माळी यांना ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा विणूतोणी 90.4 KLE कनसूर.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या भावने या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत बोलत आहेत सदाशिव कृष्णा माळी. पण ही फळबाग करण्याआधी तुम्ही कोणतं पीक घेत होता?
1: सुरुवातीला मी फळबाग करण्याआधी वांग्याची लागवड केली होती. त्या काळाला 30 गुंठे वांग्याची लागवड मी केली होती आणि पाण्याची भयंकर कमतरता होती. पावसाच्या ह्याच्यावर आम्ही केलेली होती. थोडं पाणी आणि थोडा पाऊस अशा बेसवर काय येईल ते येईल ह्या बेसवर आम्ही केलेली होती. त्या काळी मला 8,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला 50 रुपये किलो किंवा 25 रुपये किलो असं वांगी असायची. त्या काळी मला मिळाले. मला असं वाटलं की ते हे 8,000 मिळवत ज्या अर्थी मिळाले त्यात म्हणजे एवढं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जर आपण सगळीच लागवड केली काहीतरी मिळू शकतात आपल्याला. सर्व्हिस करायची काय जरुरी नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी घट्ट शेतीतच रुजत गेलो असा माझा अनुभव.
0: बरं, मग तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
1: मला त्यासाठी स्थानिक लेवल ग्रामसेवक असतात, शेती अधिकारी असतात.
0: अच्छा.
1: अशा लोकांचा मला सल्ला मिळाला. म्हणजे मला जे माहिती नाही ते त्यांना मी विचारत होतो आणि ते प्रत्यक्षात मला सहकार्य करायचे यायच्या शेतीवर आणि मार्गदर्शन मला करायचे ते. आणि त्यामुळे मला ज्या गोष्टी माहित नाही त्या माहीत होत गेल्या आणि मला नेमकं करायला पाहिजे काय हे कळत गेलं. पीक म्हणजे काय आणि पीक कुठलं आहे आणि त्या पिकासाठी काय आवश्यक आहे, त्या पिकाच्या जीवनासाठी लागणारी आवश्यकता काय आहे हे त्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून मला समजलं. म्हणजे त्याचा काय लागते, त्याच्या आयुष्यभर NPK त्याचा काय असतोय हे मला समजलं. आणि त्यामुळे मला कुठलंही पीक करायचं असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्याने जर आपण गेलोच तर आधुनिक शेती करायला परवडते.
0: आजकाल सेंद्रिय खताचा खूप वापर करतायत शेतीमध्ये आणि त्याचा फायदाही आपल्याला बघायला मिळतोय, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल?
1: नाही नाही, खरोखर आता सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. कारण आता आम्ही आमच्या भागात बघतोय 1,000 एकर क्षारफळ झालेली जमीन आहे. त्या जमिनी पाणी जास्त झाल्यामुळे, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाद होत गेलेले आहेत. आणि वास्तविक बघितलं तर जमीन वाचवायचं असेल पुढच्या काळासाठी आपल्याला तर आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. अतिशय कमी पाण्यात आपल्याला शेती करायची आहे आणि सेंद्रिय पद्धतीने केलो तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे. आणि आज जे पिकत आहे किंवा आज जे शेती करणारे लोक आहेत ते अतिशय कीटकनाशक किंवा इतर रासायनिक द्रव्य वापरून शेती होत आहे आणि ह्या शेतीला पर्याय म्हणून आता फक्त सेंद्रिय शेतीच राहिलेली आहे.
0: पण वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रक्रिया आहे म्हणजे रासायनिक खतांचा वापर होतोय किंवा युरिया सारखा आपण वापरतोय ज्याचा अति भडीमार झाला तर जमिनीला ते हानिकारक आहे ते आता आपण जाणून घेतोय. पण तुमच्या जी एज ग्रुपची लोक अजूनही आजही शेती करतायत त्यांच्या डोक्यात एवढ्या पटकन ही गोष्ट जात नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
1: हा, अशा लोकांना माझं म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय आता इथून पुढे जमीन राहणार नाहीतर आम्ही दुष्काळग्रस्त भागात कसं अवस्था आहे तशी आमची परिस्थिती होऊन बसेल असं मला म्हणायचं. सेंद्रिय शेती हळूहळू हळूहळू सुधार जाईल पण ती केलीच पाहिजे, तरच आपण वाचणार आहे नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे वापरलेले रासायनिक खतं आहेत त्यामुळे संपूर्ण जमिनीचं विध्वंस होत चाललेलं आहे. आणि आज थोडं थोडं प्रमाणात का होईना आपण जर प्रयत्न करत राहिलो तर शेती सुधारायला वेळ सुद्धा लागणार नाही. 10 वर्षानंतर पूर्ण शेती सुधारते अशी काही लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटते सेंद्रिय शेती करत सुधारत जाईल आणि त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृतीची शेती टिकवता येईल असं मला वाटतं.
0: बरोबर, म्हणजे तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे. शेतीबद्दल तर खूप छान माहिती तुम्ही देत आहे सर. आता कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अध्यात्माबद्दल थोड्या गोष्टी आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव कृष्णा माळी. ते शिरदवाडचे आहेत, इचलकरंजीच्या जवळ गाव येत आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी मी बोलते. सर, शेतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. इंट्रोडक्शनमध्ये मी हेही सांगितलं होतं की तुमची अध्यात्माकडं सुद्धा तेवढीच ओढ आहे. तर अध्यात्माकडं वळत असताना, म्हणजे आजकाल अध्यात्म थोडंसं पाठीमागं पडतंय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती तेवढी जास्त आकर्षित नाहीये अध्यात्माकडं सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: तर असं मला म्हणायचं आहे, आध्यात्मिक हा आपला भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे. त्यामुळं आध्यात्मिक माणूस हा असलाच पाहिजे, तरच त्याला शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आत्ताच्या जीवनात बघितलंच तर फार एक वेगळं चित्र दिसायला लागते, परंतु आध्यात्मिक जर माणूस बनला तर त्याला इतकी परमशांती मिळते की आपण

0: आतापर्यंत भारतातल्या कित्येक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही, भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, अशा संतांची आपल्याला एक शिकवण आहे आणि त्याद्वारे आपण जर कालक्रमणा करत राहिलो तर नक्कीच आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल.
1: सर, प्रत्येकालाच एक गुरु असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण गुरु असतोच, तर गुरुचं महत्व सांगत असताना काय सांगाल?
0: हा, आता गुरुचं महत्व म्हटलाच तर भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम शांती शांती शांती शांती. म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही शांती उपलब्धीसाठी. आता गुरु, आता कित्येक संतांनी गुरुविषयी भरपूर सांगितलेलं आहे, गुरु असलास तर खरा मार्ग आपल्याला शांतीचा मार्ग सापडतोय असं त्यांना म्हणायचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रिलोकी म्हणजे मग आपण उठलं सुटलं की तो देव हा देव हा देव तो दो ते देव हा देव हा देव, म्हणजे अनेक देव 33 कोटी देवांना आपण उपासना करत राहतोय. परंतु ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, ती कालबाह्य होत आहेत. खरा परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु हा आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणे अतिशय कठीण आहे.
1: अच्छा.
0: आणि सद्गुरु जर असेल तर खरोखर या जीवनाचं खरं सार्थक होईल झालं असं समजता येईल.
1: आताची जी लहान मुलं आहेत सर, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना आपण लहान मुलांना समोर धरतो, म्हणजे त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर ते लगेच आपल्या घरापर्यंत पोहोचतं, किंवा ती जेव्हा लहान आपल्याला सांगत असतात तेव्हा मोठ्यांना लगेच कळतं असं आपण म्हणतो, तर लहानांना या अध्यात्माबद्दल काय सांगाल किंवा गुरुचं महत्व?
0: तर लहानांना आपल्या घरातल्या जे ज्येष्ठ माणसं आहेत किंवा घरातली जे कर्तव्यगार माणसं आहेत त्याच माणसाने आपल्या लहान लहान मुलांच्यावर संस्कार दिले पाहिजेत, की त्यांना संतांची चरित्र वाचायला सांगितले पाहिजेत, किंवा संतांचं महत्व क्षणोक्षणी सांगता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर कसे होते, संत तुकाराम कसे होते, किंवा संत पुरंदरदास कसे होते, अशा प्रत्येक संतांची त्यांना आठवण करून द्यावी, वीरपुरुषांची आठवण करून द्यावी. असं जर असेल तर त्यांच्यावर थोडे थोडे संस्कार होत जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि त्या आवडीमुळं त्या क्षेत्रात उतरतील सुद्धा. आणि उतरली तर त्याला सद्गुरु मिळेल आणि सद्गुरुच मिळाला तर परमशांती मिळेल आणि परमशांतीच मिळत असेल तर ती मुक्ती आवश्यक होईल.
1: असं बेळगावला येणं तुमचं कसं झालं?
0: बेळगावला येणं असं सहजासहजी झालं, म्हणजे आमचे एक मित्र आहेत बेळगावमध्ये आणि ते आपल्या या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आम्हाला फार मोठा आग्रह केला की माझ्याकडे एकदा येऊन जावा. कारण ते मित्र माझे इचलकरंजीला थोडे दिवस होते.
1: बर.
0: मग त्यांच्या आणि आमच्यात बरेच दिवस, एक 2-4 वर्ष आपल्याला संबंध आलेला होता आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला समजून घेत होतो आम्ही. आणि आता ते तिथून इथे बेळगावला शिफ्ट झालेले आहेत आणि ते बेळगावला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटला की माझ्या ह्या लोकांना, जुन्या लोकांना इथं बोलून मी आज काय आहे हे त्यांना समजावून द्यावं या हिशोबानं मला त्यांना बोललं होतं. मला खरोखर त्यांना बघून अतिशय आनंद वाटला, मला त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान वाटला, काय मोठी प्रगती केली असं मला वाटलं आणि या ह्याच्यानंच आम्ही इथं आलो.
1: मग बेळगावला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला, कुठं कुठं फिरून आलात?
0: बेळगावला आल्यानंतर मी कलावती मंदिराला जाऊन आलो.
1: अच्छा.
0: इथं आसपासच्या परिसरात फिरून आलो. मला खरोखर असं वाटलं, मी पूर्वी एकदा अमृतसरला गेलो होतो, अमृतसरला सुद्धा असंच वातावरण आहे. मार्च महिन्यात मी गेलेलो होतो पण आज इथली जी म्हणजे वातावरण आहे ते आज अमृतसर सारखं अनुभवाला आलं म्हणून मला चांगलं वाटलं इथं. कारण इतकी शांतता आणि इतकी म्हणजे सुव्यवस्था आणि शहर सुद्धा इतकं रेखीव आणि चांगलं जास्त आहे आणि इथली माणसं सुद्धा फार प्रेमळ आहेत, फार मला आनंद वाटला या भागातला.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशनला देखील भेट दिलीत आणि तुमचे जे विचार होते ते आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्याबद्दल मी थँक्यू. हा होता आजचा केली कृषी मित्र कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सदाशिव कृष्णा माळी यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका, नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।